श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 14 भाद्रपद शके 1948 अर्थात 5 सप्टेंबर 2026 सकाळचे 5:58 आणि 48 सेकंद झाली आहेत. आमच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज शिक्षक दिन, त्यानिमित्त सर्व शिक्षकांना आमचं वंदन. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रमिला दाताराणे सहकलाकार यांनी गायलेलं श्रीकृष्ण कर्णामृतम.

प्रमिला दातार यांनी गायलेलं श्रीकृष्ण कर्णामृतम आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया कुमार गंधर्व आणि सहकलाकार यांनी गायलेले बाळ कोल्हटकर रचित ही भूपाळी, संगीतकार वसंत देसाई.

श्रोत्याहो, एखादं काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावरती भरोसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात. जर आपण परमेश्वराचे प्रिय म्हणून होऊ इच्छित असाल तर त्याच्याकडे काहीही मागू नये. उलट असं करायला हवं की ज्याने जे आपल्याला दिलं आहे त्याबद्दल त्याचे आभारच मानायला हवेत. आले देवाची या मना तिथे कुणाचे चाले ना हे यासाठीच म्हटलं आहे. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया संत सोयराबाई यांची ही रचना, गायक कलाकार आणि संगीतकार किशोरी आमोणकर.

श्रोते हो असं म्हणतात, ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळं आहे, आणि ज्ञान भक्ती आणि कर्म याशिवाय जीवन आंधळं आहे. त्यासाठी तीन गोष्टी सतत देत असाव्यात. एक म्हणजे मान, दुसरं दान, आणि तिसरं ज्ञान. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया अजिंक्य पोंक्षे यांनी गायलेली श्रेयस उकिडवे यांची ही रचना, संगीतकार विकास जोशी.

मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके आणि सहकलाकार यांनी गायलेली वसंत बापट यांची ही रचना, संगीतकार मधुकर पाठक.

कार्यक्रमात आता ऐकूया सुधा सिंह आणि सहकलाकार यांनी गायलेली जगद्गुरू कृपालजी महाराज यांची ही हिंदी भजन रचना, संगीतकार रघुनाथ सेठ.

या हिंदी भजन रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली रवींद्र भट यांची ही देशभक्तीपर गीतरचना, संगीतकार बाळ माटे।

0: समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगलप्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
2: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
1: संपर्क क्रमांक 70 20 83 07 89.
0: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात नारळावरील सोंड्या भुंगा किडीचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आता आपण ऐकणार आहोत. या माहितीचं वाचन केलं रेडिओ सखी विद्या तावडे यांनी. तेव्हा ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी.
2: मित्रहो, नारळ हे आपल्या कोकणामधलं महत्त्वाचं बागायती फळपीक. अशा या नारळ पिकाला नुकसान पोहोचवणाऱ्या किडींमध्ये सोंड्या भुंगा ही एक महत्त्वाची कीड. कोणत्याही वयोगटातील झाडांना सोंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव होत असला तरी 4 ते 15 वयोगटातील नारळ झाडं या किडीला जास्त बळी पडतात. पूर्ण वाढलेले भुंगे खऱ्या अर्थाने फारसं नुकसान करत नाहीत, मात्र या किडीची अळी माडाचं जास्त नुकसान करते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळी खोडाला छिद्र पाडून आत प्रवेश करते. अळी खादाड असून ती झाडाच्या खोडातील तंतू आणि मऊ भाग कुरतडून खात असते, त्यामुळे झाड आतून पूर्णपणे पोखरलं जातं. सोंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव झाडाच्या जमिनीजवळील भागावरच प्रामुख्याने दिसून येतो. अळी खोड खालून वर पोखरत जाते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या झावळ्या पिवळसर आणि निस्तेज दिसतात. झाडाची वाढ खुंटते. झाडाच्या खोडावर तांबूस तपकिरी रंगाचा स्राव दिसून येतो. सोंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून झाडावर जखमा करणं, झाडावर चढण्यासाठी खोडावर खाचा पाडणं या गोष्टी टाळणं आवश्यक आहे. अशा जखमांवर सोंड्या भुंग्याची मादी अंडी घालते आणि माडाला उपद्रव सुरू होतो. झाडाच्या खालच्या बाजूकडील हिरव्या झावळ्या तोडू नयेत. झाडाच्या खोडावर खोलवर केलेल्या जखमा किंवा गेंड्या भुंग्यांनी पाडलेली छिद्र नंतर भरून येत नाहीत. अशी छिद्र नीम पेंड आणि वाळू यांच्या समप्रमाणात केलेल्या मिश्रणाने वेळोवेळी भरून घ्यावीत. सोंड्या भुंग्यामुळे मेलेलं झाड त्वरित बागेतून काढून नष्ट करावं. सोंड्या भुंगा आकर्षित करण्यासाठी फुरोलूर या गंध सापळ्याचा वापर करावा. 1 ते 2 सापळे प्रति हेक्टर पुरेसे आहेत. या गंधाला नर आणि मादी

0: मागे आकर्षित होतात. या गंधाचा परिणाम त्याच्या गुणवत्ता आणि प्रमाणकानुसार 2 ते 5 महिन्यांपर्यंत टिकतो. सापळ्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी सापळ्यामध्ये अननस फळाचे छोटे तुकडे किंवा नारळ फळाचा रस टाकावा. हे सापळे झाडाच्या खोडावर न लावता नारळ बागेमध्ये खांब उभारून त्यावर 2.5 ते 3 मीटर उंचीवर लावावेत. तसंच सापळ्याच्या आजूबाजूच्या 8 ते 10 झाडांवर भुंग्याच्या प्रादुर्भावासाठी लक्ष ठेवावं. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर नसेल तर खोडावर असणाऱ्या छिद्रातून किडीच्या सर्व अवस्था धारधार कोयत्याने आणि तारेच्या हुकाने काढून माराव्यात. त्या ठिकाणी डांबर लावावं. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 1.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45 SC 0.5 मिली प्रतिलिटर पाणी किंवा डायमेथोएट 30% प्रवाही 20 मिली समप्रमाणात पाणी याप्रमाणे तयार केलेलं द्रावण नरसाळ्याच्या सहाय्याने सर्वात वर असलेल्या छिद्रातून खोडात सोडावं. यासाठी सर्वप्रथम खोडावरील छिद्रांचं निरीक्षण करून सर्वात वर असलेल्या छिद्राच्या 1 फूट वर इतक्या उंचीवर सुताराकडील गिरमिटच्या सहाय्याने खोडाला 10 सेंटीमीटर तिरपत छिद्र पाडावं. त्यामध्ये नरसाळ्याच्या सहाय्याने हे द्रावण सोडावं. ही प्रक्रिया करण्यापूर्वी खोडातील अन्य सर्व छिद्र मातीने बंद करावीत. जर प्रादुर्भाव शेंड्यातून असेल तर हेच द्रावण हळूहळू शेंड्याकडील छिद्रातून ओतावं. कीटकनाशक हळूहळू खाली येऊन खोडातील किडींचा नाश होतो. शिफारशीप्रमाणे खत मात्रा द्यावी. नारळबागेमध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नीम पेंड 100 ग्रॅम अधिक हिंग भुकटी 5 ग्रॅम यांचं मलम करून माडाच्या खोडावर लावावं. अशा पद्धतीने नारळावरील सोंड्या भुंगा या किडीचं व्यवस्थापन करता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज दुपारी 2 वाजता, यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: 45 मिनिटं झालेली आहेत. कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: नमस्कार श्रोते हो. मुलांचे बालपण म्हणजे त्यांच्या आयुष्याचा पाया

0: की भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे आणि याचाच अर्थ आपल्याकडे तेवढं जैववैविध्य आहे तेवढी वनसंपदा आपल्याला लाभलेली आहे आणि त्यातूनच औषधी वनस्पतींचा बहुमोल खजिना आपल्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही. आयुर्वेदाच्या माध्यमातून या खजिनाचा मानव कल्याणासाठी उपयोगही काही प्रमाणात केला जातोय हेही आपल्याला माहिती आहे. पण या जंगलांमध्ये जी औषधी वनसंपदा आहे त्याचं जतन करणं संवर्धन करणं त्याचं महत्व निदान जंगलाभोवतीच्या गावागावांमध्ये समजावून सांगणं हे एक अत्यंत महत्वाचं काम आहे आणि याची गरज लक्षात घेऊनच अनेक तज्ज्ञ मंडळी असतील समाजकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था असतील हे काम करतायत. त्यापैकीच एक वनस्पतीशास्त्रातल्या तज्ज्ञ आणि संशोधक पुण्याच्या पूर्वा जोशी या हेच काम गेली काही वर्ष मुख्यत्वे करून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरामध्ये करतायत. त्यांच्या कामाबद्दल आपण जाणून घेणार आहोत औषधी वनधन संवर्धन आणि शाश्वत पर्याय या विषयाच्या माध्यमातून. नमस्कार पूर्वाताई.
1: नमस्कार
0: पूर्वाताई. तुम्ही 1998 साली वनस्पतीशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतलीत आणि त्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी तुम्ही तुमची एक बायो कन्सेप्ट नावाची संस्था म्हणा कंपनी म्हणा तुम्ही स्थापन केलीत. तर तुम्हाला याच्या माध्यमातून नक्की काय करावं असं वाटलं आणि का करावं असं वाटलं?
1: याची खरी सुरुवात सांगू का मी कधी झाली? माझ्या आईबाबांची नोकरी रत्नागिरी मध्ये होती आणि त्यांच्यामुळे माझं बालपण अतिशय सुखात रत्नागिरीत
0: निसर्गरम्य
1: पावस आणि रत्नागिरीच्या भागात गेलं आणि त्यामुळे ती निसर्गाची ओढ ना कुठेतरी प्रसादजी कायम राहिली माझ्यात बहुतेक आणि त्यामुळेच कदाचित मी पुढे वनस्पतीशास्त्राचं करिअरही केलं की काय असा विचार आता मी आज जेव्हा करते तेव्हा येतो माझ्या मनात. हे मनात तेव्हा पक्क होतं मात्र वनस्पतीशास्त्र घेताना की आपण जे शिकतोय किंवा वनस्पती म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय त्याचा अनेक लोकांना काही ना काही उपयोग व्हायला पाहिजे असं कुठेतरी मनात होतं मात्र. आणि मग जसं जसं शिक्षण संपलं आणि जंगलाच्या आजूबाजूच्या लोकांसाठी माझं थोडंसं काम सुरू झालं क्षेत्रकार्य म्हणून ताडोब्याची निवड करावी लागली एका प्रकल्पासाठी आणि मग जाणीवपूर्वक या वनस्पतीशास्त्राकडे ज्याला आपण बघणं म्हणतो ना म्हणजे आपली डिग्री होते
0: बरोबर
1: पण त्याच्यानंतर कदाचित माणसाला आतून काहीतरी जाणवतं की अरे हे अशा पद्धतीने वापरता येईल
0: बरोबर
1: ती सुरुवात झाली आणि त्यातही औषधी वनस्पती आणि विविध उपजीविकेचे पर्याय असं माझ्या मनात सारखं घोळायला लागलं आणि मग तेच काम कदाचित
0: औषधी वनस्पती आणि त्या माध्यमातून उपजीविका
1: आणि मग ते कसं आपल्याला रिलेट करतायत. त्यामुळे सध्या कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स मिळालेल्या ज्या ग्रामसभा आहेत मध्य भारतामध्ये त्यांच्या बरोबर काही शाश्वतता आणि अशा पद्धतीने उपजीविकेचे काही पर्याय या संदर्भातलं काम खरंतर चालू आहे आणि एक हक्काचं साधन मिळावं आणि त्याला वनस्पतीशास्त्र कारणीभूत ठरावं
0: बरोबर
1: असं म्हणून हे काम कुठेतरी चालू.
0: म्हणजे तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि आपल्याकडे असलेली जी वनसंपदा आहे तीही वाया जाणार नाही त्याचंही योग्य प्रकारे आपल्याला वापर करता येईल जो मानव कल्याणासाठी आणि उपजीविकेसाठी दोन्हीसाठी
1: असेल. आणि याच्यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की त्या गावांनी पुढाकार घेऊन तिथेच करण्याजोग्या आहेत त्याही आपल्याला तिथेच सांगणं योग्य आहे. म्हणजे शहरात राहून आपण नुसतं सांगणं आणि गावात राहून तिथे करून घेणं हा जो फरक आहे तो वनस्पतीशास्त्राच्या माध्यमातून पुढे जाऊन पुढे मॅनेजमेंटकडे जातो हा भाग ते कदाचित झालं असं म्हणूयात या कामापासून.
0: मला असं वाटतं पूर्वाते या सगळ्या औषधी वनधनाचं जतन संवर्धन करणं हे महत्वाचं आहेच आहे. ते कसं महत्वाचं आहे तुम्ही हे काम पुढे कसं नेलंयत हे सगळं आपण पुढच्या भागांमध्ये बघूया. तर आज इथेच निरोप घेऊया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

कार्यक्रमांचे. आज सकाळी 11:25 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून करण्यात येईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 11:25. आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमात या रूपरेषेनंतर म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. सकाळी 7:20 दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम, तसंच 8:40 शिक्षक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम गुरुनी दिला ज्ञानरूपी वसा. लेखिका प्राध्यापिका काश्मीरा आदळी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनघा योगेश मगदूम यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे. हा कार्यक्रम, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होते. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 7:40 कार्यक्रम भावधारा. सकाळी 9 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. यामध्ये आज आपण ऐकणार आहोत सामाजिक कार्यकर्त्या अलका नारकर यांच्याशी रेडिओ सखी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते विवेक वानखडे. 10 आपण आस्वाद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. सकाळी 10:30 नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी किशोरी आमोणकर यांचं गायन राग देशकार. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं प्रसारण या सभेत आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम. 1:05 गीतबहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. दुपारी 2:30 नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात TN अशोक यांचं गायन राग तोडी. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकणार आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युववाणी हा कार्यक्रम. यामध्ये शिक्षक दिनाविषयी संवादात्मक गप्पा. निवेदन दशरथ गुजराती आणि नेहा पवार यांचं. सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. हा कार्यक्रम, तसंच 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आणि 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये हवामान बदलांमुळे पिकांवर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव याविषयी संकलित माहिती, तसंच हिरवळीची खतं आणि जैविक खतांचा वापर याविषयी डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. हा कार्यक्रम, हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. किसानवाणी हा कार्यक्रम आपण ॲपवरून ऐकू शकता. यासाठी 7:30 महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्या संघादरम्यान दुबई इथं खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन सामना संपेपर्यंत आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून करण्यात येईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. हे प्रक्षेपण आपण रेडिओ सेटवरून ऐकू शकतो. दरम्यान प्रसारित होणारे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरून ऐकू शकतो.
दरम्यान संध्याकाळी 6:35

0: दुपारी 2:10 हा कार्यक्रम आज आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोतेहो, आता ऐकूया रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध

0: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी भाषणमाला, वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, संपादन सुहास नंदुरे यांचं. 6:30 वाजता आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:15 कार्यक्रम गझल. 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम. 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये विद्वान कलेप्रसाद बाबू यांचं मृदुंगवादन आणि विठ्ठल राजपुरा यांचं पखवाजवादन हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: चांगलंय. भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
4: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
5: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
4: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
6: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
7: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
8: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण थोड्याशा वैद्यकीय गोष्टी ऐकतोय. आपण डॉक्टरांच्याकडे जेव्हा जातो तेव्हा डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारची तपासणी करतात. आधी तुमचे स्टेथोस्कोप लावून तुमचं हृदय बघतात, त्यानंतर फुफ्फुसं सगळी व्यवस्थित आहेत की नाही, क्लिअर आहेत की नाही, ती कुठे चोकअप झालेली नाहीत ना, त्याच्यात कुठे कप साठला नाहीत ना, किंवा फुफ्फुसातून कप साठल्यासारखा आवाज येतो आहे की नाही, हृदयातल्या ठोक्याची अनियमितता किंवा नियमितता समजते हे त्यांना स्टेथोस्कोपवरून समजतं. त्याबरोबर ती नाडी नियमित आहे की नाही का अनियमित आहे की नाही हे तपासण्यासाठी नाडी बघतात डॉक्टर, म्हणजे पल्स रेट बघतात आपला. त्याचबरोबर ती पुष्कळ वेळेला डॉक्टर एक गोष्ट सांगतात, तोंड उघडा आणि जीभ दाखवा. कुठलाही आजार जर आपल्याला झालेला असेल तर त्याचा परिणाम आपल्या जिभेवर दिसून येतो. जीभ म्हणजे एक आरसा आहे. आपल्या तोंडापासून गुदद्वारापर्यंत जी पचनसंस्था आहे आणि त्यामुळे डॉक्टर जीभ दाखवायला सांगतात. जीभ बघितल्यानंतर आपल्याला पुष्कळ वेळेला पचनसंस्थेचं काम समजतं, कारण तो पचनसंस्थेचा आरसा म्हणून बघितला जातो. जीभ बाहेर काढायला लावली की डॉक्टर काय बघतात, रंग काय, जिभेवरती काही थर साठलेला आहे का, किंवा जिभेवरती क्रॅक्स चिरा पडलेल्या आहेत का, जिभेवरती व्रण आहे का, जिभेचा आकार काय, जीभ सुजलेली आहे का, जिभेवरती ज्या टेस्ट बड आहेत म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला चव समजते त्याला टेस्ट बड म्हणतात, ते टेस्ट बड कसे आहेत हे बघतात. जिभेच्या हालचाली बघतात, जीभ सुजलेली आहे का बघतात, ती ओली आहे की नाही बघतात, किंवा ती कोरडी पडली आहे का, तिच्या पांढरट पडली आहे का हे बघतात. जी निरोगी व्यक्ती असते त्या निरोगी व्यक्तीची जीभ ही लाल असते, ओली असते आणि एका ठराविक आकारामध्ये निमुळती असते. जिभेवरती थोडासा थर असतोच, परंतु तो जिभेचा मागच्या बाजूला म्हणजे जिथून आपली अन्ननलिका सुरू होते त्या भागामध्येच फक्त थर असतो. आता कावीळ झालेली असेल तर त्या कावीळीमध्ये जीभ लाल न दिसता पिवळी दिसते. शरीरात जर ॲनिमिया असेल, रक्त कमी जर झालेलं असेल तर त्यामुळे जीभ फिकट दिसते, लाल दिसत नाही. ऑक्सिजनची जर कमतरता असेल, ऑक्सिजन कमी झालेला असेल, 90 खाली असेल तर जीभ निळसर दिसते. जिभेवरती जर पांढरा किंवा असा पिवळ्या रंगाचा थर जमलेला असेल तर ते आजारपणाचं पूर्वचिन्ह किंवा अस्वच्छतेचं पण लक्षण असतं. तापामध्ये जर तोंड आलेलं असेल किंवा दाताच्या आजारपणामुळे दाताचे काही आजार झालेले असतील किंवा कुठल्या आजारामुळे तोंड उघडण्यास त्रास झालेला असेल किंवा तोंडाची जर आपण दैनंदिन स्वच्छता नीट राखलेली नसेल तर जिभेवरती थर जमतो. नाक चोंदल्यामुळे किंवा काही वेळेला तोंडानं श्वासोश्वास आपण घेतो त्यामुळे पण जिभेवरती थर जमतो. आता

0: जायफळीसारखा ताप आहे, त्याच्यामध्ये ही जीभ फक्त मधल्या भागामध्ये तिच्या थर जमलेला असतो. डॉक्टर जेव्हा जीभ काढायला सांगतात तेव्हा टायफॉइडमध्ये आपल्याला त्याच्या मधल्या भागामध्ये थर जमलेला असतो. तर ते एक निदानासाठी एक डॉक्टरना पुरावा सापडतो की बाबा टायफॉइड असू शकेल या माणसाला असं. पचनसंस्थेचा जो आजार असतो त्याच्यामध्ये अजीर्ण झालेलं असेल किंवा टी बीसारखा रोग असेल किंवा डायबिटीस असेल, त्याच्यामध्ये पण जिभेवरती थर जमतो. मोठ्या प्रमाणामध्ये जर आपलं डिहायड्रेशन झालेलं असेल, म्हणजे शरीरातून जर पाणी गेलेलं असेल किंवा उलट्या झालेल्या असतील भरपूर किंवा जुलाब झालेले असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा डिहायड्रेशनमुळे जीभ कोरडी दिसते. काही प्रकारचे जे सिरियस आजार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जीभ कोरडी दिसते. अर्धवत काही वेळेला दात तुटलेले असतात एखाद्याचे, तर त्याच्यामुळे जिभेवरती जखमा दिसतात. जिभेचा कडकपणा जाऊन ती जर अशी लिबलिबीत किंवा शिथिल झालेली असेल किंवा एका बाजूला जर कललेली असेल, एका बाजूला झुकलेली असेल, तर ते पक्षाघाताचं किंवा पॅरालिसिसचं लक्षण असतं. तेव्हा जीभ हा आरसा आहे आपल्या आरोग्याचा, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.

गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: जग सुधारत चाललं बाबा. खिशातला रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल.
3: असं म्हणतोस
2: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना. वा, गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची आणि काम बी
3: निपटायचं.
2: अक्षी रेडिओ गत
3: म्हणजे अगदी टाइम शिरच म्हण ना.
4: अरे तुमच्यात सामील होऊन द्या.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
1: पण भवतालाचं भान ठेवून। प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं।
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।

0: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि चारित्र्याची जडणघडण यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. ध्वनी प्रक्षेपकांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर परस्पर सहमतीतून मार्ग काढला जाईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी. आणि महिलांच्या टी ट्वेंटी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि चारित्र्याची जडणघडण यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. शिक्षकांनी आपलं ज्ञान अद्ययावत करावं, तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती स्वीकाराव्या, असं आवाहन त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे केलं आहे. दरम्यान शिक्षक दिनानिमित्त आज राष्ट्रपतींच्या हस्ते देशभरातल्या निवडक शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या डॉक्टर कविता गित्ते, नाशिकमधल्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतील शिवप्रसाद टिंगरे या राज्यातल्या चार शिक्षकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. विविध सण उत्सवांच्या काळात ध्वनी प्रक्षेपकांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर उपाय शोधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. डीजेचा लोकांना त्रास होऊ नये यावर सहमती होत असून यावर लवकरच मार्ग काढला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
1: आजच पुणे सीपींशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की बऱ्याच गोष्टींवर सगळ्यांचं एकमत झालेलं आहे, त्यातनं कसा मार्ग काढायचा. विशेषतः ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होतो, डीजे मध्ये भूकंप आल्यासारखा जो काही आवाज असतो, अशा सगळ्या गोष्टी होऊ नयेत याच्या संदर्भात जवळपास सगळ्यांचं एकमत होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेस पुण्यातही गणेश उत्सव आणि सगळेच उत्सव हे आपल्याला पारंपरिक पद्धतीने साजरे होताना दिसतील आणि विशेषतः लोकांच्या सहभागानेच डीजेचं जे काही स्तोम तयार झालेलं आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसेल किंवा संपताना दिसेल.
0: पुणे हे जागतिक क्षमता केंद्रांचं म्हणजे जीसीसीचं प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असून पुण्यात सध्या 130 पेक्षा अधिक जीसीसी कार्यरत आहेत. येत्या एक वर्षात ही संख्या 800 पेक्षा अधिक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केला. वाकड इथं ग्लोबल बिझनेस सोल्युशन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या केंद्रामुळे 1000

0: विकासाला नवी दिशा देणारं ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी काल पुण्यात व्यक्त केला. या मुख्यालयाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. पुण्याला देशातील आधुनिक आणि गतिशील शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेगानं उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, डेटा अनालिटिक्स यासारख्या नव्या क्षेत्रांमध्ये पुण्यातील तरुणांसाठी रोजगार आणि कौशल्य विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितलं. श्रावण वद्य अष्टमी अर्थात श्री कृष्ण जन्माष्टमीचा सण काल देशासह राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मंदिरांमध्ये काल मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. अनेक मंदिरांमध्ये तसंच जगभरातल्या इस्कॉन मंदिरांमध्येही फुलांची आकर्षक सजावट तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज राज्यात ठिकठिकाणी दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्रधानमंत्री सिल्वर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या रेड्स अॅप संकल्पनेला देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत बगाटे यांनी ही माहिती दिली. सध्या या अॅपचा वापर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलापुरता केला जात असला तरी राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरही या अॅपचा वापर प्रभावीपणे करता येईल असं बगाटे यांनी सांगितलं. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अज्ञात आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटवणं हे गुन्ह्याची उकल होण्यासाठी अत्यंत आवश्यक मात्र खूपच आव्हानात्मक काम असतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संकल्पना रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मांडली. त्यातून रेड्स अर्थात रत्नागिरी ऍडव्हान्स डेटा इंटिग्रेटेड सिस्टीम हे ऍप्लिकेशन तयार करण्यात आलं. बेवारस मृतदेहांची माहिती त्यात एकत्रित संकलित केली जाते. संबंधित मृतदेहांची उपलब्ध छायाचित्र आणि इतर माहितीच्या आधारे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. चेहरा ओळखणं कठीण असलेल्या प्रकरणांमध्येही उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य चेहरा तयार केला जातो. बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी चेहऱ्याची 108 विविध रूप तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध घेतला जातो. या ऍपच्या माध्यमातून आतापर्यंत 21 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं असून 11 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणंही शक्य झालंय. या उपक्रमाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: नाशिकमध्ये आश्रमशाळा आणि आदिवासी वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधा मिळाव्यात, देणगीच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबवावी या आणि अशा मागण्यांसाठी गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण काल रात्री मागं घेण्यात आलं. आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबवून मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कळवण तालुक्यात विसरवाडी इथल्या आदिवासी आश्रमशाळेतल्या दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या सृष्टी सूर्यवंशी हिचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. सेंट्रल किचनच्या निकृष्ट जेवणामुळे तिला त्रास झाल्याचा आरोप करत तिचे पालक आणि आदिवासी विद्यार्थी आंदोलकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात 8 तास ठिय्या आंदोलन केलं. ऑपरेशन चक्रच्या 6व्या आवृत्तीस अंतर्गत केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयनं काल डिजिटल अरेस्टशी संबंधित 3 मोठ्या प्रकरणांमध्ये देशभरात धडक कारवाई केली. सीबीआयनं 20 राज्यांमधल्या 89 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या अंतर्गत डिजिटल अरेस्टच्या 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनी एकंदर 42,36,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे. नियमबाह्य पद्धतीनं रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा रिक्षांविरोधात 5 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले आहेत. या रिक्षांसंदर्भात मिळालेल्या तक्रारींविषयी त्यांनी काल परिवहन आयुक्त कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जालना इथं काल एकाच वेळी 5,348 जणांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती साकारण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, अद्विक क्लब यांच्या समन्वयातून हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. या विक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सची मान्यता

0: झाली आहे. बीड जिल्ह्यात अंबाचोगाई इथं 29 ऑगस्ट रोजी झालेल्या अमृत 2 मॅरेथॉन स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या रमाबाई रणवीर यांचा जिल्हा प्रशासनातर्फे काल सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रमाबाईंच्या मुलींच्या शिक्षणासाठी 50,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवण्याच्या उद्देशानं रमाबाई अनवाणी धावल्या होत्या. क्रिकेट. महिलांच्या टी ट्वेंटी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज अ गटाच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाची लढत पाकिस्तानच्या संघाशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होईल. भारतानं यापूर्वीचे 2ही सामने जिंकून उपांत्य फेरीतलं आपलं स्थान पक्क केलं आहे. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि चारित्र्याची जडणघडण यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. ध्वनी प्रक्षेपकांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर परस्पर सहमतीतून मार्ग काढला जाईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी. आणि महिलांच्या टी ट्वेंटी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. आता आजचे दिनविशेष. श्रोतेहो, आज 5 सप्टेंबर. भारताचे दुसरे राष्ट्रपती, शिक्षणतज्ज्ञ, तत्वज्ञानी, प्राध्यापक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडू राज्यातील तिरुत्तानी या छोट्याशा शहरात झाला. 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो. शिक्षकांप्रती आदर व्यक्त करणं तसंच त्यांचा गौरव करणं हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. शिक्षक दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा. आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पवित्र स्मृतींना आमचं विनम्र अभिवादन. अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड इथं सुरू झाली 5 सप्टेंबर 1961 या दिवशी. व्हॉयेजर 1 या अंतराळ यानाचं प्रक्षेपण झालं 5 सप्टेंबर 1977 या दिवशी. STS-41D स्पेस शटल डिस्कवरीनं आपली पहिली अंतराळ यात्रा पूर्ण केली 5 सप्टेंबर 1984 या दिवशी. बाल साहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्म 5 सप्टेंबर 1920 या दिवशी झाला. सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म 5 सप्टेंबर 1928. भारतीय क्रिकेटर प्रज्ञान ओझा यांचा जन्म 5 सप्टेंबर 1986. भारतीय चित्रकार BKS वर्मा यांचा जन्म 5 सप्टेंबर 1948 या दिवशी झाला. उद्योगपती सर रतनजी जमशेटजी टाटा यांचं निधन 5 सप्टेंबर 1918 या दिवशी झालं. हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचं निधन 5 सप्टेंबर 1995 या दिवशी झालं. भारतीय गायक गीतकार आदेश श्रीवास्तव यांचं निधन 5 सप्टेंबर 2015 या दिवशी झालं. तर हे होते आजचे दिनविशेष.

0: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आज सकाळी 8:40 शिक्षक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम गुरुनी दिला ज्ञानरूपी वसा, लेखन प्राध्यापिका कश्मीरा दळी यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य रेडिओ सखी अनघा योगेश मगदुम यांचं, सादरकर्ते विवेक वानखेडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. 8:40 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात असू द्या, सकाळी 8:40. 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य, यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अलका नारकर यांच्याशी रेडिओ सखी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद, सादरकर्ते विवेक वानखेडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम सकाळी 9:30. श्रोते हो, यानंतर म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 7:25 झालेली आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम प्रसारित करत आहोत, प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
3: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि जलसुरक्षित करणं आवश्यक आहे. जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
2: सर्वसामान्य नागरिक किंवा आम्ही सगळेच असं कधी कधी वाटतं की पाणी हे सहज उपलब्ध होतं आहे आणि काय आणि कसं किती वापरायचं, पण हे पाणी पुरवठा करणाऱ्या संस्था आणि वापरणारे लाभार्थी यांची खूप मोठी जबाबदारी असेल, काय सांगाल?
1: पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी सर्वप्रथम एंटरटेनमेंट इश्यू करावं, त्याच्यानंतर पाणी मोजून देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज सगळ्यात दुर्लक्षित बाब म्हणजे आपण मीटर्ड वॉटर देऊ शकत नाही आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेपसुद्धा पाणी वापरकर्ते घेतात. वास्तविक पाहता की मीटर्ड वॉटर इज द बेस्ट वे, कारण आपल्याला मेजर करता येतं की मला इम्पॅक्ट पण करता येतो की मी एवढं धरण बांधलं आहे याचं पाण्याचा किती वापर होतोय. तो मीटर्ड वॉटरनी झाला तर तो जास्ती

0: त्याच्यावर वी कॅन डिपेंडेबल ऑन दॅट. परंतु तो एक महत्त्वाचा भाग असतो. नंतर जितकं आपण पाणी देतो त्याचं वॉटर चार्जिंग पण जे सप्लायर्स आहेत त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे, ॲग्रीमेंट व्यवस्थित करायला पाहिजेत. नंतर त्याच्यानंतर त्यांच्याकडनं वसुली पण करायला हवी. आणि पॉल्युटर्स पे, म्हणजे ज्यांनी पोल्युशन केलं त्यांना पेनल्टीसुद्धा लावायला हवी. असं सगळे त्यांचे मुख्य काम आहेत. आणि ज्यावेळेस स्केअरसिटी असेल किंवा फ्लड असेल किंवा मग ड्रॉट असेल त्यावेळेससुद्धा त्यांचे विशेष कार्य जे असतात, जे त्यांचं अथॉरिटी असते, जी ड्युटीज असते ते त्यांनी पार पाडावी. ज्यांना पाणी मिळतं म्हणजे वॉटर युजर्स जे आहेत त्यांनी मीटर्ड वॉटर करावं. म्हणजे अजूनसुद्धा इरिगेशनमध्ये फक्त 20% लोक जे आहेत ते मीटरने पाणी घेतात, 80% लोक एरिया बेस्ड रेट घेतात. एरिया बेस्ड रेट म्हणजे काय? तर आम्ही मग त्याचं कॅल्क्युलेशन करतो की समजा गहू तुम्हाला पेरायचं असेल, गहूचं उत्पादन असेल, त्याला किती महिने लागतील, मग त्याला पाणी किती लागत असेल, त्याचे जे थंब रूल्स असतात ते सुद्धा सायंटिफिकली डिराईव्ड असतात. मग एवढी क्वांटिटी ऑफ वॉटर असेल, मग त्या क्वांटिटीला जर मीटरनी घेतलं तर किती रेट लागले असतील. आणि ॲक्च्युली काय होतं, जेव्हा एरिया बेस घेतो आणि मीटरनी नाही घेत तेव्हा लोक पाण्याचा अपव्यय पण खूप जास्ती करतात. मग आम्ही त्याच्यावर 25% ॲडिशनल मग कॉस्ट लावत असतो. तर मग एरिया बेस रेट जे असतात ते थोडेसे जास्ती असतात मीटर रेटनी. तर म्हणून मीटरनी पाणी घ्यावं. त्याच्यानंतर जे तुम्हाला आकारणी झाली आहे ती वेळेवर भरावी. विविध सवलती दिलेल्या आहेत, खूप मोठ्या प्रमाणात सवलती आहे. म्हणजे इंडस्ट्रीला सुद्धा आपण इतक्या सवलती दिल्या की त्यांनी झिरो लिक्विड डिस्चार्ज केलं तर त्याला जर 13.50 रुपये जर रेट असेल तर त्याला फक्त 25% लागतो त्याच्या ZLD वर तो गेला तर. तर या सगळ्या सवलती आपण त्यांना दिलेल्या आहे की जास्तीत जास्त पाणी कॉन्झर्व व्हावं आणि चांगल्या पद्धतीने त्याचा वापर व्हावा. पाणी वापर केल्यानंतर त्याचं रिसायकल करावं, रियूज करावं, आणि जे आपण पाणी स्रोतातनं सोडतो त्याला ट्रीट करावं ते MPCB च्या नॉर्मप्रमाणे. म्हणजे तुमच्या नैसर्गिक फ्लोमध्ये जेव्हा पाणी जातं त्यावेळेस त्या पाण्याची क्वालिटी ही चांगली राहते. आता पाणी कसं असतं, फ्लोईंग असतं, अपस्ट्रीमकडनं डाऊनस्ट्रीमकडे जात असतं. ज्यावेळे पाण्याची क्वालिटी, जसं मी आज पाणी वापरलं आणि त्याचा जो डिस्चार्ज केला, पोल्युटेड पाणी केलं, तर मग ते पोल्युटेड पाणी तर नॅचरल फ्लो ऑफ वॉटरमध्ये मिक्स झालं. म्हणजे जर पूर्ण पाणी स्वच्छ असेल तर हे अस्वच्छ पाणी मिळाल्यानंतर ऑब्व्हियसली त्याची मधले पॉल्युशन्स असेल, मे बी याची डेन्सिटी जास्ती असेल आधीची, तर ही डेन्सिटी कमी होईल मोठ्या पाण्यामध्ये मिसळल्यानंतर. पाणी तर खराब झालं. आज आपल्या ग्लासमध्ये पाणी पड असेल आणि त्याच्यामध्ये एक खडा जरी पडला तरी आपण पूर्ण पाणी फेकून देतो. तशीच परिस्थिती होत असते ज्यावेळेस पूर्ण पाण्यामध्ये हे पोल्युटेड वॉटर तुम्ही मिक्स करत असतात. तर या खूप साध्या जबाबदाऱ्या आहेत, याच्यामध्ये विशेष असं काही नाही आणि सगळ्यांना समजेल अशाच आहेत. तर ह्या दोन वॉटर युजर्सच्या आणि वॉटर सप्लायर्सच्या जबाबदाऱ्या आहेत.
1: तर ह्या खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत ह्या दोघांच्याही. अगदीच. आता केवळ आपण असं म्हणतो की पाणी उपलब्ध आहे तेवढं ठीक आहे, पण त्याचं संवर्धन करणं खूप महत्त्वाचं आहे. एवढंच नाही तर ते किती स्वच्छ आहे, त्यावर प्रक्रिया होते की नाही, या सगळ्या बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात, नाही का?
0: ॲक्च्युली ते अतिशय महत्त्वाचे आहे. पण आमच्या निदर्शनास एक बाब मोठ्या प्रमाणामध्ये जी आली होती की ओव्हरऑल आम्हाला दिसत होतं की पाण्याची क्वालिटी जी आहे ती वर्षानुवर्ष ती अजून पोल्युशनकडे वाढत चाललेली आहे. इव्हेंच्युअली बरेचसे मी सेमिनार आणि कॉन्फरन्सेस पण अटेंड केलेत आणि त्याच्यामध्ये जो एकच सूर मला इंडस्ट्रीजचा जो दिसला त्याच्यानी माझे ॲक्च्युली तसे पाहिले तर डोळे उघडले गेले असं पण म्हणता येईल. की त्यांचं असं म्हणणार आहे की तुम्ही जोपर्यंत रेड हँडेड पकडणार नाही तोपर्यंत आम्ही का देणार. तर म्हणजेच त्यांनी ही जी पूर्ण जबाबदारी आहे ती शासनावर टाकलेली. आणि ही एक दोन नाही, मी कमीत कमी 10 ते 15 कॉन्फरन्सेस आणि इंडस्ट्रियलिस्टशी बोलल्यानंतर 1-to-1 हा त्याचा निष्कर्ष मला लक्षात आला. दुसरं मग मी IDC च्या इंजिनियर्सकडनं ज्यावेळेस माहिती मागवली तर त्यांच्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की आम्हाला दिसते की पाणी अस्वच्छ आहे पण ते सर्टिफिकेट दाखवतात की त्यांच्याकडे पाण्याचं प्रमाणपत्र आहे की ते चांगलं आहे म्हणून. किंवा मग त्यांच्याकडे जर प्रमाणपत्र नसेल तर मग आमच्याकडे पोल्युटर्स पे अंतर्गत कारवाई करण्याची कुठलीच कारवाई व्यवस्था नाही. मग या सगळ्या केसमध्ये आम्ही काय करायला हवं म्हणून यांची आणि बिईंग अ मॉनिटरिंग अथॉरिटी आणि पाण्याची क्वालिटी ज्या प्रकारे खराब होती आहे त्याला आपण अनुशासित करण्याकरिता प्रथमच आपण 2026 जुलै 2026 मध्ये वॉटर

0: क्वालिटी असेसमेंट ऑर्डर हा संलग्न वॉटर टॅरिफशी घेतला की पॉल्युटर्स पे प्रमाणे तुम्ही तिप्पट आकारणी करावी जर पाण्याची जर क्वालिटी व्यवस्थित नसेल किंवा तुम्हाला जो STP किंवा ETP जो तुम्हाला लागू असेल तो तिथे नसणार किंवा तो कार्यरत नसेल किंवा पूर्ण क्वालिटी पूर्ण क्वांटिटी जर तुमची प्युरिफाय होत नसेल तर अशा प्रकारे आम्ही सक्षम केलेल्या IDC अधिकाऱ्याला आणि MWRRA सुद्धा आता पहिले आम्ही परावलंबित होतो आता आम्ही स्वावलंबी झालोय त्याच्यामध्ये.
1: या सगळ्यामध्ये महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा महत्वाचा आहे की हा जलसाठा वाढवण्यासाठी किंवा आता ही जी काही टेक्नॉलॉजी निघालेली आहे त्या संदर्भात प्राधिकरण किंवा काय सांगाल तुम्ही?
0: आता आपल्याकडे जे सगळे नवीन प्रोजेक्ट्स येतात ते आपण PDN ठेवतो म्हणजे पाईप वॉटर पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये असतात. सुरुवातीला ते ओपन चॅनल्स असायचे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा लॉस व्हायचा. आता स्कॅडा मीटर नंतर आता आपण सॅटेलाईटचा सुद्धा वापर करायला सुरुवात केला. डिजिटायझेशन झालं मीटरिंग झालं आणि आता आपण फिजोमीटरची सुद्धा प्रावधान त्याच्यामध्ये लागू केलेली आहे. STP ETP आणि जितके पण आता CATP आहे त्यालासुद्धा मोजमाप करण्याकरिता एक यंत्रणा आपण साध्य केलेली आहे. तर टेक्नॉलॉजीचा डिजिटायझेशनचा आता पुरेपूर वापर करण्यासाठी आम्ही प्रयोजन आणि आमच्या टॅरिफ ऑर्डरमध्ये निकष टाकलेले आहेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन आता ज्यावेळेस चेक होईल त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये इम्प्लिमेंटेशनसुद्धा होईल असं आम्हाला वाटतं.
1: नक्कीच. आणि आजच्या महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनेमध्ये काय त्रुटी आहेत आणि त्या कशा दूर केल्या जातील याबद्दल काही सांगाल का? असं वाटतंय का काही काही त्रुटी आहेत अजून?
0: ॲक्च्युली महाराष्ट्र खूप मोठं आहे. 308 लाख हेक्टर तुमची जागा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे 4000 प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे मीडियम मायनर आणि मेजर. याच्यानंतर लोकल सेक्टरमध्ये कमीत कमी 96,000 प्रोजेक्ट्स आहेत. याच्याऐवजी तुमच्याकडे नदी नाले आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्या व्यवस्थापन करण्याची जी धुरा जलसंपदाकडे आहे तर त्यांच्याकडे एम्प्लॉईज जे आहेत ते खूप लिमिटेड आहेत. आणि मी जसं म्हटलं की लोकांना असं वाटतं की तुम्ही रेड हँडेड पकडा हा एक प्रॉब्लेम असतो. त्याच्यानंतर दुसरं असतं की त्यांच्या सोबत जे पण काही इश्यूज असतील ते आमच्यापर्यंत बहुधा पुष्कदा पोहोचत नाही तो पण एक मोठा प्रश्न असतो. आपण सेक्टोरल जर घेतलं म्हणजे कॅटेगरी ऑफ यूज पणे घेतलं तर ते सांगायला मला जास्ती सोपी पडेल. जसं इंडस्ट्रीजचा जो प्रॉब्लेम आहे की इंडस्ट्रीजमध्ये आज मला दिसतं की फक्त 900 मिलियन क्युबिक मीटर पाणी हे वापर केलं जातं पण वास्तविक पाहता तो आकडा लक्षात येत नाही की एक्झॅक्टली खरंच 900 मिलियन क्युबिक मीटर पाणी कसं असू शकतं. कारण ज्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज आहे आपल्याकडे तर कुठेतरी हा NRW नॉन रेव्हेन्यू वॉटर UFW हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो पकडला जात नाही आहे. त्याच्यानंतर पाणी चोरी हा खूप मोठा प्रकार आहे. मीटरिंग नसल्यामुळे पाणी चोरीसुद्धा पकडणं आम्हाला पुष्कदा अशक्य होत असतं. तर हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याला आम्हाला टॅप करायचं आहे. तिसरं म्हणजे पुष्कळ ठिकाणी आता आपली जी धरणं बांधल्या गेलेली आहे त्याला स्पेशल रिपेअर्स लागतो त्याच्यामध्ये सिल्टेशन झालेलं आहे. तर या पण बाबीवर तेवढंच महत्त्वपूर्ण म्हणजे फंडिंगची पण रिक्वायरमेंट आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हसुद्धा रिक्वायरमेंट आहे. तर असे महत्त्वाचे खूप सगळे प्रश्न जलसंपदा विभागाकडे आज आहेत आणि त्यालासुद्धा ते व्यापकपणे काम करण्याची करतात आहे. याच्यासाठी फंडिंगसाठी आम्ही एक तरतूद आमच्या टॅरिफ ऑर्डरमध्ये केली की जो पण काही तुम्हाला इंटरेस्ट मिळतो आहे ज्या काही पेनल्टीज मिळतात आहे त्याला आम्ही इअरमार्क करायला सांगितलं आहे स्पेशल रिपेअर्स करता. हे सुद्धा पहिल्यांदाच झालं की तो जो फंड असेल तो फंड तुम्हाला रेग्युलर ऑपरेशन अँड मेंटेनन्समध्ये न वापरता स्पेशल रिपेअर्स करता वापरण्यात यावं. कारण स्पेशल रिपेअर्ससाठी फंडिंग जी असते ती मिळत नाही आणि त्यामुळे जे नवीन धरणं येतात पण जुन्या जे धरणं असतात त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायला किंवा फंड्स नसल्यामुळे ती जी त्रुट आहे ती सुद्धा आम्ही भरून काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे या टॅरिफ मार्फत.
1: नक्कीच. ज्या काही त्रुटी आहेत पण त्याच्यावरही खूप मोठ्या प्रमाणावर जबाबदारीने काम सुरू आहे. श्रोतेहो, जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणेही आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते.

याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आपण ऐकत होतात
1: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. आजच्या भावधारा कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वृंदा भांबुरे यांच्या गीतरचना, संगीतकार अभिजित राणे. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वैशाली सामंत आणि सहकलाकार यांनी गायलेली ही रचना.

0: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
1: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
0: संपर्क क्रमांक 70 20 83 07 89.
2: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
3: श्रोतेहो, आज सकाळी 8:40 शिक्षक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम गुरुनी दिला ज्ञानरूपी वसा. लेखन प्राध्यापिका कश्मीरा दळी यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य रेडिओ सखी अनघा योगेश मगदुम यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 8:40. तसंच आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य, यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अलका नारकर यांच्याशी रेडिओ सखी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम सकाळी 9:30 अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि सहकलाकार यांनी गायलेली ही रचना, वृंदा भांबुरे यांची, संगीतकार अभिजित राणे.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 169 भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश, तर 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव काल रात्री देशभरात उत्साहात साजरा. अहमदाबाद इथं आजपासून जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धा. आणि महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया करंडक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत. आता सविस्तर बातम्या. प्रख्यात शिक्षणतज्ञ, तत्वज्ञ, लेखक आणि माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी देशात राष्ट्रीय शिक्षक दिन पाळला जातो. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण केली असून एक असामान्य शिक्षक असं त्यांचं वर्णन केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षक आणि शिक्षण तज्ञांना त्यांचं ज्ञान अद्ययावत ठेवण्याचं, तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचं आणि अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करण्याचं आवाहन यानिमित्तानं केलं आहे. शिक्षक आणि शिक्षण तज्ञ आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यात आणि त्यांचं चारित्र्य घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतात असंही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत आज 48 शालेय शिक्षकांना आणि उच्च शिक्षण संस्थांमधील 21 शिक्षक आणि प्राध्यापकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. नेपाळमधल्या पूरग्रस्त त्रिशुली बाजार भागातून काल आणखी 3 भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. यात एका 5 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. आतापर्यंत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या भारतीयांची एकूण संख्या 169 झाली आहे. मात्र अद्याप 275 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. चीनमधून 1907 भारतीयांनी नेपाळमध्ये सुरक्षित प्रवेश केला असून काठमांडूमधील भारतीय दूतावास सुरक्षित बाहेर काढलेल्या भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी विमान प्रवासाची व्यवस्था करत आहे. तिबेट स्वायत्त प्रदेशात कोणताही भारतीय प्रवासी अडकलेला नाही असंही जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान भारतानं नेपाळला 95 टन मदत साहित्य पुरवलं असून नेपाळ सरकारच्या आवश्यकतेनुसार भारत मदतकार्य सुरू ठेवेल असंही जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. नेपाळमध्ये पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 1295 पोहोचली असून बचाव पथकांना आणखी काही मृतदेह सापडले आहेत. बचाव पथकांनी 12,000 अधिक लोकांची सुटका केली असली तरी सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव काल अष्टमीला मध्यरात्री देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. उत्तर प्रदेशात मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरातही विविध धार्मिक विधींसह जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्रासह विविध ठिकाणच्या इस्कॉन मंदिरांसह विविध श्रीकृष्ण मंदिरांमध्ये देखील भक्तिमय वातावरणात जन्मोत्सव साजरा झाला. महाराष्ट्रात आज विविध ठिकाणी गोपाळकाला अर्थात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज तमिळनाडूच्या 1 दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते चेन्नई इथं हृदयाच्या झडपा आणि संरचनात्मक आजारांवरील प्रगत उपचार या विषयावरील इंडिया वॉल्स

2026 या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यांच्या हस्ते चेन्नईतल्या गिंडी इथं इंडिया वॉल्फ रजिस्ट्रीचं उद्घाटन होणार असून दिनमलार वृत्तपत्राच्या 75व्या वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट प्रकाशन सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. उद्योगपती श्रीराम यांनी 1926 या महाविद्यालयाची स्थापना केली होती. दिल्ली विद्यापीठाचा भाग असलेलं आणि वाणिज्य अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन क्षेत्रातलं दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेलं श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स देशातला एक प्रमुख उच्च शिक्षण संस्था आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं इंग्रजी वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांसाठी युजीसी नेट परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. येत्या 9 आणि 10 सप्टेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे. या विषयांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्रुटी आढळल्यानंतर संस्थेनं पुनर्परीक्षेची घोषणा केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर जात आहेत. गृहमंत्रालयाच्या विविध विभागांशी संबंधित आणि गोव्याशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार असून त्यानंतर ते अंमली पदार्थांच्या विषयावर पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी अटल भवन इथल्या भाजपच्या नवनिर्मित राज्य कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून पक्षाच्या राज्य कोर कमिटीची बैठकही ते घेणार आहेत. सोमवारी ते वेस्टर्न झोनल काउन्सिलची बैठक आणि गोवा पोलिसांचा प्रेसिडेंट्स कलर्स पुरस्कार सोहळा या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल वॉर्सा इथं पोलंडचे राष्ट्राध्यक्ष कॅरोल नौरोकी यांची भेट घेतली. भारत आणि पोलंड धोरणात्मक भागीदारीबद्दल त्यांनी चर्चा केली. त्यांनी भारत पोलंड संसदीय गटाच्या सदस्यांचीही भेट घेतली आणि भारत पोलंड यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याबाबत विचारविनिमय केला. तत्पूर्वी जयशंकर यांनी संयुक्त कृती आराखडा 2024-28 प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पोलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री रादोस्लाव सिकोरेस्की यांची भेट घेतली. यावेळी युक्रेनमधील संघर्षासह विविध प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसंच हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीला चालना देण्याच्या गरजेवर भर देण्यात आल्याचं जयशंकर यांनी सिकोरेस्की यांच्यासमवेत संयुक्तपणे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. भारत आणि बेल्जियम यांच्या सागरी क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याचं आश्वासन बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट दे विव्हर यांनी दिलं आहे. भारत युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराबाबत काल मुंबईत झालेल्या भारत बेल्जियम उच्चस्तरीय चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, संरक्षण, शेती आणि अन्न प्रक्रिया आणि दागिने अशा एकंदर 5 क्षेत्रांमध्ये बेल्जियम आणि भारत यांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत असं मत यावेळी गोयल यांनी व्यक्त केलं. भारत आणि बेल्जियम यांच्यातला द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याच्या वाटचालीत महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. बिहारची राजधानी पाटणासह भागलपूर, जहानाबाद, भोजपूर, नालंदा, रोहतास, वैशाली आदी 14 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत तर सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. या पुरामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं असून 8 लाखांहून अधिक लोकांना या पुराचा फटका बसला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे असं आपत्ती व्यवस्थापन विभागानं म्हटलं आहे. न्यूयॉर्क इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या 3र्या फेरीत गतविजेत्या अरेना सबलिंका हिनं कामिला राखीमोचा 6-3, 6-4 असा पराभव केला. आता पुढल्या फेरीत तिचा सामना अमेरिकेच्या टेलर टाउनसेनशी होणार आहे. तर पुरुष एकेरीत डॅनियल मेदवेदेवनं आर्थर रिंडर रेक्टिचा 6-4, 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करत 4थ्या फेरीत धडक मारली. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शेंझेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. डेन्मार्कच्या किम एस्ट्रिप आणि अँडर्स साकरूप रास्मुसेन या जोडीचा त्यांनी पराभव केला. मात्र पुरुष एकेरीत हाँगकाँगच्या ली चुक यू कडून पराभव झाल्यानं भारताच्या किदांबी श्रीकांतचं आव्हान संपुष्टात आलं आहा.

0: अहमदाबाद इथं आजपासून जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेची सुरुवात होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. या स्पर्धेत 29 सदस्यांच्या भारतीय संघासह 19 देशातील 105 खेळाडू सहभागी झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया करंडक स्पर्धेत आज अ गटाच्या शेवटच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानची लढत होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होणार आहे. भारतानं यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 169 भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश, तर 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव काल रात्री देशभरात उत्साहात साजरा. अहमदाबाद इथं आजपासून जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धा आणि महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया करंडक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झालेली आहेत. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: शिक्षक दिनानिमित्त विशेष रूपक गुरुने दिला ज्ञानरूपी वसा. लेखिका प्राध्यापिका कश्मीरा दळी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनघा मगदूम. सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे.

गुरुवीणे कोण दाखविल वाट, आयुष्य जाई निष्फळ अचाट, नकळे हित आणि अनहित गुरुचरणी ठेवावे चित्त. आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. याचं स्मरण होताच प्रत्येकाच्या डोळ्यासमोरून बालपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास तरळून जातो. आजवर आपल्याला घडवण्यात, नावलौकिक मिळवण्यात आणि एक सुजाण व्यक्ती म्हणून आपली जडणघडण करण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली आणि ज्यांनी अविरत संस्कार प्रदान केले अशा आपल्या शिक्षकांचं स्मरण झाल्याशिवाय हा दिवस सार्थकी लागला हे म्हणणं केवळ अशक्य आहे. शिक्षक आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांचं स्मरण झालं की कृतज्ञतेच्या भावनेनं मन भारावून जातं. शिक्षक विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, ते विचार देतात, मूल्ये रुजवतात, योग्य अयोग्याची जाण देतात आणि व्यक्तिमत्व घडवतात. या ठिकाणी आपल्या शिक्षकांचं स्मरण करत असताना कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या इतकं दिलं तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला, या ओळी आठवतात. खरंच आता आपण ज्या ठिकाणी आहोत तेथून मागे वळून पाहिलं तर नेहमी आपल्याला भरभरून देणारे, आपल्याला घडवणारे शिक्षक आठवतात. ज्ञान देणाऱ्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आपल्या सांस्कृतिक जीवनात प्राचीन काळापासून रुजलेली आहे. तथापि आधुनिक भारतामध्ये शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे द्वितीय राष्ट्रपती, विख्यात तत्वज्ञ, शिक्षण तज्ज्ञ आणि आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचा दिवस. त्यांचा जन्म 1888 मध्ये एका प्रतिष्ठित हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. प्राध्यापक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास तत्वज्ञानाचे अभ्यासक, विद्यापीठातील शिक्षक, कुलगुरू, राजनैतिक प्रतिनिधी, भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि पुढे भारताचे दुसरे राष्ट्रपती अशा विविध जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला. परंतु एवढी मोठी पदं भूषवूनही त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या केंद्रस्थानी कायम राहिली ती शिक्षकाची ओळख. आज आपण शिक्षक दिवस उत्साहात साजरा करतो. त्याची कथा अशी आहे, 1962 मध्ये डॉक्टर राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या काही चाहत्यांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. त्यावेळी डॉक्टर राधाकृष्णन यांनी स्वतःच्या जन्मदिवसाचा वैयक्तिक उत्सव करण्यापेक्षा 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा करावा अशी भावना व्यक्त केली. त्यामुळे 5 सप्टेंबर हा दिवस एका महान व्यक्तीच्या जन्मदिनाचं स्मरण करण्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण भावी पिढीला आकार देणाऱ्या शिक्षक वर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस बनला. डॉक्टर राधाकृष्णन हे तत्व

0: तत्वज्ञ आणि शिक्षक होते. ते एकदा म्हणाले होते, शिक्षण परिपूर्ण होण्यासाठी ते मानवतावादी असलं पाहिजे. त्यात केवळ बौद्धिक प्रशिक्षणाचाच नव्हे तर हृदयशुद्धी आणि आत्मिक शिस्तीचाही समावेश असला पाहिजे. शिक्षणामुळेच माणसे आणि समाज घडवले पाहिजेत असं त्यांनी घोषित केलं. एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून डॉक्टर राधाकृष्णन यांचा प्रभाव वर्गखोलीपुरता मर्यादित राहिला नाही, तो शैक्षणिक धोरणं आणि सुधारणांपर्यंत विस्तारला. समाजाच्या बदलत्या गरजा ओळखून शिक्षणाची गुणवत्ता आणि प्रासंगिकता वाढवणं तसंच शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करणं या दोन्ही बाबींना त्यांनी समान महत्व दिलं. अनुदान, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढवणं तसंच उत्कृष्टता आणि नाविन्याची संस्कृती विकसित करणं या दिशेने त्यांचं कार्य उल्लेखनीय होतं. शैक्षणिक परिवर्तनाचा आधार शिक्षक शिक्षण आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासात आहे असं राधाकृष्णन यांना वाटत होतं. शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेतील बदलाचे खरे वाहक आहेत, म्हणून प्रशिक्षण कार्यक्रम, उत्तम कार्य परिस्थिती आणि समाजासाठी त्यांनी केलेल्या सेवेची योग्य दखल याद्वारे शिक्षकांचे सक्षमीकरण झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आध्यात्मिक मानवतावाद हा होता. त्यांच्या दृष्टीनं शिक्षणात बुद्धी, नीतिमत्ता आणि मूल्य शिक्षण यांचा समतोल आवश्यक होता. ही दृष्टी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 सुसंगत दिसते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल सांगत आहेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कला विभागाच्या उपप्राचार्या कल्पना आठले. त्या म्हणाल्या,
1: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आताच्या काळाच्या दृष्टीनं खूप चांगला बदल डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे असं मला वाटतं. आधी मुख्यतः पुस्तकी शिक्षण किंवा पाठांतरावर आधारित मूल्यमापन असं स्वरूप जास्ती होतं, परंतु आता विद्यार्थ्यांना ज्याच्यातून प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल किंवा समाजाशी हे विद्यार्थी जोडले जातील, त्यांना सामाजिक समस्या समजतील अशा प्रकारची अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे आणि त्यामुळे हा अभ्यासक्रम जास्त कालोचित आहे असं मला वाटतं. एनईपीमुळे विद्यार्थ्यांना आपला जो मुख्य विषय आहे त्याच्या बरोबर जे अन्य विषय शिकायला मिळणार आहेत त्याच्यातून त्यांचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्यांनी जर तशा संधी घेतल्या आणि महाविद्यालयांमध्ये पुष्कळ पर्याय उपलब्ध असतात त्याच्यामधून जर त्यांनी आपल्याला आवडणाऱ्या अशा पर्यायांची निवड केली तर निश्चितच त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर एक स्किल एनहान्समेंट कोर्स म्हणून आहे ज्याच्यामध्ये कौशल्य त्यांची काही विकसित व्हावीत अशी अपेक्षा आहे किंवा आपल्या विषयाशी संबंधित अशी कौशल्य शिकवणारी सुद्धा कोर्सेस आहेत. तर कौशल्याधारित शिक्षणाला या धोरणाने खूप महत्व दिलेलं आहे आणि प्रत्येक विषयाचं कौशल्य शिकवलं जावं यासाठी हे धोरण आग्रही आहे असं वाटतं आणि त्यामुळे याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. केवळ पुस्तकी शिक्षण घेण्यापेक्षा आपल्या विषयाचं प्रॅक्टिकल नॉलेज घेणं, त्याचा उपयोग काय आहे असं मार्गदर्शन ज्याच्यातून मिळेल अशी रचना अभ्यासक्रमाची अपेक्षित आहे.
0: आजच्या स्थितीचा विचार करता तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात आपण वावरत आहोत, जेथे आपल्याला क्षणाक्षणाला चुटकीसरशी अगणित विषयांची माहिती मिळते. पुस्तकाबरोबरच इंटरनेट, डिजिटल माध्यमे आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसारखी नवी साधनं विद्यार्थ्यांच्या हातात आली आहेत. त्यामुळे आजचा मूलभूत प्रश्न केवळ माहिती कुठून मिळेल हा राहिलेला नाही, तर मिळालेल्या माहितीचा विवेकपूर्ण उपयोग कसा करायचा हा अधिक महत्वाचा विषय झालाय. याच ठिकाणी राधाकृष्णन यांचा शिक्षण विषयक दृष्टिकोन आज ही मार्गदर्शक ठरतो. अर्जित केलेल्या शिक्षणानं विचार करण्याची क्षमता, मूल्यदृष्टी आणि आपल्या कर्तव्याची जाणीव विकसित व्हावी हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. म्हणूनच तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी शिक्षकाची आवश्यकता संपत नाही, उलट त्यांच्या भूमिकेचं स्वरूप बदलतं. माहिती देणाऱ्या शिक्षकापेक्षा माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे विवेकात रुपांतर घडवणारा शिक्षक आजच्या काळात अधिक महत्वाचा ठरतो असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरणार नाही. काळ बदलला आणि त्याबरोबर शिक्षणाची साधनं, संस्था, पद्धतीही बदलत गेल्या. गुरुकुलातील निवासी प्रत्यक्ष शिक्षणापासून पाठशाळा, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे आणि आजच्या डिजिटल शिक्षण व्यवस्थेपर्यंतचा भारतीय शिक्षणाचा आजवरचा मोठा प्रवास झाल्याचा आपण पाहतो. आज प्रत्यक्ष वर्गाबरोबरच ऑनलाईन वर्ग, डिजिटल ग्रंथालय, मुक्त शैक्षणिक साधनं आणि तंत्रज्ञानाधारित अध्यापन यामुळे शिक्षणाच्या भौगोलिक सीमाही मोठ्या प्रमाणात विस्तारल्या आहेत. आजही गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेणारे शास्त्र रक्षण करणारे प्राचीन परंपरेने अध्ययन करणारे काही विद्यार्थी आहेत, परंतु आजच्या आधुनिक युगात जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरणं सर्वांनाच आवश्यक झालंय. आपली परंपरा जपणारी

0: गुरुकुल शिक्षण पद्धती सुद्धा आधुनिक झाली आहे. याबाबत सांगत आहेत कैलासवासी बाबूराव जोशी गुरुकुल प्रकल्पाचे प्रमुख वासुदेव परांजपे.
1: नमस्कार. आपल्या सध्याच्या शैक्षणिक पद्धतीमध्ये अकॅडमिक आणि तंत्रज्ञान शिक्षणावर जास्त जोर दिला जातो की ज्यातून मुलांचा बौद्धिक विकास होऊ शकेल. परंतु जर आपल्याला सक्षम भारत किंवा सशक्त युवा पिढी घडवायची असेल तर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच मानसिक आणि शारीरिक विकासावर सुद्धा जोर देणे आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिक बौद्धिक विकास जर पूर्णपणे व्हावा अशी अपेक्षा असेल तर या उद्देशानं आमच्या गुरुकुलामध्ये सुरुवातीला सर्वप्रथम सकाळी मुलं जेव्हा शाळेमध्ये येतात तेव्हा आपण त्याची सुरुवात उपासनेनं करतो. त्या उपासनेमध्ये सर्व श्लोक, मेडिटेशन, हे झाल्यानंतर सूर्यनमस्कार, कराटे, त्यानंतर नियमित अध्यापन पद्धती, त्यानंतर दररोज स्पोर्ट्स घेतले जातात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटींचा समावेश आहे की ज्याच्यामध्ये स्विमिंग असतं, सायकलिंग असतं, ट्रेकिंग असतं, नाईट कॅम्प असतात. वेगवेगळ्या समाजाला जोडणाऱ्या ऍक्टिव्हिटी आपण घेतो ज्याच्यामध्ये आपण रक्षाबंधन घेतो, राखी विक्री उपक्रम आपण घेतो, मातृभोजन उपक्रम घेतो. अशा सर्व उपक्रमांमार्फत मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास हा योग्य प्रकारे होऊ शकतो. अशा पद्धतीनं जर शिक्षण दिलं तर नक्कीच मुलांचा सर्वांगीण विकास होईल आणि सर्वांगीण विकास झाला तर एक सशक्त युवा पिढी आपल्या देशात नक्की घडू शकेल असं वाटतं.
0: प्राचीन काळातील गुरु शिष्य आणि आधुनिक काळातील शिक्षक विद्यार्थी या दोन संज्ञांकडे पाहिलं तर शिक्षणाच्या प्रदीर्घ प्रवासातील परिवर्तन आपल्या लक्षात येतं. पूर्वी शिक्षणाचा केंद्रबिंदू गुरु होता. ज्ञानाची उपलब्धता मर्यादित असल्यामुळे गुरु हा ज्ञानाचा प्रमुख स्रोत होता. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. विद्यार्थ्याला एका क्षणात असंख्य स्रोतांमधून माहिती उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे शिक्षक आता ज्ञानाचा एकमेव स्रोत राहिलेला नाही, पण म्हणून त्याचं महत्व कमी झालेलं नाही. उलट आज शिक्षकाची भूमिका अधिक व्यापक झाली. तो केवळ ज्ञान देणारा नसून ज्ञानाकडे नेणारा, केवळ उत्तर सांगणारा नसून योग्य प्रश्न विचारायला शिकवणारा, माहिती स्वीकारायला नव्हे तर तिची चिकित्सा करून योग्य ते ग्रहण करायला शिकवणारा आणि स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्याला स्वतःची मूल्यदृष्टी जपण्यास मदत करणारा मार्गदर्शक शिक्षक बनलाय. म्हणून गुरु शिष्य ते शिक्षक विद्यार्थी हा प्रवास केवळ संबोधनाचा बदल नाही, हा भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बदलत्या स्वरूपाचा प्रवास आहे. गुरुकुल बदलले, वर्ग खोल्या बदलल्या, फळा खडूपासून स्मार्ट बोर्ड पर्यंत साधनं बदलली, ग्रंथापासून डिजिटल माध्यमांपर्यंत ज्ञानाचे स्रोत बदलले, पण एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान, विवेक आणि मूल्यांचा, कला आणि संस्कृतीचा वसा पुढे नेण्याचं शिक्षकाचं मूलभूत कार्य आजही कायम आहे आणि ते भविष्यातही कायम राहील. आजच्या परिस्थितीत एक स्वाभाविक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे जेव्हा विद्यार्थ्याला माहिती सहजपणे उपलब्ध होत आहे तेव्हा शिक्षकाची आवश्यकता नेमकी काय आहे. याचं उत्तर देते इयत्ता 10वीतील विद्यार्थिनी समृद्धी विजयकुमार सावंत.
2: आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे मोबाईल आपल्यासाठी सर्वस्व आहे. आपल्याला कोणतीही शंका पडली की आपण लगेच गुगल, युट्यूब किंवा AI ला आपला प्रश्न विचारतो. मग मला असा प्रश्न पडतो किंवा आपल्या सर्वांनाच असा प्रश्न पडतो की AI सक्षम असताना शिक्षकांची काय गरज आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला AI माहिती देऊ शकतो, पण त्या माहितीला दिशा आपले शिक्षक देत. मला छोटासा एक अनुभव आला तो मी तुम्हाला सांगते. मला नृत्य स्पर्धेसाठी एक छोटासा डान्स करायचा होता, त्यासाठी मी AI मोडला काही आयडियाज विचारल्या, युट्यूबला काही परफॉर्मन्स बघितले आणि त्यानुसार प्रॅक्टिस करायचा प्रयत्न केला. पण त्यात मला काही अडचणी आल्या आणि त्या अडचणी मी लगेचच माझ्या शिक्षकांकडे घेऊन गेले. त्यांनी मला त्या स्टेप्स एकदम चांगल्या प्रकारे दाखवल्या आणि त्याच्यामुळे खूप माझ्या डान्समध्ये चांगली अॅक्युरन्सी आली. त्यामुळे आपण AI पासून खूप माहिती मिळवतो, पण त्याला अॅक्युरन्सी हे आपले शिक्षकच देतात. त्यासाठी शिक्षक आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. तसेच आपण आपल्या परीक्षेत कधी कधी आपल्याला कमी गुण मिळतात तेव्हा आपण निराश होतो, तेव्हा आपल्याला AI सर्व प्रश्नांचे उत्तर देईल, आपल्याला वेळापत्रक बनवेल, पण तू हे करू शकतेस, तुझ्यात तेवढी क्षमता आहे, तू प्रयत्न कर, असं सांगणारे आपले शिक्षकच आहेत. ते आपल्याला धीर देतात, आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवतात, असे आपले फक्त शिक्षकच आहेत. मी आजवर शिकत असताना आमच्या शिक्षणात खूप साऱ्या प्रकारचे अडथळे आले, जसे की कोरोना. त्या कोरोनाच्या काळात शिक्षकांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतलं. त्यावेळेस त्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतलं, त्यामुळे आमचा पाया जरा सुधारला. त्यानंतर स्कॉलरशिप होती, स्कॉलरशिपच्या वेळेस आमच्या स्कॉलरशिपला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, त्यांनीही आमचं खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यामुळे आम्ही खूप चांगल्या मार्कांनी पास झालो. त्याचप्रकारे आता मी 10वीला आहे. तर या प्रवासात जेव्हा जेव्हा मी माझ्या शिक्षकांकडे काही माझ्या शंका घेऊन गेले, त्यांनी मला कधीही नाकारलं नाही. त्यांनी लगेचच माझ्या सर्व शंकांचं निरसन केलं. अगदी जरी मी घरी असताना त्यांना रात्रीचा जरी कॉल लावला तरी ते मला लगेच गरजेचंच

0: त्या प्रश्नाचं उत्तर जमेल तसं ते मला सोडवून देतात. तसंच आजच्या जेंजी पिढीकडे माहितीची कमी नाहीये, पण योग्य माहिती निवडण्याची, विचार करण्याची आणि माणूस म्हणून घडण्याची गरज आहे आपल्याला. सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली म्हणून ती खरी असेलच असं नाही. विचार करा, प्रश्न विचारा, सत्य तपासा, ही सवय आपल्याला शिक्षकांनीच लावली आहे. AI आपल्याला हुशार बनवू शकते, पण शिक्षक आपल्याला समजदार बनवतात.
1: आधुनिक शिक्षकासमोरील आव्हानं केवळ तंत्रज्ञानाशी संबंधित नाहीत, त्याच्यासमोर आज विद्यार्थ्यांचे बदलते मानसिक आणि भावनिक विश्वही आहे. स्पर्धा, परीक्षेचा दबाव, करिअर विषयी अनिश्चितता, पालकांच्या अपेक्षा, मित्रांशी तुलना आणि सोशल मीडियातून निर्माण होणारी सततची तुलनात्मक भावना याचा विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर परिणाम होऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थी या परिस्थितीला सारख्याच प्रकारे सामोरा जात नाही. काही विद्यार्थी सहज व्यक्त होतात, काही मात्र आपली अस्वस्थता स्वतःमध्येच ठेवतात. अशा विद्यार्थ्यांच्या वर्तनातील सूक्ष्म बदल ओळखण्याची संवेदनशीलता शिक्षकांमध्ये असणं आवश्यक ठरतं. नियमितपणे वर्गात सहभागी होणारा विद्यार्थी अचानक अबोल झाला आहे का, त्याची उपस्थिती कमी होतीये का, अभ्यासातील रुची अचानक कमी झालीये का, तो स्वतःविषयी सातत्यानं नकारात्मक बोलतोय का, अशा सूक्ष्म बदलांकडे शिक्षकाचं सजग लक्ष असणं महत्वाचं आहे. विद्यार्थ्याला न घाबरता बोलता येईल, अपयश व्यक्त करता येईल, प्रश्न विचारता येतील आणि मदत मागणं ही कमजोरी नाही असं वाटेल, असं सुरक्षित वातावरण निर्माण करणं शिक्षकांच्याच हातात आहे. याचवेळी भारतीय शिक्षण व्यवस्थेतील आणखी एका वास्तवाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आपण एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट क्लासरूम आणि डिजिटल शिक्षणाविषयी बोलत असताना दुसऱ्या बाजूला ग्रामीण, डोंगराळ, दुर्गम आणि आदिवासी भागातील शिक्षक वेगळ्या प्रकारच्या अडचणींशी सामना करत आहेत. काही ठिकाणी इंटरनेटची उपलब्धता मर्यादित आहे, काही ठिकाणी डिजिटल साधने अपुरी आहेत, तर वाहतूक, निवास आणि इतर पायाभूत सुविधांच्या अडचणीही शिक्षकांच्या कामावर परिणाम करतात. अशा ठिकाणी शिक्षकाचे कार्य वर्गातील अध्यापनापुरतं मर्यादित राहत नाही. विद्यार्थ्याची नियमित उपस्थिती राखणं, पालकांशी संपर्क ठेवणं, शाळेविषयी विश्वास निर्माण करणं, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणं आणि मर्यादित साधनांमध्ये शिकण्याच्या नव्या शक्यता निर्माण करणं, अशा अनेक जबाबदाऱ्या त्याला पार पाडाव्या लागतात. आज शिक्षकासमोर एक विलक्षण समतोल साधण्याचं आव्हान आहे. तंत्रज्ञान स्वीकारायचंय, पण मानवी संवाद हरवू द्यायचा नाही. विद्यार्थ्याला स्वातंत्र्य द्यायचं आहे, पण जबाबदारीची जाणीवही निर्माण करायची आहे. स्पर्धेसाठी तयार करायचंय, पण स्पर्धेमुळे संवेदनशीलता हरवणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जागतिक ज्ञानाशी जोडायचंय, पण स्थानिक भाषा आणि संस्कृतीशी असलेली नाळ तुटू द्यायची नाही. परीक्षेसाठी तयार करायचंय, पण शिक्षणाला गुणपत्रिकेपुरतं मर्यादित करायचं नाही. आणि तंत्रज्ञानाच्या प्रचंड सामर्थ्याचा उपयोग करायचा आहे, पण विद्यार्थ्याची स्वतंत्र विचारशक्ती हिरावून घ्यायची नाही. कदाचित इथेच आधुनिक शिक्षकाची खरी कसोटी आहे. आजच्या शिक्षकासमोर आणखीन आव्हानात्मक विषय म्हणजे जेनझी, अर्थात नव्या पिढीशी संवाद कसा साधायचा. जेनझी पिढीचं प्रतिनिधित्व करणारी देव घैसास कीर महाविद्यालयाची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी दुर्वा सुधीर विश्वासराव म्हणते.
2: नमस्कार. आज शिक्षक दिन आहे. शिक्षक म्हणजे आपल्या चांगले मार्गदर्शन करतात. शिक्षकांमुळे आपल्याला नवीन नवीन गोष्टी समजतात. आई वडिलांनंतर शिक्षकच आपलं सगळं मार्गदर्शन उत्कृष्ट करू शकतात. जरी AI आला असेल, आधुनिक तंत्रज्ञान, तरी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अजून AI चा वापर कुठे करावा हे सगळं शिक्षक आपल्याला सांगतात. ज्या गोष्टी आपल्याला इंटरनेटवर भेटतात, पण त्याच्यात चांगल्या प्रकारे सांगण्यासाठी आपल्या शिक्षकांची गरज असते. शिक्षक आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजावून, काय नाही समजलं तर परत परत समजावू शकतात. त्यामुळे आजही शिक्षकांच्या आयुष्यात खूप गरज आहे आणि ती कायम राहील.
1: शिक्षकाच्या कार्याचा विचार केवळ वर्गखोलीच्या चार भिंतींच्या आत केला तर त्याच्या योगदानाचे संपूर्ण स्वरूप आपल्याला लक्षात येणार नाही. कारण शिक्षक वर्गात एका विद्यार्थ्याला घडवत असतो, पण तोच विद्यार्थी पुढे कुटुंबाचा सदस्य, एखाद्या क्षेत्रातील व्यावसायिक, संशोधक, प्रशासक, उद्योजक, कलाकार, शेतकरी, लोकप्रतिनिधी किंवा जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरत असतो. त्यामुळे शिक्षकानं एका विद्यार्थ्यामध्ये रुजवलेला विचार पुढे अनेक स्तरांवर समाजाच्या जडणघडणीमध्ये सहभागी होत असतो. स्वतः शिकत राहायचं आणि मिळालेलं ज्ञान पुढच्या पिढीकडे पोहोचवत राहायचं हाच ज्ञानाचा वसा आहे. आणि हाच वसा पुढे चालवण्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाची आहे. तंत्रज्ञान काळाबरोबर बदलतं, पण माणसाला माणसाशी जोडणारा संवाद, प्रेरणा, विश्वास, मूल्यदृष्टी

आणि योग्य वेळी लाभणारं मार्गदर्शन याची गरज बदलत नाही. म्हणून शिक्षकाचं महत्व टिकून आहे ते त्याच्याकडे अत्याधिक माहिती आहे म्हणून नव्हे, तर त्या माहितीचा अर्थ देण्याची, ज्ञानाला जीवनाशी जोडण्याची आणि विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून तिला योग्य दिशा देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे म्हणून.

0: आत्ताच आपण शिक्षक दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. लेखिका प्राध्यापिका कश्मीरा दळी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनघा मगदूम. सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: शिक्षक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोत्यो, काल श्रीकृष्ण जन्म झाला आणि आज आहे कालाष्टमी, दहीहंडी. या उत्सवाच्या आपणा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा.

ऐकूया ओ माय गॉड या चित्रपटासाठी मिका सिंग, श्रेया घोषाल आणि सहकलाकार यांनी गायलेलं शब्बीर अहमद यांचं हे गीत, संगीतकार हिमेश रेशमिया.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच।
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत।
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत।
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव।
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता।
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर।
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त।
5: कार्यक्रमात आता ऐकूया ब्लफ मास्टर या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सहकलाकार यांनी गायलेली राजेंद्र कृष्णन यांची ही गीतरचना, संगीतकार कल्याणजी।

0: श्रोतेहो, आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य यामध्ये आज आपण ऐकणार आहोत सामाजिक कार्यकर्त्या अलका नारकर यांच्याशी रेडिओ सखी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद. सादर करते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम आज सकाळी 9:30 अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आज सकाळी 11:25 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून करण्यात येईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 11:25.
1: देख राजा, ये मटकी एक फटकी में तोड़ता है.
0: कार्यक्रमात आता ऐकूया हॅलो ब्रदर या चित्रपटासाठी सलमान खान, अलका याज्ञिक आणि सहकलाकार यांनी गायलेली फैज अनवर यांची ही गीतरचना. संगीतकार हिमेश रेशमिया.

हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया खुद्दार या चित्रपटासाठी किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेली मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना. संगीतकार

सण आणि उत्सवाच्या या परंपरा जपायला हव्यात, त्याचबरोबर निसर्गाचीही सुद्धा काळजी घ्यायला हवी. ध्वनी प्रदूषण तसंच पर्यावरणाच्या रक्षणासाठी जे जे करता येईल ते करणं हे आपलं कर्तव्य आहे. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया वास्तव. या चित्रपटासाठी विनोद राठोड, अतुल काळे आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत, संगीतकार जतीन ललित.

0: वास्तव या चित्रपटातल्या या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: निर्माण से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य। आज या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अलका नारकर यांच्याशी रेडिओ सखी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद आता प्रसारित करीत आहोत। सादर करते विवेक वानखडे।

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आयुष्यात आपल्याला अशी काही माणसं भेटतात की त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्यालाही काहीतरी चांगलं करावंसं वाटतं. विशेषतः आपल्या आजूबाजूच्या महिलांना एकत्र आणून त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न, गरजू महिलांसाठी काम मिळवून देणं, बचत गटांच्या माध्यमातून त्यांना उभं करणं, गावात चांगलं काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करणं, अशी कितीतरी कामं गेली अनेक वर्ष करणाऱ्या सौ अलका विलास नारकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. अलकाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: अलकाताईंचं माहेरचं नाव आहे अलका एकनाथ रेडकर. त्यांचे वडील कैलासवासी एकनाथ रेडकर यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी अत्यंत मेहनतीने मोठं कार्य उभं केलं. अनेक मुलांना आपल्या घरात ठेवून शिक्षणाची संधी दिली. त्यांच्या आईनेही त्यांच्या वडिलांना या समाजकार्यात मोलाची साथ दिली. 2001 लुपिन फाउंडेशन आणि जनशिक्षणच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवताना अलकाताईंनी महिलांसाठी अनेक कामं केली आहेत. HIV बाधित महिलांसाठीही त्या कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आत्तापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. तर अशा या त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल, त्यांच्या बालपणाबद्दल, त्यांच्या सामाजिक कार्याबद्दलच आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अलकाताई, तुमची ओळख तर मी श्रोत्यांना करून दिली आहेच. तुमच्या बालपणापासून आपण सुरुवात करूया. तुमचं घरातलं वातावरण कसं होतं?
1: माझं बालपण तसं खेडेगावातच गेलं, कारण आई वडिलांनी वसाच घेतला होता की खेडेगावात जाऊन काम करायचं. कारण वडील साने गुरुजींच्या सेवादलात काम करायचे. BA BT झाल्यानंतर ते खेडेगावात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी हायस्कूल्स, कॉलेज अशी उभारणी केली. त्या त्या गावातल्या लोकांनी त्यांना तिथे बोलवलं आणि त्यामुळे माझं बालपण गेलं कसालला. आणि कसाल हायस्कूल त्यांनी स्थापन केलं होतं, उभारणी केली होती आणि तिथे विविध उपक्रमसुद्धा राबवले होते. आणि गव्हर्नमेंटकडून पगार बिगार वेळेवर कधी यायचा नाही. मग आमच्याच घरात ही सगळी शिक्षक मंडळी किंवा लांबून लांबून येणारी मुलं राहायला असायची, त्यामुळे मला नेमकं आपलं कोण परकं कोण कधी कळलंच नाही. आम्ही आई वडिलांचं जीवन बघत बघतच शिकलो की आपल्यालाही काहीतरी करायचं आहे. माझी आई पण DED होती त्या काळात आणि हिंदी पंडित होती, पण तिने पूर्णपणे वडिलांना सामाजिक कार्यात साथ दिली. आपण नोकरी केली नाही आणि त्यामुळे या सगळ्यांचं शिक्षक जे राहणारे होते त्यांचं जेवण खाणं बघितलंच, पण मुलांची सुद्धा अगदी इतर मुलांची सुद्धा आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेतली. आणि कधी कधी शिक्षकांना पगारही नसायचा, तेव्हा तर ती एवढे आपले मोजके दागिने गहाण ठेवून पैसे काढून मग ती त्यांना पगारही द्यायची. रिटायर व्हायच्या काळामध्ये आम्ही आमच्या गावात गेलो रेडीला आणि तिथे खाणी होत्या, मँगनीजच्या खाणी. आणि जेव्हा वडिलांनी ती परिस्थिती पाहिली तिकडची, तर पाणी नाही मिळत नव्हतं, शेती बागायती सगळंच नष्ट होत चाललं होतं आणि विविध प्रश्न त्यांनी गावातले रिटायर झाल्यावर सोडवले. हे सगळं मी बघत, आई पण आमची महिला मंडळ स्थापन केलं, त्यानंतर बालवाड्या सुरू केल्या, वेड्या माणसांची सेवा कर काय कर, म्हणजे सतत तिचं काम चालू असायचं. मी मुद्दाम काही शिकावं लागलं नाही, तर त्यांच्यातून प्रेरणा मिळत गेली आणि मलाही वाटायला लागलं की मोठं झाल्यावर आपणही असंच करावं. कारण त्यांची शिकवणच होती, करायचं असेल तर निरपेक्ष भावनेने करा. आणि तेव्हा माझा भाऊ तच MBBS झालेला होता आणि तो MD करत

0: होता तेव्हा त्याला सांगितलं की तुझ्या ज्ञानाचा उपयोग तू इथे करायचा आहे, गावात सिंधुदुर्गात करायचा आहे आणि खेडेगावात करायचा आहे. आणि त्याप्रमाणे MD गोल्ड मेडॅलिस्ट खरं तर तो, आणि कार्डिओलॉजिस्ट पहिला सिंधुदुर्गमधला डॉक्टर. आणि वडिलांनी सुद्धा म्हणजे पाणी प्रश्न सोडवला, आपल्या खाणीच्यामुळे झालेले आजार, श्वसनाचे आजार असतील ते त्याला सांगितलं की तू त्याच्यावर काहीतरी हे कर, काम कर, इथे हॉस्पिटल सुरू कर. त्याप्रमाणे माझा भाऊ आज रेडीत आला MD झाल्यावर, आणि त्यांनी हॉस्पिटल पण सुरू केलं, मोफत उपचार सुरू केले रेडीतल्या लोकांसाठी, आणि 4000 लोकांवर संशोधन करून रेडीतल्या त्यांनी एक शोधनिबंध दिलेला. कारण मॅंगनीज असल्यामुळे, धुळीमुळे सगळ्या लोकांना, जवळजवळ 80% लोकांना श्वसनाचे आजार होते आणि TB होता, आणि धुळीमुळे अनेक प्रॉब्लेम निर्माण झाले होते, डायबिटीस सुरू झाला होता. मग त्याने ते संशोधन केल्यानंतर त्यांनी तो युरोपला पाठवला शोधनिबंध, आणि त्यांच्याही ते लक्षात आलं, आणि मग ती चळवळ सुरू झाली. आजही तिकडच्या गावकऱ्यांना मोफत तपासलं जातं, आणि त्या शोधनिबंधामुळे आता अनेक चळवळी सुरू झाल्या. त्याला जगभरातून बोलवलं जातं की काय करता येईल, त्याचं हे करता येईल. मग एक डॉक्टर त्यांनी ती संघटनाही हे केली, आणि त्याच्यामुळे मलाही वाटलं की अरे भाऊ, बहीण आणि भाऊजी ते पण, त्यांनी पण खेडेगावात जाऊन हायस्कूलच सुरू केली स्वतःचा सगळा पैसा हे करून, सासऱ्यांपासून वारसा घेऊन. तर हे सगळं मी बघत होते आणि मला वाटलं आपणही आपल्या गावात जाऊन, नंतर जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या कार्याला खरी सुरुवात झाली. आणि मलाही काहीतरी, म्हणजे फार मोठं कार्य नसलं तरी मी काहीतरी एक निश्चित ठरवलं, आणि कार्य त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी कार्य सुरू केलं.
1: वा, क्या बात है. अलकाताई, खरोखरच तुमच्या आई वडिलांनी अत्यंत निरपेक्ष बुद्धीने हे काम सुरू केलं, आणि खरोखरच ज्याप्रमाणे म्हणतात कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन, हेच जे आपण म्हणतो संस्कार, की जे पुढच्या पिढीकडे जायला पाहिजेत, तसं तुमच्यावर ते संस्कार बालपणापासून होत गेले, तुम्ही त्यांना खूप जवळून बघत गेलात आणि आपोआप ही प्रेरणा तुम्हाला मिळाली. तुम्ही आता जसं म्हटलं की आई वडील तुमचे सामाजिक कार्यात, शैक्षणिक कार्यात खूप झटत होते, तुमच्या घरात मुलं राहायला असायची शिक्षणासाठी, थोडंसं त्या काळाबद्दल सांगा ना.
0: कसाल गाव एकदम तसं काही मोठं हे नव्हतं, खेडेगाव होतं, पण मालवण परिसरातला तालुक्यातली जी खेडेगाव होतं, म्हणजे 10-10 किलोमीटरवरून मुलं यायची, शिक्षक यायचे, म्हणजे सगळ्या महिला पण म्हणजे शिक्षिका होत्या, ग्रामसेविका होत्या, आणि अनेक शिक्षक पण आमच्याकडे राहिले. मग भाड्याचंच घर होतं, पण ते एक मोठं घर घेऊन ठेवलं होतं, आणि तिथे मुलं पण शिकायला राहायची, जेवायला राहायची, आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर ती आपल्या घरी जायची असं. त्यामुळे त्यांच्या, म्हणजे मी ते पाहिलं होतं, मी तेव्हा लहान होते, खूप 5-6 वर्षाची होते. खरं कार्य मी बघितलं, मी जेव्हा हायस्कूलमध्ये रेडीला गेले तेव्हा आईचं आणि वडिलांचं काम म्हणजे मला कळायला लागलं. आई तर अशी बोचकी घेऊन यायची नातेवाईकांकडून काय काय कपड्यांची पुस्तकं वगैरे, आणि मुंबईहून येताना ते ओझं घेऊन यायची आणि त्या मुलांना द्यायची. म्हणजे विधवा महिला असतील तर त्यांचे प्रश्न, ती महिला मंडळाची अध्यक्ष वगैरे होती. महिलांनी स्वावलंबी व्हावं हे तिला माहिती होतं, म्हणून काथ्याचं काम, शिवणकाम असं तिने लांबून लांबून येणाऱ्या महिलांना पासाची सोय करून ते आमच्या घरातच सुरू केलेलं होतं. म्हणजे रेडीला आम्ही गेल्यानंतर तिने महिलांसाठी खूप उपक्रम राबवलेले होते. त्यामुळे शिवणकामाची आवड लागली, आणि त्याचा उपयोग असा झाला की 25 वर्ष आमच्या घरात, म्हणजे माझे मिस्टर आणि मी, आम्ही प्लॅस्टिक वापरत नाही, अजिबात प्लॅस्टिक आम्ही, म्हणजे घेतलं नाईलाजास्तव घ्यावं लागलं तर घेतो, पण मी तेव्हापासून मला पिशव्या शिवण्याची प्रचंड आवड. आणि माझी काकी ती सुद्धा एका मोठ्या संस्थेची अध्यक्ष होती, मुंबईला BSc BEd होती, पण तिने मला सांगितलं की आपल्याकडे आपण देताना जर तुला एखादी काम करायचं असेल तर तू ते काय कर की तुझ्या कृतीतून दाखवून दे, म्हणजे प्लॅस्टिक मुक्त तुला करायचं असेल तर तू त्यांना भेट म्हणून पिशवी दे. आणि त्यामुळे आज कुठेही गेले तरी मी भेट म्हणून पिशवी घेऊन जाते, आणि त्यातून संदेश थोडा दिला जातो.
1: बरोबर, आधी केले मग सांगितले, आणि गेली 25 वर्ष तुम्ही या पद्धतीने हे सगळं कृतीत आणत आहात. नुसती उक्ती नाहीये, तर तुम्ही स्वतःही त्याच पद्धतीने वागताय. मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हटलं की तुमच्या लग्नानंतर तुमचं जे खरं सामाजिक कार्य आहे ते सुरू झालं, तर तो टप्पा कसा होता?
0: हां, म्हणजे तसं रत्नागिरीतच आमचं शिक्षण झालं BEd ला, आणि तेव्हाच ओळख झाली, आणि मग मी रेडकरची नारकर झाले, आणि जातीयता

0: आमच्या घरात काहीच नव्हतं, म्हणजे विरोध कसलाच नव्हता, की तुम्ही तुमच्या स्वावलंबी मात्र झालं पाहिजे, हे आईचं आणि वडिलांचं, की तू स्वावलंबी असलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी जेव्हा तिथे आले, ते एकदम खेडेगाव आणि एकदम जंगल,
1: अच्छा
0: म्हणजे
1: कोणतं गाव होतं?
0: फणसगाव, विठ्ठलादेवी आता झालं आहे. आणि तिथे कशा बागा आहेत, म्हणजे काजू आंब्याच्या बागा आणि मग घरं, म्हणजे जिथे मी बडबडी ते घरात गेल्यावर प्राण्यांशिवाय माझ्याकडे आजूबाजूला कोणी नाही, नवऱ्या पण एकटेच, म्हणजे एकटेच असल्यामुळे माणसंही नाही, सासरे आणि मिस्टर आणि मी, असंच आम्ही तिघं राहिलो. आणि त्या जंगलात कसं राहायचा हा प्रश्न आला, ते वडील एकदम भावूक झाले, तेव्हा मी म्हटलं काळजी करू नका, या जंगलातून सुद्धा मी काहीतरी निर्माण करेन, तुम्ही काळजी करू नका, मी इथेही आरामात राहू शकते आणि काहीतरी मी करणार, तुमचा वसा मी पुढे चालवणार. त्यामुळे तिथे गेल्यानंतर मी बघितलं, त्या गावचा अभ्यास केला आणि मग मी त्या शाळेत, अनेक शाळा फिरून जेव्हा आले त्या शाळेत, तेव्हा खूप लांब लांब बायका राहायच्या. आणि एक दिवशी असंच हायस्कूलमध्ये असताना, म्हणजे नोकरी जेव्हा स्थिर झाली तेव्हा मी कार्याला सुरुवात केली, आणि माननीय सुरेश प्रभू माजी रेल्वेमंत्री ते गावात आले, आणि ते पूर्वीपासून लहानपणापासून आमच्या अगदी चांगले संबंध असलेले, म्हणजे नातेवाईक होत असल्यामुळे, त्यांनी मला बघितल्यावर म्हणाले, अरे तू इथे आली आहेस तर या खेडेगावात महिलांसाठी काहीतरी कर. आणि मग ते जनशिक्षणचं काम आणि लुपिन फाउंडेशनचं काम सुरू झालं, आणि तिथून मी, आणि महिलांनी उत्साहाने साथ दिली. सुरुवात बचत गट ही कल्पनाच नव्हती ना, बचत गट ही तेव्हा कल्पना आली, आणि तेव्हा मी महिलांना एकत्र केलं, 20 महिलांचा गट केला, आणि मग आमच्या कार्याला सुरुवात झाली. मग ते नियोजनबद्ध कार्य होतं, म्हणजे सुरुवातीपासूनच मी हे केलं की त्यांना आधी प्रशिक्षण द्यायची, ते जो काय करता आहेत सध्या त्याच्यावरच आपण काहीतरी त्यांना स्वावलंबी होण्यासाठी एखादं ट्रेनिंग सुरू करायचं. आणि ते ट्रेनिंग मी आज जवळजवळ 25 वर्ष, नुसतं महिलांसाठी नाही तर मुलांसाठी शिक, म्हणजे मोठ्या माणसा, म्हणजे मला एक बरं झालं की मी महिलांसाठी काम करताना मुलांपर्यंत पोचायचं होतं, ते आयांमार्फत मी तिथपर्यंत पोचले, कारण ते आयाच माझ्याकडे एकत्र झाल्यामुळे त्यांच्या, की मला मुलांचंच खरं रूप घरातलं बाहेरचं कळलं, म्हणजे थोडासा सायकोलॉजी हा माझा विषय असल्यामुळे मी मुलांचं आणि महिलांचं मानसशास्त्र चांगलं ओळखायला शिकले. आणि हे काम म्हणजे प्रशिक्षण देणं नुसतंच नाही, तर मी समाजासाठी 1% ह्याची रुजवण त्या महिलांमध्ये केली, की नुसतंच तुम्ही तुमच्या फायद्यासाठी, कर्जासाठी किंवा बचत करण्यासाठी येऊ नका, आपण कोणाचं तरी देणं लागतो आहे, आणि आपल्या मिळालेल्या फायद्याचा 1% फायदा आपण समाजाला करून द्यायचा. आणि आजही ते आमचं सुरू आहे, 1% समाजासाठी.
1: सुंदर कल्पना आहे अतिशय, खरोखरच 1% समाजासाठी. म्हणजे आपण खूप काही मिळवतो, बरेचदा आपल्याला कळतही नाही की इतक्या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे किंवा नाही, पण आपण समाजाचं देणं लागतो ही भावना जोपासणं आणि त्याची कृतीही करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. अलकाताई, तुम्ही महिलांच्या बचत गटापासून कामाला सुरुवात केली, तर ते साधारण कोणतं साल होतं, आणि तिथून मग आतापर्यंत त्या सगळ्या माध्यमातून महिलांचं आर्थिक स्वावलंबन कशा पद्धतीने घडत गेलं, जरा सविस्तर सांगा ना.
0: खरं तर या ह्याच्यामध्ये मला माझ्या मिस्टरांची, नारकर विलास नारकरांची आणि माझ्या सासऱ्यांची खूप साथ लाभली, कारण कधी पण घरातून आपल्याला सपोर्ट असेल तर, आणि ते माझ्याबरोबर फिरले सगळीकडे, देणग्या म्हणून आम्ही 7-8 शिलाई मशीन गोळा केल्या, ताकडची पण दिली आणि शिवणकाम सुरू केलं, आणि जवळजवळ आज 400-500 महिला शिकून गेल्या.
1: अच्छा.
0: आणि त्यांना जनशिक्षणच्या माध्यमातून शिलाई मशीन पण मोफत मिळालं, ग्रामपंचायतीने पण दिलं, त्यांचे व्यवसाय सुरू केले. 2001 पासून माझ्या या कार्याला सुरुवात झाली, आणि तेव्हा 20 महिला एकत्र होत्या. मग माझ्या लक्षात आलं की महिलांना आर्थिक साक्षर करायचं आहे. आपण पासबुक काढतो, ते पासबुक कसं काढायचं, स्लिप कशी भरायची, आपले पैसे किंवा आपलं व्याज कसं, हे सगळं ट्रेनिंग दिलं गेलं त्यांना. पहिल्यांदा 20 जण होतो, आज आम्ही 75 जण आहोत. आणि पहिला आमचा जो हे झाला तो काजू फॅक्टरी. आणि माझ्या लक्षात आलं, अरे बँकेकडून आपण जेव्हा कर्ज घेतो तेव्हा आपण व्याज बँकेला देतो, मग आपला का नाही फायदा बघायचा, जेव्हा आमच्याकडे 100-100 रुपयेच होते दर महिन्याला आम्ही जमा करायचो, जेव्हा थोडेफार पैसे जमले तेव्हा त्यातूनच कर्ज द्यायला सुरुवात केली. 1% फक्त महिन्याला 1% असं करत आम्ही कर्ज देत गेलो. आणि 3 गोष्टी

0: मला महत्वाच्या महिलांमध्ये रुजवाव्या लागल्या. पहिली वेळ पाळणं, कारण दुसऱ्याचा वेळ फुकट जाता कामा नये. त्यानंतर वेळेवर कर्ज फेडणं आणि तिसरं सामाजिक कार्यात भाग घेणं. आणि आता माझ्या महिला अगदी मी यायच्या अगोदर हजर असतात, वेळेवर हजर राहतात, वेळेवर कर्ज फेडतात. याचा फायदा मला असं झाला की आज आम्ही जवळजवळ 75 लाख कर्ज दिलेलं आहे.
1: बाप रे.
0: हां, त्या सगळ्या महिलांना आणि त्या वेळेवर त्यांनी फेडलेलं आहे. अजूनही आमची ती प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक महिला असं नाही की वारस तयार झाला पाहिजे, मी एकटीने बघून चालणार नाही, माझ्यानंतर कोण, आणि तो सक्षम असा गट तो सुरू राहिला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी प्रत्येकीला ट्रेन केलं. आम्ही बँकेला अजिबात बँकेचं कर्ज घेतलं नाही आणि आमचा प्रायव्हेट हे आहे. अनेक गट जेव्हा बंद पडले तेव्हा त्याचा मी अभ्यास केला की का बंद पडले. तेव्हा कळलं की आर्थिक साक्षर नसणं, त्यांना आर्थिक व्यवहारच जमत नाहीत.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे ते बंद पडले आणि म्हणून ते पुन्हा सुरू करण्यासाठी कोण येतील त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो आणि त्यांचा आर्थिक व्यवहार कसा सुरळीत होईल ते बघतो. कारण ते बंदच होतात, कारण सगळ्या महिला भरत नाहीत ना पैसे कर्ज घेतल्यावर आणि ते डुबले जातात.
1: बरोबर.
0: आणि कंपल्शनही नसतं ना की त्यांनी अगदी मुद्दल भरलंच पाहिजे. समजा एक वेळ तुला नाही, कारण बँक तशी हे करते ना, व्याज लावते, त्यांना कंपल्शन करते. आमचं तसं नाही, तू व्याज भर, तुला मुद्दल ह्यावेळी नाही जमलं पुढच्या वेळी भर. आणि कसंही कोणताही वस्तू काही न ठेवता आणि कुठली कागदपत्र न भरता तिला वेळेला पैसे मिळतात.
1: निश्चित. अगदी कधी कधी 2-5 हजाराची देखील गरज असते आणि त्याच्यासाठी काय बँकेकडे आपण कर्ज मागायला जाऊ शकत नाही. पण आपल्या गटात ना आपली गरजही भागते आणि आपला स्वाभिमानही जपला जातो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि जसं तुम्ही आता म्हटलं तसं की आर्थिक साक्षरता महिलांना येणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आताच्या काळात तर ती हवीच.
0: पहिली जी काजू फॅक्टरी झाली तिला आम्ही मी सल्ला दिला की तुझीकडे स्मॉल स्केलवरची कॅश्यू फॅक्टरी फारसा फायदा देत नाही. पण मी तिला म्हटलं तुझी जागा आहे किंवा तू जागा घे आणि काजूच लाव. फक्त काजूची झाडं जेव्हा तू लावशील तेव्हा रॉ मटेरियल मिळेल आणि तुझा धंदा, म्हणजे छोटी जरी फॅक्टरी असेल तरी ती उद्या मोठी होईल. आणि आज ती तशी झालेली आहे. खूप काजू ते कप्तान म्हणजे पहिलं आमचं हे यशस्वी झालं. एक तर माझी महिला सर्व्हिसिंग सेंटर चालवते.
1: काय सांगताय.
0: हो, गाड्या देऊनपासून सगळं ती करते आणि वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये त्यांनी काम करतायत महिला. आणि आज मात्र त्या खुश आहेत. आज त्यांना आत्मविश्वास आलेला आहे. आम्हाला 1200 रुपये आमचे जमतात वर्षाला आणि आम्ही 1500 रुपये लाभांश देतो. ते उरलेल्या पैशातून आम्ही काय करतो की महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवतो. दर 6 महिन्यांनी बॉडी चेकअप करतो त्यांचं. त्यानंतर त्यांना फिरून आणतो, त्यांना तोही आनंद मिळतो औद्योगिक वसन. आणि वेगवेगळ्या महिलांना बोलून त्यांचं प्रबोधन करतो. आणि माझा एक ग्रुप आहे ऐलम्मा पैलम्मा आणि त्यात सगळ्या साहित्यिक महिला आहेत. तर मला असं वाटलं की त्या बुद्धिमान आणि बुद्धिवादी महिलांची ओळख या माझ्या शेतकरी मजूर महिलांना व्हावी आणि त्यांनाही साहित्याचा आस्वाद घ्यायला मिळावा म्हणून मी असं एकत्र बोलवलं. आणि खूप आस्वाद दोघांनी, म्हणजे एक श्रमजीवी एक बुद्धिजीवी, पण दोघी एकत्र आल्यावर खूप आनंद मिळाला आणि खूप छान कार्यक्रम झाला. आणि त्यांनाही वाटलं मॅडम असे कार्यक्रम व्हा आम्हाला तेवढ्या आनंदाचा, कारण ते कष्ट करणाऱ्या महिला आहेत. माननीय सुरेश प्रभूंनी तर आमचं तेव्हाच नंबर सिंधुदुर्गात आम्ही एक नंबर आदर्श गट होतो बचत गट आणि त्यांनी आमचा सत्कार वगैरे केला होता. आजही आमचे उपक्रम सुरू आहेत आणि त्यासाठी मी पहिल्यापासूनच मला आणि माझ्या मुलीला वाचनाची आवड प्रचंड, म्हणजे मला असल्यामुळे माझ्या मुलीला लागली. आणि आज ती त्या खेडेगावात राहून माझी मुलगीसुद्धा CA झालीच, पण इंटरनॅशनल डिग्री तिने FRM ची घेऊन आणखीन करिअर मार्गदर्शन करते. आता ती अमेरिकेत आहे आणि तिथेही ती नोकरी करते लग्न झाल्यानंतर. पण तिला वाचनाची आवड लागल्यामुळे माझ्या लक्षात आलं तिला कोणतीही भाषा शिकता येणं सोपं गेलं. आणि म्हणून तेव्हा माझ्या डोक्यात आलं की अरे इतर मुलांनाही ही संधी मिळाली पाहिजे, म्हणून मी वाचनालय सुरू केलं त्या ह्याच्यामध्ये. आणि त्या वाचनालय इतकं सुसज्ज वाचनालय सुरू केलं, पण माझ्याकडे तेव्हा बांधणे एवढा हे नव्हता. जेव्हा पेन्शन मिळा, म्हणजे जेव्हा रिटायर झाले तेव्हा मी माझ्याच आवारात एक मोठं वाचनालय ते बांधलेलं आहे आणि तिथे आमचे महिलांचे विविध उपक्रम सुरू आहेत. 5000 पुस्तकं आहेत आणि आयाना माझ्याकडे स्पर्धा परीक्षेला बसणारी मुलं मुली येतात. अनेक मुलगे येतात वेगवेगळ्या परीक्षेनं, त्यांच्यासाठी पुस्तक

0: तर उपलब्ध असतातच, पण ज्या आया येतात त्यांची मुलं असतात, त्यांच्यासाठी भरपूर मुलांसाठी खेळणी मी तिथे ठेवली आहेत. मग मुलं खेळतील आणि आयांनी अभ्यास करायचा, आणि छान शांत वातावरणात असं ते मोठं प्रशस्त वाचनालय आहे आणि आमचे उपक्रम तिथे सुरू आहेत.
1: तुम्ही आत्ता जे सांगितलं की एक श्रमजीवी आणि एक बुद्धिजीवी, हे दोनही वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग तुम्ही एकत्र आणलेत आणि एक वेगळाच आनंद त्या महिलांना दिलात. तुम्हाला कधी जाणवलं का की या ज्या तुमच्या श्रमजीवी महिला आहेत त्यांच्यामध्येही लिखाणाची किंवा बोलण्याची कला आहे?
0: हो नक्कीच आहे ना. त्या भाषा नसेल कदाचित त्यांना एक छान हे करतायत, पण बऱ्याचशा माझ्या महिला बऱ्याच वेळा सरपंच झालेल्या आहेत. म्हटलं तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुमचे महत्त्वाचे मुद्दे मांडता आले पाहिजे, त्यासाठी काही प्रशिक्षणं असतील ती घेतली जातात आणि छान बोलतात.
1: बचत गटाच्या माध्यमातून खूप मोठ्या तुम्ही उलाढाली केल्यात. अलीकडचा काळ हा गेल्या काही वर्षांपासून डिजिटल पेमेंट्सचा झालेला आहे, मग त्याचंही प्रशिक्षण तुम्ही दिलं का?
0: हो हो त्याचंही दिलं. आज माझ्या महिला गुगल पे नी करतात सगळं. म्हणजे माझा एक गट आहे तो मुंबईचा आहे, माझ्याच गावातल्या, पण त्या मुंबईत गेल्यात. मग अशा वेळी मला पैसे काय बँकेत हे करता येत नाही, मग त्या सगळ्यांना गुगल पे करता येतं. त्यानंतर एखादी माहिती दिली तर ती ते पाठवतात, मला माहिती पाठवतात, आणि आमच्या सगळ्यांनाच हे करता येतं, पैसे भरता येतात, काढता येतात, बघता येतात. मग ते त्यांना साक्षर केलेलं आहे मी सगळ्यांना.
1: आणि ह्याच्यामुळे निर्माण झालेला आत्मविश्वास अधिक वेगळा असतो.
0: आज खूप धीट झाल्यात महिला, तर त्यांना तो एक हे दिला की नाही, आपला बचत गट हा फक्त हे नाही, पैसे भरण्यापुरती नाही आहे, तर तुमच्या एखाद्या मैत्रिणीवर जर नवरा अत्याचार करत असेल तर तुम्ही गप्प राहू नका, तुम्ही एकत्र जा. मग ते एकत्र गेल्याचा प्रभाव होतो, प्रभाव पडतो आणि तो तेवढा हे होऊ शकत नाही. आणि असं बरेच त्या महिलांनी पण दारूची पिंप ओतून टाकली, हे केलं, असं काम पण त्या करतात काही सामाजिक
1: वेगवेगळ्या पातळीवर त्यांचं सक्षमीकरण तुम्ही या माध्यमातून
0: एक एवढंच नाही
1: तर
0: आता कबड्डीची स्पर्धा झाली, त्यात अट नव्हती महिलांच्या वयाची, तर माझ्या गावातली शेजारचीच महिला जवळजवळ 70 वर्षाची आहे, तर ती कबड्डी जिंकली, कबड्डी
1: बाप रे,
0: तिचा सत्कार केला आम्ही. आणि म्हणजे ते कौतुक, कारण त्यांचं कौतुक होत नाही
1: बरोबर,
0: आणि म्हणून आम्ही काय करतो दर वर्षी महिला दिन साजरा करताना आम्ही प्रत्येकीला बक्षीस मिळेल, प्रत्येकीचा सत्कार होईल असं आम्ही बघतो, आणि तो सत्कार करताना तिला आवडेल असं काहीतरी देता येईल असं आम्ही ते तिला बक्षीस देतो. 5 महिलांचा सत्कार आम्ही करतो, त्यातल्या 4 आमच्या असतात आणि 1 बाहेरची कोणी महिला, असं आम्ही सत्कार करतो. मी असं रुजवलेलं आहे की एका महिलेला मदत दुसऱ्या महिलांनीच करायची, कारण तरच तिला तिचा व्यवसाय पुढे जाण्यासाठी मदत होते. मग मी आम्ही काय करतो की आत्ता मी जुन्या साड्या, मग एका महिलेला उत्तम शिवणकाम, भरतकाम वगैरे येत होतं, तिला म्हटलं तू बटवे तयार कर, तुला पैसे मिळतील, माझे सगळं मटेरियल आम्ही देतो, आणि आम्ही ते इथे महिला दिनाच्या दिवशी वाटले. तिलाही पैसे मिळाले, बटवेही सुंदर उपयोगी झाले, आणि असं एखादं म्हणजे आमची महिला पोषण आहार करते, आमची महिला हॉटेल चालवते, झेरॉक्स मशीन चालवते, सगळ्या प्रकारचे अगदी मासे विकण्यापासूनचे सुद्धा व्यवसाय करते.
1: खूप छान माहिती दिली. तुम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून ह्या विविध उपक्रमांपर्यंत पोहोचत आहातच. वाचनाची आवड रुजवणारा उपक्रम तुम्ही स्वतःच्या आवारात स्वतः सुरू केलेला आहे, या व्यतिरिक्त आणखीन तुम्ही काय करता?
0: HIV बाधित ज्या महिला आहेत या महिलांचे प्रश्न वेगळेच आहेत, आणि कॅन्सरपूर्व तपासणी असा मी एक कॅम्प राबवला होता, आणि त्या कॅम्पमध्ये मला कळलं की HIV बाधित महिला पण एक मिळाली मला. मजुरी करणारी बाई, 3 मुलं, काय कुठे जाणार, मला वाटलं गेली असेल ओरसला वगैरे त्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात, पण ती गेली नाही, वर्षाने तिचा डोळा गेला.
1: अच्छा.
0: हां, मग मी माझ्या ग्रंथपालला सांगितलं की हिला त्याच वाडीतला होता, हिला घेऊन जा, पैसे देऊन हिला प्रॉपर औषध उपचार होऊ दे. आणि तर ओरसला जाऊन मग आम्ही आणि डॉक्टर PSCचे आणि एकदा असंच ते म्हणाले मॅडम तुम्हाला दाखवतो किती मोठ्या प्रमाणात HIV बाधित लोक आहेत इथे.
1: अच्छा.
0: हां, त्यांना माहिती नाही आहे पण आहेत. मग काय करेल, कारण ते औषधंही मिळायची नाही, ती रत्नागिरीतून न्यावी लागायची. मग आम्ही असं ग्रुप करून एकेकांना पाठवून ती औषधं आणून PSCत उपलब्ध करून दिली. त्या बाईला जेव्हा पाठवलं तिथे, तेव्हा त्या मुलालासुद्धा मग त्या NGO एक होतं त्यांनी स्कॉलरशिप मिळून दिली, आणि तिचं जीवन तर वाचलंच, नवरा नव्हताच एड्सने गेला.

0: लता ह्यांनी, तर तिची 3 मुलं, त्यांची लग्न पण झाली, म्हणजे एवढा काळ आई मिळाली ना त्यांना.
1: बरोबर.
0: त्यामुळे मी ते एच आय व्ही बाधित महिलांसाठी अजून काही करता येईल का किंवा त्यांच्यात गैरसमज दूर करता येईल का, आज ते प्रमाण खूप कमी झालंय. पण कोल्हापूर सारख्या ठिकाणी आहेत महिला, त्या म्हणतात आम्हाला कोणी काम देत नाही, म्हणून मी माझ्या घरात एक एच आय व्ही बाधित महिलेला काम दिलेलं आहे. आहे त्यातूनच आपल्याला जमेल तेवढं, 1% जे मी इतरांना शिकवलं तो पेन्शनमधला 1% काही जास्त आम्ही इतरांना हे करते अशा संस्थेनं
1: मदत करता. खूप सुंदर असा तुमचा हा सगळा प्रवास आहे. तुम्हाला अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आलेलं आहे. तुम्हाला सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता वाटतो?
0: मला मुलांना, म्हणजे मी शिक्षिका म्हणून पहिली आहे, मुलांच्या अंतरंगात जाणं मला खूप वाटतं. जेव्हा मी त्यांना 5वीत वाचनाची आवड लावली, ते हिंदी मराठी आणि इंग्लिश एकच पुस्तक, हळूहळू त्याला हिंदी पण कळायला लागतं, तेच हिंदीत काय तेच इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल त्या वाक्याला वगैरे. एकदा खूप वर्षांनी एका मुलाने पुस्तक आणि एक सुंदर पत्र लिहून पाठवलं, तो माझा खरा पहिला पुरस्कार, की मॅडम मी तुमच्या वाचनाच्या म्हणजे आवड होती आणि तुम्ही लावलीत, आजही मला जास्त पैसे मिळाले किंवा मी काहीतरी वस्तू घ्यायला गेलो तर मी पुस्तक घेतो, आणि त्याच्यामुळे मी आज हे पुस्तक स्वतः लिहिलं आहे आणि ते तुमच्या लायब्ररीत माझं पुस्तक असावं असं मला वाटतं. आणि त्याने खूप लिहिलं होतं लहानपणाच्या आठवणी, मी त्याला लावलेली आवड वगैरे. खरा पुरस्कार माझा तो आहे, तो मिळाला. आणि अशी अनेक मुलं जेव्हा मोठी झाल्यावर, मॅडम तेव्हा दिशा मिळाली म्हणजे तुम्ही वाचवलं, काही काही शाळा सोडणाऱ्या मुली होत्या, आई वडील दारू पिऊन आईला मारायचे, त्या घाबरून शाळा सोड, आईला काहीतरी करतील, तिला कसं शाळेत आणायचं, असे व्यक्तिमत्व विकास असं अनेक जेव्हा उपक्रम राबवल्याने त्या मुलांचं प्रेम आजही जेव्हा मिळतं ना, म्हणजे एखादी विद्यार्थिनी माझ्यावर कविता करून एक मला देते, हे तिला कविता करायची आवड आहे, तिची कविता फ्रेम करून मला जेव्हा देते ना, तेव्हा मला जास्त पुरस्कार मिळाल्यापेक्षाही जास्त आनंद होतो.
1: खरंच अशा जेव्हा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात तेव्हा खऱ्या अर्थाने आपण केलेलं काम त्यांच्यापर्यंत पोहोचलंय आणि ते रुजलंय ह्याची जाणीव ह्याच्यातनं आपल्याला होत असते. तुम्ही मगासपासनं जेव्हा बोलताय तेव्हा तुमच्या बोलण्यातनं तो उल्लेख आलाय की 1% समाजासाठी. आपण मुलाखतीच्या या शेवटच्या टप्प्यावर आहोत, एक संदेश द्याल का? जर
0: हो, 1% समाजासाठी हे मुलांमध्ये सुद्धा मी रुजवलं होतं की तुम्हाला जे काही म्हणजे खाऊचे पैसे असतील मुलांमध्ये, तर त्यातून एखादी चांगलं काम, म्हणजे ज्याला जी जी गरज आहे ती गरज म्हणजे सुद्धा समाजासाठी 1% आहे, पैशानीच केली पाहिजे असं काही नाही. तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा ती समाजासाठी एखाद्याचं भलं होतं, किंवा त्याला योग्य वेळी मदत मिळणं हे सुद्धा एक समाजकार्यच आहे, आणि ते सुद्धा 1% देण्यासारखं आहे. फार काही मोठे पैसे तुमच्याकडे असले पाहिजेत असं नाही, कोणी असलं तरी तुम्ही 1% देऊ शकता नक्कीच. 1% मग तो शारीरिक द्या, आर्थिक द्या, कोणताही द्या, पण तो 1% समाजासाठी असला पाहिजे.
1: खरंच याच सकारात्मक संदेशासोबत आजच्या या मुलाखतीत आता आपण इथे थांबूया. आज बोलताना तुमच्याशी जाणवलं की समाजकार्य ही एका दिवसाची गोष्ट नाही आहे, तर त्याच्यासाठी सातत्य लागतं, माणसांना जोडून घेण्याची वृत्ती लागते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात थोडासा तरी चांगला बदल व्हावा ही भावना आपल्या मनात सतत असावी लागते. माहेरून मिळालेलं समाजकार्याचं बाळकडू, त्यातून निर्माण झालेली सामाजिक बांधिलकी, महिलांना स्वावलंबी करण्यासाठी गेली अनेक वर्ष आपण केलेलं काम हे निश्चितच अनेकांसाठी स्फूर्तीदायी आहे. आणि आत्ता तुम्ही जे सांगितलं की समाजासाठी 1% जसा जमेल तसा द्या, श्रोते हो आपणही ठरवूया की आपल्याला जसा जमेल तसा समाजासाठीचा 1% आपण फुल ना फुलाची पाकळीच्या स्वरूपात कायम देत राहूया आणि समाजाचं ऋण थोडं तरी फेडण्याचा प्रयत्न करूया.
0: तुम्ही बोलण्याची संधी दिलीत, माझ्या मनातले विचार सांगण्याची संधी दिलीत, खरंच मनापासून धन्यवाद. आणि आम्ही एकत्र येऊ नक्कीच.
1: अलकाताई, इंद्रधनुष्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या संपूर्ण सामाजिक कार्याचा आलेख तुम्ही आमच्यासमोर मांडलात, श्रोत्यांनाही निश्चितच त्याच्यातनं खूप काही गोष्टी घेण्यासारख्या मिळाल्या असतील. आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आज तुम्ही उपस्थित राहिलात, आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याच्याबद्दल मी आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे आभार मानते आणि तुमच्या पुढच्या सर्व कार्याला शुभेच्छा देते. धन्यवाद.
0: मनापासून धन्यवाद तुमचेही.
1: श्रोते हो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

आत्ताच आपण कार्यक्रम ऐकला इंद्रधनुष्य. आज या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अलकाताई नारकर यांच्याशी रेडिओ सखी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. कार्यक्रम सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कान्हा या चित्रपटासाठी वैशाली सामंत, सोनू कक्कड, अवधूत गुप्ते आणि सहकलाकार यांनी गायलेली मंदार चोळकर यांची ही गीतरचना, संगीतकार अवधूत गुप्ते.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
3: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

मोरया या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते आणि सहकलाकार यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अवधूत गुप्ते. कार्यक्रमात आता ऐकूया भिंगरी या चित्रपटासाठी महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. संगीतकार बाळ पळसुले.

भिंगरी या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत गायलं होतं महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि सहकलाकार यांनी. श्रोत्यो, आज सकाळी 11:25 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून करण्यात येईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 11:25. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया विनय मांडके, प्रज्ञा खांडेकर, किरण शेंबेकर, अविनाश हांडे आणि सहकलाकार यांनी गायलेलं पुरुषोत्तम बेर्डे यांचं हे गीत. संगीतकार अनिल मोहिले आणि चित्रपट हमाल दे धमाल.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

श्रोते हो, सोमवार दिनांक 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये काळाची गरज असणारी पर्यावरणपूरक कापडी पिशवी शिवणारे सुधीर दामले

0: यांची मुलाखत नक्की ऐका.
1: नागरिकांना म्हणजे मी म्हणेन की तुम्ही जास्तीत जास्त कापडी पिशवी घेऊनच बाहेर पडा, प्लॅस्टिक पिशवीला नको म्हणूनच सांगा. कारण नुसती प्लॅस्टिक बंदी पिशवीवर आणून ते थांबत नाही, अजूनही लोक जिकडे तिकडे वापरताना दिसतात. पण प्रत्येकाने जर ठरवलं की आपण प्लॅस्टिक पिशवी वापरायचीच नाही आणि कायम बाहेर पडताना एक कापडी पिशवी बरोबर घेऊन ठेवायची आपल्या, तर बऱ्याच प्रमाणात नक्कीच त्याच्यावर परिणाम होईल असं मला वाटतं.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: वृंदावन या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते आणि सहकलाकार यांनी गायलेलं यो यांचं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अमित राज. आणि या गीतरचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 वाजलेत. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोतेहो, आता नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत विदुषी किशोरी आमोणकर यांचं गायन. आजच्या कार्यक्रमात त्यांनी गायलेला राग देशकार आम्ही आता प्रसारित करीत आहोत. मध्यलय आणि द्रुत त्रितालात निबद्ध आहेत. त्यांना सातसंगत अशी आहे. तबला साथ बाळकृष्ण अय्यर यांची, हार्मोनियम साथ अप्पा जळगावकर आणि अजित पर्वतकर यांची आहे, आणि स्वरमंडल साथ रघुनंदन.

श्रोतो, आजचा दिवस म्हणजे 5 सप्टेंबर विविधतेनं नटलेला असा दिवस आहे. आज शिक्षक दिन पण आहे, तसंच आज गोपाळकाला दही अंडी देखील आहे, आणि त्याचबरोबर सलील चौधरी भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू संगीत दिग्दर्शक, गीतकार, कवी आणि लेखक असे असलेले सलील चौधरी यांचा आज स्मृती दिन आहे. या सर्वांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आज कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.

0: मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गालेलं मधुमती या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते सलील चौधरी.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
0: श्रोतहो, सलील चौधरी यांनी तब्बल 13 भाषांमधील चित्रपटांना संगीत दिलंय.

साधे 75 हून अधिक हिंदी चित्रपट, 41 बंगाली चित्रपट, 27 मल्याळम चित्रपट आणि मराठी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि गुजरातीसह इतर प्रादेशिक चित्रपटांचा समावेश आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चात्य वाद्यवृंदाचं सुंदर मिश्रण त्यांच्या संगीतात पाहायला मिळतं. मधुमती या चित्रपटातील त्यांच्या संगीत दिग्दर्शनासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 5 सप्टेंबर 1995 या दिवशी त्यांचं निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन.

मन्नाडे यांनी गायलेलं आनंद या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार गुलजार आणि योगेश, संगीतकार सलील चौधरी. सलील चौधरी यांच्या पवित्र स्मृतींना आमचं विनम्र अभिवादन. आदेश श्रीवास्तव, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक होते. आदेश श्रीवास्तव यांनी आपल्या कारकिर्दीत 100 अधिक हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. आवो प्यार करे हा 1994 प्रदर्शित झालेला संगीत दिग्दर्शनाचा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी बागबान, चलते चलते

5 सप्टेंबर 2015 या दिवशी आदेश श्रीवास्तव यांचं मुंबई इथं निधन झालं. त्यांच्या पवित्र स्मृतींना आमचं विनम्र अभिवादन.

श्रोत्यो, भारताचे दुसरे राष्ट्रपती, शिक्षणतज्ज्ञ, तत्वज्ञानी, प्राध्यापक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडू राज्यातील तिरुत्तणी या छोट्याशा शहरात झाला. तिरुत्तणी, नंतर तिरुपती, वालाजापेट, वेल्लोर आदी ठिकाणी त्यांचं शालेय शिक्षण झालं. पुढे चेन्नईतील मद्रास विद्यापीठातून त्यांनी तत्वज्ञान विषयात BA आणि MA या पदव्या संपादन केल्या. शिक्षणानंतर त्यांनी मद्रास, म्हैसूर, कोलकाता, इंग्लंडमधील ऑक्सफर्ड आदी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यांनी आंध्र विद्यापीठात आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या उपकुलगुरुपदी तसंच दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नेमणूक करण्यात आली होती. 1948 साली त्यांनी पहिल्या भारतीय शिक्षण आयोगाचं अध्यक्षपद भूषवलं. त्यांचं इंग्रजी, हिंदी, तामिळ, संस्कृत, फ्रेंच, तेलुगू आणि बंगाली या भाषांवरती प्रभुत्व होतं. संयुक्त राष्ट्रसंघ तसंच युनेस्कोमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व देखील केलेलं होतं. 1946 साली त्यांची भारतीय घटना समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यानंतर त्यांनी 1919

1950 ते 1952 या काळात रशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलं. 1952 ते 1962 अशी सलग 10 वर्ष त्यांनी भारताचे पहिले उपराष्ट्रपती पद भूषवलं. तर 1962 ते 1967 या काळात त्यांची भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा हा जन्मदिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांप्रती आदर व्यक्त करणं तसंच त्यांचा गौरव करणं हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.

शिक्षक दिनाच्या निमित्तानं सर्व गुरुंना विनम्र अभिवादन, तसंच आजच्या शिक्षक दिनाच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करून आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर म्हणजे 11:25 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून करण्यात येईल. आम्ही ते आता सहक्षेपित करीत आहोत.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतवहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोर शिक्षक, तत्ववेत्ते आणि भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षकी पेशा पत्करून आयुष्यभर उद्बोधनाचं पवित्र कार्य केलं. त्यांचा सन्मान करावा, त्यानिमित्तानं शिक्षकांचा गौरव करावा अशी शिक्षक दिनामागची भूमिका आहे. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत गोष्ट धमाल नाम्याची. या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल, अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेलं शंकर वैद्य यांचं गीत.

श्रोतेहो, आपल्या भारतीय संस्कृतीनं शिक्षकांना, गुरुजनांना आदरणीय, पूजनीय असं स्थान दिलं आहे. मातृदेवो भव, पितृभव देव अशी आपली निष्ठा आहे. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आम्ही जातो आमच्या गावा चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं, सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत भिंतीला काय नसतात या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

आपण ऐकत होतात पुत्रवावा ऐसा चित्रपटातलं तलत मेहमूद यांच्या स्वरातलं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आराम हराम आहे चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

आणि गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं कैवारी या चित्रपटातलं प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेवूडकर यांचं गीत.

याबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन। राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण। विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन। केरळमध्ये रस्ते अपघातात 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू। आणि आफ्रिकेचा योग्य आकार दर्शवणाऱ्या जगाच्या नव्या नकाशाला संयुक्त राष्ट्रांची संमती। 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं आहे। याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे। एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी शिक्षकांना केलं।
1: विश्वस्तरीय शिक्षा व्यवस्था के बल पर ही विकसित भारत का निर्माण संभव है। हमारे शिक्षक शिक्षा व्यवस्था में प्राणवायु का संचार करते हैं। हमारा ये प्रयास होना चाहिए कि हमारे देश में एक भी विद्यार्थी अच्छी शिक्षा के अवसर से वंचित ना हो। मैं चाहूंगी कि हमारे शिक्षक अपने स्नेह और समर्पण से सभी विद्यार्थियों में ज्ञान, प्रेरणा, नैतिकता और संवेदनशीलता का संचार करें।
0: नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या। या शाळांमध्ये शिकवणाऱ्या 48 शिक्षकांसह उच्च शिक्षण क्षेत्रातल्या 21 शिक्षकांचा समावेश आहे। बीडमधील कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, IIT मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचाही राष्ट्रपतींनी यावेळी गौरव केला। विद्यार्थी हित सर्वोच्च स्थानी ठेवताना विद्यार्थ्यांना प्रेम, संयम आणि निष्पक्ष वागणूक द्यावी असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। शिक्षक दिनानिमित्त दिलेल्या संदेशात त्यांनी कोट्यवधी विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि प्रेरणा दिल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले आहेत। भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, मानवतेसाठी काम करणे, अंत्योदयाच्या दिशेनं काम करणे, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं। शिकवणे ही एक अतिशय उत्तम जबाबदारी आहे। यातून केवळ पाठ्यपुस्तकांमधलं ज्ञान दिलं जात नाही तर विद्यार्थी आणि देशाला घडवण्याचं काम केलं जातं असं त्या म्हणाल्या। यावेळी त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली

0: राधाकृष्णन आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांसोबत पालक आणि समाजाचीही असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी व्यक्त केले आहेत. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना बोलत होते.
1: एक विषय है स्क्रीन टाइम. अब ये एक प्रकार का एडिक्शन है. मेरे मन में एक विचार आता है, या तो वो बच्चा खेल कूद के अंदर बहुत रुचि लेने लग जाएगा. खेल कूद मतलब वो वीडियो गेम नहीं, मैंने एक्चुअली मैदान में वो खेलना, तो धीरे धीरे वो उसमें से बाहर आ सकता. और ऐसे में क्रिएटिविटी की तरफ हम बच्चों को जितना ज्यादा जोड़ेंगे, और हमने ऐसे कुछ न कुछ कार्यक्रमों को आदत बनानी चाहिए.
0: मुलांमध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रमापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या जीवनाचा एक भाग बनलं पाहिजे असं ते म्हणाले. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचं बालपण जपत त्यांच्या जीवनाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. ज्ञान शिक्षण आणि आत्मविश्वास मुलांमध्ये रुजवत त्यांच्या भवितव्याच्या सबलीकरणात शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात असं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जोशी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. केवळ ज्ञानदानापलीकडे जाऊन भावी पिढी सशक्त करत विकसित भारताचा पाया मजबूत करण्यात योगदान देणाऱ्या शिक्षकांबद्दल जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं जून 2026 झालेल्या यूजीसी नेट परीक्षेच्या इंग्रजी वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांच्या पुनर्परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केली आहेत. ही परीक्षा 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणार असून विद्यार्थी यूजीसी नेटच्या संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. इंग्रजी विषयाची परीक्षा 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळेत घेतली जाईल. वाणिज्य शाखेची परीक्षा त्याच दिवशी दुपारी 3 ते 6 या वेळेत होईल. समाजशास्त्र विषयाची परीक्षा 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल. प्रश्नपत्रिकेतल्या त्रुटींबाबतच्या तक्रारींनंतर या 3 परीक्षा पुन्हा घेतल्या जात आहेत. केरळमध्ये थ्रिसूर इथं काल एक कार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात कारमधून प्रवास करत असलेले 8 जण ठार झाले. हे 8 जण तामिळनाडूच्या गुरुवायूर इथले विद्यार्थी असून ते कोडनगल्लूर इथं जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सर्व 8 जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बिहारमधली पूरस्थिती कायम असून गंगा गंडक आणि कोसी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुरामुळे पाटणासह 14 जिल्हे प्रभावित झाले असून पाटणा इथं गंगा नदी धोक्याच्या पातळीच्या 2 मीटर वरून वाहत आहे. गांधीघाट भागात पुराच्या पाण्याचा नवा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे. पूरपरिस्थिती पाहता संबंधित जिल्ह्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आणि सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश जलसंपदा विभागानं दिले आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 1344 पोहोचली असून अजूनही 1000 जण बेपत्ता असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नेपाळ तिबेट सीमारेषेजवळ गेल्या 26 ऑगस्टला झालेल्या प्रचंड हिमस्खलनामुळे आलेल्या पुरात उत्तर आणि मध्य नेपाळमध्ये अनेक जणांना प्राण गमवावे लागले. नेपाळ लष्करानं मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य हाती घेतलं असून अजूनही अंदाजे 4898 जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान नेपाळच्या त्रिशुली बाजार इथून आज बचाव मोहिमेदरम्यान एका 5 वर्षांच्या बालकासह 3 भारतीयांना वाचवण्यात यश आलं. आतापर्यंत या भागातून 169 भारतीयांचे प्राण वाचवण्यात यश आलं असून अजूनही 275 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची भीती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं व्यक्त केली आहे. आतापर्यंत वापरात असलेला जगाचा नकाशा रद्द करून आफ्रिकेचा आकार आणखी अचूकपणे दाखवणारा नकाशा स्वीकारायला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं मान्यता दिली आहे. 16व्या शतकापासून आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या मर्कॅटर नकाशात आफ्रिका आणि ग्रीनलँड यांचा आकार साधारण एकच दाखवला जातो, पण प्रत्यक्षात आफ्रिका ग्रीनलँडपेक्षा 14 पट मोठा आहे, त्यामुळे या नकाशावर टीका केली जात होती. टोगो आणि आफ्रिकन संघाच्या सदस्यांनी मांडलेला हा प्रस्ताव भारत फ्रान्स आणि युनायटेड किंगडम यांच्यासह 164 देशांच्या पाठिंब्यानं मंजूर झाला. फक्त अमेरिकेनं प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं तर 6 देश तटस्थ राहिले. मिस वर्ल्ड 2026 स्पर्धेचा अंतिम सोहळा आज व्हिएतनाममधल्या ना ट्रांग या शहरात होणार आहे. यंदा या प्रतिष्ठित स्पर्धेत विविध देशांचे 111 स्पर्धक भाग घेत आहेत. फेमिना मिस

0: इंडिया वर्ल्ड विजेती निकिता पोरवाल यावर्षी या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. याआधी भारताच्या मानुषी छिल्लर हिनं 2017 हा किताब जिंकला होता. अनंत काळ चालणाऱ्या युद्धापेक्षा युद्ध समाप्तीकडे वाटचाल करणं अधिक महत्वाचं असून युद्धात कोणीही जेता नसतो, मात्र त्यामुळे जग आणखी मृत्यू आणि विध्वंसाकडे ओढलं जातं असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. पोलंडची राजधानी वॉर्सॉ इथं पोलंडचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री राडोस्लाव सिकॉर्स्की यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. रशिया आणि युक्रेनमधल्या संघर्षावर तोडगा काढून शांतता करार करण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्यासाठी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर रशिया आणि युक्रेनच्या दौऱ्यावर जात असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत विल्यम्स भगिनी अर्थात दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि व्हिनस विल्यम्स यांना पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. 3 सेट्सच्या या थरारक सामन्यात माया जॉइंट आणि चान हाओ चिंग या जोडीनं त्यांच्यावर 6-3, 6-7, 7-6 असा विजय मिळवला. महिला एकेरीत अॅना कालिन्स्काया हिनं कॅरोलिना मुकोवा हिला तर एमा नावारो हिनं एलिना स्वितोलिना हिला पराभवाचा धक्का दिला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत कार्लोस अल्कराज दानिल मेदवेदेव अलेक्झांडर झ्वेरेव आणि फ्लॅविओ कोबोली आणि बेन शेल्टन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली तर अलेक्स डिमिनॉर याला पराभव पत्करावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन. केरळमध्ये रस्ते अपघातात 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि आफ्रिकेचा योग्य आकार दर्शवणाऱ्या जगाच्या नव्या नकाशाला संयुक्त राष्ट्रांची संमती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477.88 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा पदयात्रा. आणि जिल्ह्यात महामार्ग सुरक्षा बळकटी करण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना.
2: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
1: जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477.88 कोटी आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळणार असून यातून छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातल्या सुमारे 1,31,652 हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे या भागातला औद्योगिक पाणी पुरवठा मत्स्य व्यवसाय आणि विद्युत निर्मितीलाही चालना मिळणार आहे. राज्य सरकारच्या अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 3,05,540 शेतकऱ्यांना 231.15 कोटी रुपये कर्जमाफीचा पहिला हप्ता म्हणून जमा झाले आहेत. ई KYC पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरीच्या 94% पाऊस झाला. यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाला असून जवळपास 15,000 ते 20,000 हेक्टर क्षेत्रावरील पीक वाया जाण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. दरम्यान स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाभरात हरघर तिरंगा मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स तसंच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी नवसंशोधनात तरुणाई अग्रेसर असून त्या बळावरच विकसित भारत म्हणून वाटचाल करत असल्याचं सांगितलं. मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 68वा वर्धापन दिन उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानिमित्त देण्यात येणारा जीवन साधना पुरस्कार माजी सनदी अधिकारी

0: भास्कर मुंढे यांना, नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याचबरोबर विविध परीक्षांमधले गुणवंत विद्यार्थी तसंच उत्कृष्ट प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयांना विविध पुरस्कार देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महामार्ग सुरक्षा बळकटी करण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी याबाबतचे आदेश जारी केले. या कृती दलामार्फत महामार्गावरील अतिक्रमणे हटवणं, अनधिकृत पार्किंगला आळा घालणं, धोकादायक रस्त्यांवर आवश्यक उपाययोजना, रस्ते आणि पथदिव्यांची सुधारणा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सक्षम करणं तसंच महामार्ग सुरक्षेबाबत शून्य सहिष्णुता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हास्तरीय पंचसंमेलन घेण्यात आलं. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी कामांचं नियोजन करून ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधावा असं आवाहन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी केलं. या पंचसंमेलनात ग्रामीण रोजगार हमी, त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांची भूमिका, ग्रामस्तरीय नियोजन आणि विकास आराखडा, सामाजिक उत्तरदायित्व आणि तक्रार निवारण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा बिडकीन ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी दुसऱ्या टप्प्यातली उर्वरित 8000 एकर भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. पैठण संभाजीनगर तालुक्याच्या 6 गावांमधल्या 7438 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार असून त्यात 825 गटांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यस्तरीय आकाशवाणी श्रोता संमेलन पार पडलं. राज्याच्या विविध भागातून जमलेल्या श्रोत्यांशी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुजित बनसोडे यांनी संवाद साधला तसंच आकाशवाणीच्या कार्यक्रमांविषयी श्रोत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ईद ए मिलाद उन्नबी जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली. खुलताबाद इथं यानिमित्त पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या पवित्र पोशाख आणि केसांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले होते. छत्रपती संभाजीनगर शहरातही ईदनिमित्त भव्य मिरवणुका काढण्यात आल्या.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआय ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला दत्ताराम गाडेकर यांनी स्वरबद्ध केलेलं पद्मजा बर्वी यांच्या स्वरातलं शंकर वैद्य यांचं गीत.

भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलेत महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं प्रदीप वर्तक यांनी स्वरबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

दुपारचे 1:55 झाले आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया युरोपियन साहित्यिक एनरिके विला यांच्या बार्टलबी अँड कंपनी या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, एनरिके विला मातास हा युरोपीय साहित्यातला एक अतिशय महत्वाचा आणि वेगळा विचार करणारा लेखक मानला जातो. त्यानं बार्टलबी अँड कंपनी या कादंबरीत एका अनोख्या वाङ्मयीन आजाराचा वेध घेतला आहे. त्याला तो बार्टलबी सिंड्रोम असं म्हणतो. साहित्याच्या इतिहासात असे अनेक महान लेखक होऊन गेले ज्यांनी काही काळ उत्तम लेखन केलं, पण नंतर त्यांनी अचानक रहस्यमयरित्या लिहिणं बंद केलं. एनरिके विला मातासनं या पुस्तकातून अशाच नकार देणाऱ्या लेखकांचा एक अत्यंत रंजक वेध घेतलाय. कादंबरीचा नायक मार्सेलो हा एक अत्यंत एकाकी आणि कुबड असलेला साधा कारकून. तो स्वतः लेखक नाही, पण अचानक एक दिवस तो ज्यांनी लिखाण थांबवलंय अशा सर्व लेखकांच्या नोंदी ठेवायला सुरुवात करतो. तळटिपांच्या रूपात लिहिलेल्या या नोंदी म्हणजेच बार्टलबी अँड कंपनी ही कादंबरी. जे अस्तित्वातच नाही त्याच्यावर हा नायक भाष्य करतो. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अचानक स्वतःला एकांतात कोंडून घेणारा जे डी सॉलिंजर सारखा एक महान अमेरिकन लेखक, किंवा वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी कायमचं लिहिणं सोडून आफ्रिकेत जाऊन बंदुकांचा व्यापार करणारा आर्थर रॅम्बो सारखा एक प्रतिभावान फ्रेंच कवी, अशा अनेक खऱ्या खुऱ्या आणि काही पूर्णपणे काल्पनिक अशा लेखकांच्या कथा लेखकानं या कादंबरीत तळटिपांच्या रूपात गुंफल्या आहेत. मार्सेलोच्या या डायरीत अशा अनेक खऱ्या खुऱ्या लेखकांचे किस्से आहेत. उदाहरणार्थ मेक्सिकन लेखक हुआन रुल्फो, ज्यानं पेद्रो पारामो ही एकच महान कादंबरी लिहिली आणि त्यानंतर तो लिहायचं थांबला. लोकांनी त्याला त्याच्या लिहिणं थांबवण्यामागचं कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला, माझे काका मला गोष्टी सांगायचे, ते आता हयात नाहीत ना. हे असलं अजब आणि भन्नाट कारण ऐकून आपणही चक्रावून जातो. रॉबर्ट वाल्सर नावाच्या एका स्विस लेखकाचीही अशीच एक हृदयद्रावक कहाणी यात येते. त्यानं बर्फाच्छादित पर्वतांमध्ये चालता चालता स्वतःला गोठवून घेतलं

0: आणि आपलं मौन कायमचं अबाधित ठेवलं. विलामातास या कादंबरीत लिहिणं थांबवलेल्या अशा अनेक लेखकांच्या रोचक कहाण्या येतात, त्या वाचताना आपण त्यात गुंतत जातो आणि विचार करायला लागतो. या पुस्तकाची एक गंमत म्हणजे ही कादंबरी एका मोठ्या आणि विचित्र विरोधाभासावर उभी आहे. सगळ्या न लिहिणाऱ्या आणि गप्प बसलेल्या महान लेखकांचा शोध घेणारा नायक स्वतः मात्र त्यांच्या या मौनावर एक अतिशय सुंदर आणि सविस्तर पुस्तक लिहितोय. एन्रिके विलामातासनं यातून एक अतिशय मार्मिक आणि खोल प्रश्न उभा केला आहे. खऱ्या आणि अस्सल साहित्याची निर्मिती ही शब्दातून होते की शब्दांमधल्या रिकाम्या शांत पोकळीतून? पोर्टल बी सिंड्रोम हा केवळ एक मानसिक आजार नाहीये, तर तो आधुनिक गुंतागुंतीच्या साहित्यिक जगाचा एक अपरिहार्य आणि गडद भाग आहे. कादंबरीच्या प्रत्येक पानावर वाचकाला लेखन थांबवलेल्या लेखकांची एक नवीन अनोखी आणि विचार करायला लावणारी कथा वाचायला मिळते. ही कादंबरी म्हणजे साहित्यावर आणि वाचनावर केलेलं एक अतिशय सखोल भाष्य आहे. लेखक का लिहितो आणि त्याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे लेखक का लिहित नाही? जेव्हा एखादा माणूस लिहायचं थांबतो तेव्हा तो खरं तर अस्तित्वाच्या एका गडद आणि भयंकर पोकळीचा सामना करत असतो. काही न लिहिणं हा सुद्धा एक प्रकारचा कलात्मक आविष्कार असू शकतो, हा एक अत्यंत भेदक विचार एन्रिके विलामातास आपल्याला देतो. त्यांना अत्यंत मिश्किल पण तरीही गंभीर आणि तत्वज्ञानी शैली या पुस्तकामध्ये वापरलेली आहे. तर श्रोतेहो, जर तुम्हाला बुक्स अबाउट बुक्स म्हणजे पुस्तकांविषयीची पुस्तकं वाचायला आवडत असतील आणि वाचनातून एक गुंतागुंतीचं बौद्धिक आव्हान हवं असेल, तर एन्रिके विलामातासची ही नकाराच्या तळटिपांची कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोतेहो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला युरोपियन साहित्यिक एन्रिके विला यांच्या बार्टलबी अँड कंपनी या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
2: ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण नारळावरील सोंड्या भुंगा किडीचं व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी.
5: नमस्कार शेतकरी मित्रहो. मित्रहो, नारळ हे आपल्या कोकणामधलं महत्त्वाचं बागायती फळपीक. अशा या नारळ पिकाला नुकसान पोहोचवणाऱ्या किडींमध्ये सोंड्या भुंगा ही एक महत्त्वाची कीड. कोणत्याही वयोगटातील झाडांना सोंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव होत असला तरी 4 ते 15 वयोगटातील नारळ झाडं या किडीला जास्त बळी पडतात. पूर्ण वाढलेले भुंगे खऱ्या अर्थाने फारसं नुकसान करत नाहीत, मात्र या किडीची अळी माडाचं जास्त नुकसान करते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळी खोडाला छिद्र पाडून आत प्रवेश करते. अळी खादाड असून ती झाडाच्या खोडातील तंतू आणि मऊ भाग कुरतडून खात असते, त्यामुळे झाड आतून पूर्णपणे पोखरलं जातं. सोंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव झाडाच्या जमिनीजवळील भागावरच प्रामुख्याने दिसून येतो. अळी खोड खालून वर पोखरत जाते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या झावळ्या पिवळसर आणि निस्तेज दिसतात. झाडाची वाढ खुंटते. झाडाच्या खोडावर तांबूस तपकिरी रंगाचा स्राव दिसून येतो. सोंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून झाडावर जखमा करणं, झाडावर चढण्यासाठी खोडावर खाचा पाडणं या गोष्टी टाळणं आवश्यक आहे. अशा जखमांवर सोंड्या भुंग्याची मादी अंडी घालते आणि माडाला उपद्रव सुरू होतो. झाडाच्या खालच्या बाजूकडील हिरव्या झावळ्या तोडू नयेत. झाडाच्या खोडावर खोलवर केलेल्या जखमा किंवा गेंड्या भुंग्यांनी पाडलेली छिद्र नंतर भरून येत नाहीत. अशी छिद्र नीम पेंड आणि वाळू यांच्या समप्रमाणात केलेल्या मिश्रणाने वेळोवेळी भरून घ्यावीत. सोंड्या भुंग्यामुळे मेलेलं झाड त्वरित बागेतून काढून नष्ट करावं. सोंड्या भुंगा आकर्षित करण्यासाठी

क्रोलूर या गंध सापळ्याचा वापर करावा. 1 ते 2 सापळे प्रति हेक्टर पुरेसे आहेत. या गंधाला नर आणि मादी भुंगे आकर्षित होतात. हे सापळे झाडाच्या खोडावर न लावता नारळ बागेमध्ये खांब उभारून त्यावर 2.5 ते 3 मीटर उंचीवर लावावेत. तसंच सापळ्याच्या आजूबाजूच्या 8 ते 10 झाडांवर भुंग्याच्या प्रादुर्भावासाठी लक्ष ठेवावं. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर नसेल तर खोडावर असणाऱ्या छिद्रातून किडीच्या सर्व अवस्था धारधार कोयत्याने आणि तारेच्या हुकाने काढून माराव्यात. त्या ठिकाणी डांबर लावावं. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 1.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45 SC 0.5 मिली प्रति लिटर पाणी किंवा डायमेथोएट 30% प्रवाही 20 मिली समप्रमाणात पाणी याप्रमाणे तयार केलेलं द्रावण नरसाळ्याच्या सहाय्याने सर्वात वर असलेल्या छिद्रातून खोडात सोडावं. तिरपत छिद्र पाडावं. त्यामध्ये नरसाळ्याच्या सहाय्याने हे द्रावण सोडावं. ही प्रक्रिया करण्यापूर्वी खोडातील अन्य सर्व छिद्र मातीने बंद करावीत. जर प्रादुर्भाव शेंड्यातून असेल तर हेच द्रावण हळूहळू शेंड्याकडील छिद्रातून ओतावं. कीटकनाशक हळूहळू खाली येऊन खोडातील किडींचा नाश होतो. शिफारशीप्रमाणे खतमात्रा द्यावी. नारळबागेमध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नीम पेंड 100 ग्रॅम अधिक हिंग भुकटी 5 ग्रॅम यांचं मलम करून माडाच्या खोडावर लावावं. अशा पद्धतीने नारळावरील सोंड्या भुंगा या किडीचं व्यवस्थापन करता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आज आपण नारळावरील सोंड्या भुंगा किडीचं व्यवस्थापन याविषयीची माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: दर्जेदार प्रथिनांचे सेवन, डाळी, कडधान्ये, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, सोयाबीन, कडधान्ये, सुका मेवा आणि मांसाहारी पदार्थ यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास स्नायू, हाडे आणि शरीरातील विविध ऊतींच्या वाढीस मदत होते. यानंतर येते लोहाचे महत्व. लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताक्षय म्हणजेच ॲनिमिया होऊ शकतो. विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये लोहाची गरज वाढते. हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, राजमा, चना, मांसाहार, सुका मेवा हे लोहाचे चांगले स्रोत आहे. लोहयुक्त पदार्थांसोबत आवळा, पेरू, संत्री किंवा लिंबू सारखे क जीवनसत्व असलेले पदार्थ घेतल्यास लोहाचे शोषण अधिक चांगले होते. कॅल्शियम आणि जीवनसत्व ड ही हाडांच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाची जोडी आहे. दूध, दही, ताक, पनीर, तीळ आणि काही कडधान्यांमधून कॅल्शियम मिळते. योग्य सूर्यप्रकाश आणि गरजेनुसार वैद्यकीय सल्ल्याने जीवनसत्व ड ची पूर्तता करणेही महत्वाचे आहे. मेंदूच्या विकासासाठी केवळ प्रथिने आणि कॅल्शियम पुरेसे नाही. लोह, आयोडीन, झिंक, जीवनसत्वे आणि ओमेगा 3 सारखे पोषक घटकही महत्वाचे आहेत. त्यामुळे मुलांच्या आहारात विविध रंगांची फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, डाळी कडधान्ये, दूध किंवा त्यांचे पर्याय आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ असणे आवश्यक आहे. आजच्या काळात पॅकेट स्नॅक्स, चिप्स, बिस्किटे, शीतपेय आणि फास्ट फूड मुलांच्या आहाराचा मोठा भाग बनत आहे. हे पदार्थ कधीतरी खाणे वेगळे, पण त्यांना रोजच्या आहाराचा पर्याय बनणे टाळले पाहिजे. पालकांनी मुलांना जबरदस्तीने खाऊ घालण्याऐवजी घरातील सर्वांनी संतुलित आहार घेण्याची सवय लावावी. कारण मुलं केवळ आपले बोलणे ऐकत नाही तर आपले वर्तन पाहूनही शिकतात. लक्षात ठेवा, आज मुलांच्या ताटात दिलेला संतुलित आहार म्हणजे उद्याच्या निरोगी शरीराची आणि सक्षम मेंदूची गुंतवणूक आहे. म्हणूनच मुलांच्या डब्यात आणि ताटात विविधता ठेवा. घरगुती पौष्टिक पदार्थांना प्राधान्य द्या आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयी लहानपणापासूनच रुजवा. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

श्रोतेहो नमस्कार. परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्राच्या साधारण 20% भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे आणि याचाच अर्थ आपल्याकडे तेवढं जैववैविध्य आहे, तेवढी वनसंपदा आपल्याला लाभलेली आहे आणि त्यातूनच औषधी वनस्पतींचा बहुमोल खजिना आपल्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही. आयुर्वेदाच्या माध्यमातून या खजिनाचा मानव कल्याणासाठी उपयोगही काही प्रमाणात केला जातोय हेही आपल्याला माहिती आहे. पण या जंगलांमध्ये जी औषधी वनसंपदा आहे त्याचं जतन करणं, संवर्धन करणं, त्याचं महत्व निदान जंगलाभोवतीच्या गावागावांमध्ये समजावून सांगणं हे एक अत्यंत महत्वाचं काम आहे आणि याची गरज लक्षात घेऊनच अनेक तज्ज्ञ मंडळी असतील, समाजकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था असतील हे काम करतायत. त्यापैकीच एक वनस्पतीशास्त्रातल्या तज्ज्ञ आणि संशोधक पुण्याच्या पूर्वा जोशी.

0: या हेच काम गेली काही वर्ष मुख्यत्वे करून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरामध्ये करतायत. त्यांच्या कामाबद्दल आपण जाणून घेणार आहोत औषधी वनधन संवर्धन आणि शाश्वत पर्याय या विषयाच्या माध्यमातून. नमस्कार पूर्वाताई.
1: नमस्कार
0: पूर्वाताई. तुम्ही 1998 साली वनस्पती शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतलीत आणि त्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी तुम्ही तुमची एक बायो कन्सेप्ट नावाची संस्था म्हणा कंपनी म्हणा तुम्ही स्थापन केलीत. तर तुम्हाला याच्या माध्यमातून नक्की काय करावं असं वाटलं आणि का करावं असं वाटलं?
1: याची खरी सुरुवात सांगू का मी कधी झाली? माझ्या आईबाबांची नोकरी रत्नागिरी मध्ये होती आणि त्यांच्यामुळे माझं बालपण अतिशय सुखात रत्नागिरीत
0: निसर्गरम्य
1: पावस आणि रत्नागिरीच्या भागात गेलं आणि त्यामुळे ती निसर्गाची ओढ ना कुठेतरी प्रसादजी कायम राहिली माझ्यात बहुतेक. आणि त्यामुळेच कदाचित मी पुढे वनस्पती शास्त्राचं करिअरही केलं की काय असा विचार आता मी आज जेव्हा करते तेव्हा येतो माझ्या मनात. हे मनात तेव्हा पक्कं होतं मात्र वनस्पती शास्त्र घेताना की आपण जे शिकतोय किंवा वनस्पती म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय त्याचा अनेक लोकांना काही ना काही उपयोग व्हायला पाहिजे असं कुठेतरी मनात होतं मात्र. आणि मग जसं जसं शिक्षण संपलं आणि जंगलाच्या आजूबाजूच्या लोकांसाठी माझं थोडंसं काम सुरू झालं, क्षेत्रकार्य म्हणून ताडोब्याची निवड करावी लागली एका प्रकल्पासाठी आणि मग जाणीवपूर्वक या वनस्पती शास्त्राकडे ज्याला आपण बघणं म्हणतो ना, म्हणजे आपली डिग्री होते पण त्याच्या नंतर कदाचित माणसाला आतून काहीतरी जाणवतं की अरे हे अशा पद्धतीने वापरता येईल, ती सुरुवात झाली. आणि त्यातही औषधी वनस्पती आणि विविध उपजीविकेचे पर्याय असं माझ्या मनात सारखं घोळायला लागलं आणि मग तेच काम कदाचित
0: औषधी वनस्पती आणि त्या माध्यमातून उपजीविका
1: आणि मग ते कसं आपल्याला रिलेट करतायत. त्यामुळे सध्या कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स मिळालेल्या ज्या ग्रामसभा आहेत मध्य भारतामध्ये त्यांच्या बरोबर काही शाश्वतता आणि अशा पद्धतीने उपजीविकेचे काही पर्याय या संदर्भातलं काम खरं तर चालू आहे आणि एक हक्काचं साधन मिळावं आणि त्याला वनस्पती शास्त्र कारणीभूत ठरावं असं म्हणून हे काम कुठेतरी चालू.
0: म्हणजे तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि आपल्याकडे असलेली जी वनसंपदा आहे तीही वाया जाणार नाही, त्याचंही योग्य प्रकारे आपल्याला वापर करता येईल जो मानव कल्याणासाठी आणि उपजीविकेसाठी दोन्हीसाठी.
1: आणि याच्यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की त्या गावांनी पुढाकार घेऊन तिथेच करण्याजोग्या आहेत. त्याही आपल्याला तिथेच सांगणं योग्य आहे. म्हणजे शहरात राहून आपण नुसतं सांगणं आणि गावात राहून तिथे करून घेणं हा जो फरक आहे तो वनस्पती शास्त्राच्या माध्यमातून पुढे जाऊन पुढे मॅनेजमेंटकडे जातो हा भाग.
0: बरोबर.
1: ते कदाचित झालं असं म्हणूयात या कामापासून.
0: मला असं वाटतं पूर्वाते या सगळ्या औषधी वनधनाचं जतन संवर्धन करणं हे महत्वाचं आहेच आहे. ते कसं महत्वाचं आहे, तुम्ही हे काम पुढे कसं नेलंय हे सगळं आपण पुढच्या भागांमध्ये बघूया. तर आज इथेच निरोप घेऊया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला ठीक 2:15 दोपहर समाचार. हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नादब्रह्म कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात टी एन अशोक यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकलं. त्यांना व्हायोलिनची साथ शिवकुमार अनंतरमण यांनी, मृदंगमची साथ राजेश श्रीनिवासन आणि कंजिराची साथ सुब्रमण्यम अय्यर यांनी केली होती. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन। राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव। विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन। राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह। मुंबईत 22 गोविंद जखमी। पुण्यात DJ कोसळून महिलेचा मृत्यू। आणि महिलांच्या आशिया चषक T20 स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना। 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं आहे याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे। एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी शिक्षकांना केलं।
1: विश्वस्तरीय शिक्षा व्यवस्था के बल पर ही विकसित भारत का निर्माण संभव है। हमारे शिक्षक शिक्षा व्यवस्था में प्राणवायु का संचार करते हैं। हमारा ये प्रयास होना चाहिए कि हमारे देश में एक भी विद्यार्थी अच्छी शिक्षा के अवसर से वंचित ना हो। मैं चाहूँगी कि हमारे शिक्षक अपने स्नेह और समर्पण से सभी विद्यार्थियों में ज्ञान, प्रेरणा, नैतिकता और संवेदनशीलता का संचार करें।
0: नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या। त्यात शाळांमध्ये शिकवणाऱ्या 48 शिक्षकांसह उच्च शिक्षण क्षेत्रातल्या 21 शिक्षकांचा समावेश आहे। बीडमधील कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्चाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, IIT मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचाही राष्ट्रपतींनी यावेळी गौरव केला। विद्यार्थी हित सर्वोच्च स्थानी ठेवताना विद्यार्थ्यांना प्रेम, संयम आणि निष्पक्ष वागणूक द्यावी असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। शिक्षक दिनानिमित्त दिलेल्या संदेशात त्यांनी कोट्यवधी विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि प्रेरणा दिल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले आहेत। भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, मानवतेसाठी काम करणं, अंत्योदयाच्या दिशेनं काम करणं, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं। शिकवणं ही एक अतिशय उत्तम जबाबदारी आहे। यातून केवळ पाठ्यपुस्तकांमधलं ज्ञान दिलं जात नाही, तर विद्यार्थी आणि देशाला घडवण्याचं काम केलं जातं असं त्या म्हणाल्या। यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला। विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांसोबत पालक आणि समाजाचीही असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी व्यक्त केले। विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ते काल नवी दिल्लीत राष्ट्रीय

0: शिक्षक पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना बोलत होते.
1: एक विषय है स्क्रीन टाइम. अब ये एक प्रकार का एडिक्शन है. मेरे मन में एक विचार आता है, या तो वो बच्चा खेल कूद के अंदर बहुत रुचि लेने लग जाएगा. खेल कूद मतलब वो वीडियो गेम नहीं, मैंने एक्चुअली मैदान में वो खेलना, तो धीरे धीरे वो उसमें से बाहर आ सकता. और ऐसे में क्रिएटिविटी की तरफ हम बच्चों को जितना ज्यादा जोड़ेंगे, और हमने ऐसे कुछ न कुछ कार्यक्रमों को आदत बनानी चाहिए.
0: मुलांमध्ये खऱ्या अर्थानं बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रमापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या जीवनाचा एक भाग बनलं पाहिजे असं ते म्हणाले. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचं बालपण जपत त्यांच्या जीवनाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. मुलांमध्ये ज्ञान, शिक्षण आणि आत्मविश्वास रुजवत त्यांच्या भवितव्याच्या सबलीकरणात शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात असं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. माजी राष्ट्रपती आणि तत्वज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जोशी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. केवळ ज्ञानदानापलीकडे जाऊन भावी पिढी सशक्त करत विकसित भारताचा पाया मजबूत करण्यात योगदान देणाऱ्या शिक्षकांबद्दल जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शिक्षण प्रणाली निर्माण करावी असं आवाहन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षकांची भूमिका केवळ वर्गातल्या अध्यापनापुरती मर्यादित नसून ते सामाजिक नेतृत्वही करत असतात. विद्यार्थ्यांच्या हातात आज ज्ञानाचं मोठं भांडार उपलब्ध असलं तरी शिक्षकांचं महत्व कमी झालेलं नाही, उलट बदलत्या काळानुसार त्यांच्यावर नवीन जबाबदाऱ्या आल्या आहेत असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केलं. पद्मभूषण डॉ जे पी नाईक तंत्रशिक्षण पुरस्कारानं आज पुण्यात 42 शिक्षकांना गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करायला प्रवृत्त करणारं शिक्षण द्यायला हवं, जीवनमूल्य शिकवायला हवीत असं मत पाटील यांनी मांडलं. पुढच्या वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्य पुरस्कार आणि आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराची घोषणाही त्यांनी केली. तुळजापूर नगर परिषदेच्या सर्व शाळा वातानुकूलित करण्याची घोषणा तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी आज केली. शिक्षक दिनानिमित्त नगर परिषद कार्यालयात आयोजित केलेल्या शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशासह राज्यात काल जन्माष्टमीचा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला. उत्तर प्रदेशात मथुरा वृंदावन इथल्या श्रीकृष्ण मंदिरात रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सवासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आज राज्यात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र ढोल ताशांच्या निनादात गोविंदा आला रे आला असा आवाज देत मुलामुलींची गोविंदा पथकं गल्लोगल्ली उभारलेल्या दहीहंड्या फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली आहे. दहीहंडी फोडताना काही अपघात झाल्यास गोविंदावर त्वरित उपचार केले जावेत या उद्देशानं प्रशासनानं मुंबईतल्या रुग्णालयातल्या 100 अधिक खाटा आणि आपत्कालीन वैद्यकीय पथकं तैनात केली आहेत. दरम्यान मुंबईत दहीहंडी फोडताना आतापर्यंत 22 गोविंदा जखमी झाल्याचं वृत्त असून त्यापैकी 21 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. एकावर उपचार सुरू आहेत तर पुण्यात डीजे अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये विसापूर इथं आश्रमशाळेत मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबाला राज्य आदिवासी विभागानं 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सेंट्रल व्हिप किचनमधल्या निकृष्ट भोजनामुळे या मुलीला त्रास होऊन उलट्या झाल्या आणि तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तिच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत. मुंबईत जोगेश्वरी गोरेगाव परिसरातल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सदनिका वाटपात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी एसआरएच्या दोन अधिकाऱ्यांना

0: निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पात्र लाभार्थ्यांना डावलून घरे दिल्याच्या तक्रारी प्रकरणी ही कारवाई झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीनं सादर करण्याचे निर्देश त्यांनी एसआरए प्राधिकरणाला बैठकीत दिले. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. या योजनेअंतर्गत राज्य परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळातर्फे ठाणे इथं वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या 735 सभासदांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपयांचा सन्मान निधी जमा करण्यात आला. महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामन्याला सुरुवात होईल. भारतानं थायलंड आणि हाँगकाँग बरोबर झालेल्या सामन्यात लागोपाठ विजय मिळवत उपांत्य फेरीत याआधीच आपला प्रवेश निश्चित केला आहे. पाकिस्ताननंही याआधी झालेल्या एकमेव सामन्यात विजय मिळवला असून उर्वरित 2 सामन्यांपैकी 1 सामना जिंकला तर त्यांचाही उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन. राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन. राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह. मुंबईत 22 गोविंदा जखमी. पुण्यात डीजे कोसळून महिलेचा मृत्यू. आणि महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:11 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण सुरू असेल.

नमस्कार रसिक श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेत मी वैष्णवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। सायंकाळचे 5 वाजतायत। आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले. 48

0: शालेय शिक्षकांचा तर 21 उच्च शिक्षण क्षेत्रातल्या शिक्षकांचा यात समावेश आहे. बीडमधील कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, आयआयटी मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचाही राष्ट्रपतींनी यावेळी गौरव केला. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आज राज्यात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी जागोजागी नागरिकांनी गर्दी केली आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत मालाड इथं कच्ची भिंत कोसळून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. दहीहंडी फोडताना 32 गोविंदा जखमी झाल्याचं वृत्त असून त्यापैकी 28 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. चौघांवर उपचार सुरू आहेत तर पुण्यात डीजे अंगावर कोसळून 1 महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत जोगेश्वरी गोरेगाव परिसरातल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सदनिका वाटपात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी एसआरएच्या 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पात्र लाभार्थ्यांना डावलून घरं दिल्याच्या तक्रारीप्रकरणी ही कारवाई झाली आहे. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 5:21 झाली आहेत. गीतसंध्यामध्ये आपण आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांची रचना. उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांनी गायलेल्या या रचनेला संगीत आहे राम कदम यांचं.
2: सजरा मुखडा

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

प्रेम रंग हा सर्व उषेचा नभातच वीर तो नाच नाचता

सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या गीताला संगीत होतं वसंत प्रभू यांचं, चित्रपट होता पुत्र भावा ऐसा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबूडकर यांचं गीत जावयाची जात. या चित्रपटाकरता संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजातील हे गीत होतं शांता शेळके यांचं. आपली माणसं या चित्रपटाकरता संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, यानंतर ठीक 5:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी हा प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये आज शिक्षक दिनाविषयी गप्पा, निवेदन आहे दर्शन गुजराथी यांचं आणि नेहा पवार यांचं, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. तर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून युववाणी हा कार्यक्रम.

0: अहो थांबा थांबा थांबा थांबा थांबा, घंटा झाली म्हणजे सुट्टी नाही.
1: अरे दर्शन, आज शाळा नाहीये, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आहोत ना.
0: अरे हो, पण शाळेची घंटा ऐकली की माझ्या अंगातला विद्यार्थी जागा होतो.
1: आणि गृहपाठ?
0: गृहपाठाचं नाव काढू नकोस, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझा रक्तदाब वाढेल.
1: नमस्कार मित्रांनो, मी नेहा
0: आणि मी दर्शन स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युवावाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, आजचा दिवस खास आहे, कारण आज आपण अशा व्यक्तींविषयी बोलणार आहोत ज्यांनी आपल्याला केवळ पुस्तक वाचायला नाही तर आयुष्य वाचायला शिकवलं.
1: हो, आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन,
0: आणि आजचा आपला विषय आहे
1: गुरुजी
0: तुम्ही फक्त शिकवलं नाही आम्हाला घडवलं. नेहा, मला एक प्रश्न विचारावा असं वाटतो.
1: विचार की.
0: शिक्षक दिन 5 सप्टेंबरलाच का?
1: कारण 5 सप्टेंबर हा भारताचे महान तत्वज्ञ, शिक्षण तज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.
0: आणि त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यामागची गोष्ट खूप सुंदर आहे.
1: हो, त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर डॉक्टर राधाकृष्णन यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली.
0: वा, म्हणजे माझ्यासाठी केक कापण्यापेक्षा शिक्षकांचा सन्मान करा.
1: बरोबर.
0: आणि आपल्याकडे काय होतं वाढदिवसाच्या दिवशी? ए केक कुठे रे? गिफ्ट काय गिफ्ट? ए फोटो काढ ना, ए लवकर फोटो सेंड कर ना, स्टेटसला ठेवू दे ना, ए अरे.
1: आणि डॉक्टर राधाकृष्णन काय म्हणाले? माझा वाढदिवस नको, शिक्षकांचा सन्मान करा.
0: खरंच मोठेपण हे पदात नसतं, विचारात असतं.
1: आणि म्हणूनच आजचा दिवस प्रत्येक शिक्षकासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. दर्शन, तुझ्या मते शिक्षक म्हणजे कोण रे?
0: ज्यांच्याकडे परीक्षेच्या आधी नोट्स मागायच्या.
1: चुकीचं.
0: मग ज्यांच्याकडे गृहपाठ केला नाही तर कारण सांगायची.
1: तेही चुकीचं.
0: मग?
1: अरे शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकातील धडे शिकवणारी व्यक्ती नव्हे, शिक्षक म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा देणारी व्यक्ती. गणिताचा शिक्षक आपल्याला केवळ बेरीज वजाबाकी शिकवत नाही तर तो तर्कशक्ती शिकवतो. विज्ञान शिक्षक केवळ प्रयोग शिकवत नाही, तो आपल्याला का आणि कसं विचारायला शिकवतो. इतिहास शिक्षक केवळ तारखा पाठ करायला सांगत नाही, तो भूतकाळातून वर्तमान समजून भविष्य घडवायला शिकवतो. भाषेचा शिक्षक आपल्याला शब्द देतो पण त्यातून विचार व्यक्त करण्याची ताकद सुद्धा देतो.
0: आणि क्रीडा शिक्षक?
1: तो जिंकण्यापेक्षा हरल्यानंतर पुन्हा उभं कसं राहायचं हे शिकवतो.
0: म्हणजे शिक्षक हा खरं तर जीवनाचा ट्रेनर आहे.
1: अगदी बरोबर. हल्ली नर्सरी ते उच्च विद्या विभूषित होईपर्यंत एक शिक्षकच असा धागा आहे जो आपल्याला ज्ञानार्जनाच्या मार्गावर बांधून ठेवतो, नाही का?
0: हो, टीचर्स आर लाईक अ कॅन्डल दॅट बर्न्स देमसेल्फ टू लाईट अप द लाईव्ह्स ऑफ ऑल ऑफ अस स्टुडंट्स.
1: करेक्ट. मित्रांनो, या शिक्षक दिवसानिमित्त आपण आणखी गप्पा करणारच आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

0: तिथे गेल्यावर आधी शांत बस हा।
1: मी आणि शांत?
0: हो,
1: माझ्यावर एवढा विश्वास ठेवू नकोस।
0: वर्गात शिक्षकांचं सर्वात प्रसिद्ध वाक्य कोणतं रे दर्शन?
1: ए शांत बसा।
0: दुसरं
1: कोण बोलतंय रे?
0: आणि तिसरं?
1: उद्या पालकांना घेऊन यायचं बरं का। हे वाक्य ऐकलं की विद्यार्थ्यांच्या पोटात असा गोळा येतो जसा निकालाच्या दिवशी येतो।
0: आणि विद्यार्थ्यांचं सर्वात प्रसिद्ध वाक्य कोणतं?
1: मॅडम मी गृहपाठ केलाय, सगळं लिहिलंय।
0: मग वही कुठे?
1: घरी राहिली।
0: आणि तू?
1: मी शाळेत।
0: म्हणजे गृहपाठ आणि विद्यार्थी दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी।
1: ए आणखी एक सांगू का?
0: सांग की।
1: मॅडम मला सगळं येत होतं पण पेपर हातात घेतला आणि मी सगळं विसरलो।
0: असं होतं का?
1: हो, विशेषतः गणिताचा पेपर पाहिल्यावर माझ्या डोक्यात फक्त एकच समीकरण चालायचं, देवा देवा पास कर, देवा पास कर, देवा पास कर।
0: पण गंमत बाजूला ठेवली तर शिक्षकांची शिस्त, त्यांचे नियम, त्यांचे प्रश्न, त्यांचा गृहपाठ हे सगळं आपल्याला घडवण्यासाठीच असायचं।
1: तेव्हा वाटत किती ओरडतात।
0: पण मोठे झाल्यावर वाटत त्यावेळी त्यांनी ओरडलं नसतं तर कदाचित आपण चुकलो असतो, कारण शिक्षक म्हणजे फक्त विषय शिकवणारा नाही।
1: शिक्षक गणित शिकवतात, विज्ञान शिकवतात, इतिहास शिकवतात, पण मग वर्ग शिक्षक?
0: ते तर सर्व काही, कधी शिक्षक, कधी समुपदेशक, कधी मित्र, कधी पालक, आणि गरज पडली तर
1: चक्क पोलीस।
0: का?
1: कोण बोलला रे? ए कोण असतंय तिकडे? शांत बसा। कोणी वही फाडली रे? ए हे बाकावर कोणी लिहिलंय?
0: पण या सगळ्या मागे एकच उद्देश असतो, विद्यार्थ्याने चांगला माणूस व्हावं।
1: हो, कारण मार्कशीटवरचे गुण काही वर्षांनी विसरले जातात
0: पण शिक्षकांनी दिलेले मूल्य आयुष्यभर सोबत राहतात।
1: पण एक प्रश्न आहे, शिक्षक फक्त शाळेतच भेटतात का?
0: अजिबात नाही।
1: मग
0: आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवत असतात। आई आपल्याला पहिली भाषा शिकवते, वडील जबाबदारी शिकवतात, आजोबा आणि आजी अनुभव शिकवतात, आणि मित्र मित्र मैत्री आणि सहकार्य शिकवतात, आणि कधी कधी आपले अपयशही आपल्याला मोठा धडा शिकवतात।
1: म्हणजे अपयश सुद्धा शिक्षक?
0: हो, यश आपल्याला आनंद देतो पण अपयश आपल्याला कुठे चुकलो हे शिकवतं।
1: म्हणजे आयुष्य ही एक शाळाच आहे नाही,
0: आणि आपण सगळे त्याचे विद्यार्थी।
1: क्या बात आहे।

0: वेलकम बॅक मित्रांनो. चला आता थोडं इतिहासात डोकवूया.
1: भारताच्या परंपरेत गुरु शिष्य परंपरेला फार मोठं स्थान आहे. प्राचीन भारतातील गुरुकुल पद्धतीत विद्यार्थी गुरूंच्या सान्निध्यात राहून शिक्षण घेत असत. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, त्यात शिस्त, स्वावलंबन, चारित्र्य, नैतिकता आणि जीवन कौशल्यांचाही समावेश होता.
0: म्हणजे त्या काळात ऑनलाईन क्लास नव्हते?
1: नाही
0: सर, नेटवर्क जातंय असंही म्हणता येत नव्हतं.
1: बिलकुल नाही.
0: माझा माईक बंद आहे.
1: ते तर नाहीच नाही.
0: मग विद्यार्थी तेव्हाही खरंच शिकत असतील?
1: हो. मग आज शिक्षणाचं जग खूप बदललंय.
0: हो, पूर्वी फळा आणि खडू, आज स्मार्ट बोर्ड.
1: पूर्वी पुस्तक, आज डिजिटल पुस्तक.
0: पूर्वी ग्रंथालय आणि आज इंटरनेट.
1: आणि आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग आहे.
0: म्हणजे विद्यार्थ्याकडे माहितीचा अक्षरशः महासागर आहे.
1: पण महासागर असला तरी पोहायला शिकवणारा कुणीतरी लागतोच ना.
0: हो, ते तर आहेच.
1: इंटरनेट आपल्याला हजारो उत्तर देऊ शकतं, पण कोणता प्रश्न विचारायचा हे शिक्षकच शिकवतात. मोबाईल आपल्याला माहिती देतो, पण त्या माहितीचा योग्य वापर कसा करायचा हे फक्त शिक्षक शिकवतात.
0: म्हणजे तंत्रज्ञान शिक्षकाची जागा घेऊ शकतं का?
1: माझ्या मते तंत्रज्ञान शिक्षकाला मदत करू शकतं, पण विद्यार्थ्याच्या मनातील भीती, संभ्रम, आत्मविश्वासाची कमतरता समजून घेणाऱ्या मानवी संवेदनांना शिक्षकाची

0: चीच गरज आहे.
1: अगदी खरंय. कधी कधी तर शिक्षकांचं एक वाक्य, तू हे करू शकतोस, हे एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य बदलून टाकतं. आणि नेहा, तुला काय वाटतं शिक्षकांची कमाई काय असेल?
0: पगार?
1: नाही ग, कमाई म्हणजे पगार बिगार नाही, कमाई म्हणजे त्यांच्या कामाची खरी पावती कोणती असते.
0: कोणती रे?
1: त्यांचा विद्यार्थी मोठा झाल्यावर भेटतो आणि म्हणतो, सर तुम्ही मला शिकवलं नसतं तर आज मी इथे नसतो.
0: यापेक्षाही मोठी कमाई कोणती?
1: काही शिक्षक निवृत्त होतात, शाळा सोडतात, पण विद्यार्थ्यांच्या आठवणीतून कधीच निवृत्त होत नाहीत.
0: कधी एखादा जुना विद्यार्थी अचानक भेटतो, सर ओळखलत का मला?
1: आणि सर म्हणतात, अरे तू अमुक अमुक वर्गातला अमुक अमुक विद्यार्थी, किती मोठा झालास.
0: हे ऐकून तर कदाचित त्या विद्यार्थ्यालाही किती छान वाटत असेल ना, की सर मला माझा वर्ग आणि माझ्या नावासकट ओळखतात.
1: हो ना, विद्यार्थी मोठा झालेला पाहून शिक्षकाच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो शब्दात न सांग.

0: आता शेवटी जाता जाता आज शिक्षक दिन आहे, आपण शिक्षकांना काय देऊ शकतो?
1: फुलं देऊ शकतो, ग्रीटिंग कार्ड देऊ शकतो, शुभेच्छा देऊ शकतो, पण त्याहूनही मोठी भेट कोणती?
0: गृहपाठ वेळेवर करणं,
1: तेही आहे,
0: वर्गात गोंधळ न करणं
1: अत्यंत महत्वाचं,
0: आणि मोबाईल बाजूला ठेवणं,
1: अगदी बरोबर,
0: हे फार अवघड आहे.
1: मग निदान प्रयत्न तरी कर.
0: बरं ठीक आहे, आज शिक्षक दिनानिमित्त मी शपथ घेतो.
1: आणि मीही घेते.
0: आम्ही आमच्या शिक्षकांचा आदर करू,
1: त्यांनी दिलेल्या ज्ञानाची किंमत जाणू,
0: चुका झाल्या तर त्यातून शिकू,
1: आणि आमच्या यशाचं श्रेय मिळालं तर
0: एक हिस्सा शिक्षकांना देऊ.
1: फक्त हिस्सा
0: नव्हे तर मनापासून धन्यवाद देऊ.
1: प्रिय शिक्षकांनो, तुम्ही आम्हाला फक्त धडे शिकवले नाहीत, तुम्ही आम्हाला जीवन समजून घ्यायला शिकवलं.
0: तुम्ही आमच्या चुका दाखवल्या, पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे त्या चुका सुधारण्याची संधी दिलीत.
1: आम्ही पडल्यावर हात दिलात,
0: आम्ही घाबरलो तेव्हा धीर दिलात,
1: आम्ही हरलो तेव्हा पुन्हा प्रयत्न करायला शिकवलं,
0: आणि आम्ही जिंकलो तेव्हा शांतपणे हसत म्हणालात, मला माहिती होतं तू हे करू शकतोस.
1: म्हणूनच आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आमच्या सर्व शिक्षकांना मनपूर्वक प्रणाम.
0: तुमचं एक वाक्य आमच्या आयुष्याला दिशा देऊ शकतं, तुमचा एक विश्वास आमच्यात आत्मविश्वास निर्माण करू शकतो, आणि तुमची एक शिकवण आयुष्यभर आमच्या सोबत राहू शकते. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
1: आजच्या युवावाणी या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण नेहा पवार,
0: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: तर मित्रांनो, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
0: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा, आणि पत्रासाठीचा पत्ता आता सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: तर मित्रांनो, तेव्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत टाटा,
1: गुड बाय. हे आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

इस्माईल दरबार यांचं संगीत असलेलं हा चित्रपट होता तेरा जादू चल गया. गीतकार होते समीर. सोनू निगम आणि चित्रा यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मिनिटांनी सुरू होईल. सकाळी 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणी यामध्ये फळबागेतील आंतरपिकं याविषयीची माहिती, याचं वाचन केलं आहे गायत्री भरणकर यांनी. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार याविषयी माहिती देतील आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया. 6:50 परिसर औषधी वनधन संवर्धन आणि पर्याय याविषयी वनस्पती शास्त्रज्ञ पूर्वा जोशी यांची मुलाखत. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. उद्या सकाळी 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी सकाळी 7:25. 7:40 भावधारा. 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती. 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत. 9:30 बालजगत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 शास्त्रीय संगीत, यामध्ये विदुषी मालिनी राजूरकर यांचं गायन राग नटभैरव. 11:05 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आमच्या पहिल्या सभेचे उर्वरित कार्यक्रम 12:00 प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 12:00 वनिता मंडळ. 1:05 गीतबहार. 1:40 कोल्हापूर जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा. 2:30 नादब्रह्म. आमच्या सायंकाळच्या सभेत 5:02 गीतसंध्या, यामध्ये आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. उद्या यामध्ये आपण ऐकणार आहात UPSC CAC 2025 AIR 60601 आणि UPSC IFOS 2025 AIR 62 या क्रमांकांना एकाच वर्षी दोन पदांसाठी निवड होणाऱ्या रोहित मळवेकर याची मुलाखत. सायंकाळी 6:10 गीतबहार, यामध्ये मराठी चित्रपट संगीत. 6:30 बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम गम्मत चम्मत, यामध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर ब्लाइंड्स ताडदेव मुंबई येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:10 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष. 7:30 आमचं घर आमचं शेत, यामध्ये कीर्तन गुरुभक्तीचा महिमा, कीर्तनकार नारायण श्रीपाद काणे. रात्री 8:15 लोकसंगीत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे, जे आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 रूपकोंका अखिल भारतीय कार्यक्रम. 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. तर ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

0: श्रोते हो, आता ऐकूया थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, संपादन सुहास नंदुरे यांचं.
2: बंधू भगिनींनो नमस्कार. स्त्री शिक्षणाचे प्रणेते, विधवा विवाहाचे कट्टर पुरस्कर्ते, अस्पृश्यता निवारणातील अग्रणी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले तथा तात्यासाहेब यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षा औचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित विशेष व्याख्यानमालेत मी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते आपणा सर्वांचं आदरपूर्वक स्वागत करतो. आज आपण ऐकतो आहोत भाग क्रमांक 22. जगातील प्राचीनतम संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीचा उल्लेख

नेहमी वर्चस्थानी होताना दिसतो. हजारो वर्षांचा इतिहास आणि त्याचबरोबर प्राचीन धर्मग्रंथांचा आधार घेत अनेकविध संदर्भात जगातील सर्वात जुनी संस्कृती असल्याचे आग्रही प्रतिपादन पुन्हा पुन्हा आपल्या कानी पडते. जागतिक संस्कृतीचा इतिहास वा उपलब्ध पुरावे पाहता निसर्गातील मानवाच्या निर्मितीबरोबरच सुरू झालेली मानवी संस्कृतीचा प्रवास हा अत्यंत संथ वेगाने झालेला दिसतो. सांस्कृतिक इतिहासाला विज्ञानाची जोड दिल्याशिवाय प्रगतीचे राजमार्ग निर्माण होणार नव्हते. त्यातूनच भारतीय संस्कृतीत संस्कार, मानवता, समानता आदींचे गोडवे इतर अन्य संस्कृतीच्या तुलनेत खूप वेगाने गायले जात होते. मात्र काळाच्या प्रवाहाबरोबर मानवी मूल्यांचा विशेषतः समतेच्या तत्वाला हरताळ फासल्याचे पुन्हा पुन्हा अधोरेखित होते. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात समाज प्रबोधनाचे युग सुरू झाले आणि त्याचा परिणाम व्यक्तिस्वातंत्र्य, मानवतावाद, वैज्ञानिकता, सामाजिक व धार्मिक दास्यातून मुक्तीचा विचार, लोकशाहीची संकल्पना इत्यादी विचारांचा पाठपुरावा सुरू झाला. लोकशिक्षणाचे कार्य विरोधास्त्र स्वीकारण्याची एक नवी संकल्पना वाढीस लागली. या विचारधारेचे अग्रदूत होते महात्मा ज्योतिराव फुले. ज्योतिरावांच्या या कार्याच्या सुरुवातीपासून सनातनी आणि सांप्रदायिक वर्गाकडून टीकेचा भडीमार सुरू झाला. ज्योतिरावांचे कार्य हे मिशनऱ्यांचेच म्हणजेच इंग्रजांच्या इशाऱ्यावर चालले असून परकीय शक्तीचे हात बळकट करण्यासाठी ज्योतिराव प्रयत्नशील आहेत असे आरोप होत होते. भारतीय समाजरचना विषमतेचे पोषण करणारी आहे म्हणून ती अन्यायमूलक आहे. उच्च निचता हे या समाजरचनेचे मूलाधार आहेत. या उच्च निचतेची पाळेमुळे खणून काढल्याशिवाय समता प्रस्थापित होणार नाही यावर ज्योतिरावांचा ठाम विश्वास होता. ज्योतिरावांनी शूद्राती शूद्रांच्या मुलासाठी सन 1848 साली शाळा सुरू केली. या कृतीचे स्वागत तर सोडाच, मात्र सावित्रीबाई व ज्योतिराव या दाम्पत्याच्या पोटी उपहास, निंदा, नालस्ती, टिंगल टवाळी आली. महारमांगांसाठी शिक्षण संस्था काढणे, त्यांच्यासाठी पाण्याचा हौद खुला करून देणे या क्रांतिकारी घटना होत्या. या कार्याबद्दल ज्योतिरावांना खुद्द जातीबांधवांकडूनच बहिष्काराची भाषा ऐकावी लागली. एवढेच नव्हे तर घरही सोडावे लागले. फुल्यांनी अस्पृश्यांच्यासाठी केलेले कार्य हे जसे भारताच्या इतिहासात अभूतपूर्व तसेच त्याविषयीचे तात्यासाहेबांचे विचारही मूलभूत आहेत. शूद्रांना चातुर्वर्णात अंतिम वर्णाचे स्थान असले तरी किमान स्थान होते. अतिशूद्र हे बाह्यवर्ण, परंतु या दोन्ही समाजगटांना ब्राह्मणी धर्माने दास मानले होते. या वर्ण विचारांचा उगम ज्योतिरावांना धर्मग्रंथात दिसला आणि म्हणूनच या धर्मग्रंथांचाही तिरस्कार आणि निषेध ज्योतिरावांनी केला. फुले शूद्र आणि अतिशूद्र यामध्ये भेद करत नाहीत. शूद्र अतिशूद्र हे एकाच वंशाचे आहेत असे आग्रही प्रतिपादन ज्योतिराव करतात. शूद्र आणि अतिशूद्र सलोख्याने राहत होते. हा सलोखा कायम राहू नये, त्यांच्यात बेबनाव निर्माण करण्यासाठी कावेबाज भट लोक कायम कार्यरत राहिले असा आरोप ज्योतिराव करतात. यातूनच जातीभेदाची विषवली निर्माण केली गेली. जे लोक स्वर संरक्षणासाठी लढले त्यांना भट ब्राह्मणांनी वेगळे काढले, त्यांना वेगळे काढण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली आणि त्यांना अतिशूद्र अस्पृश्य असे ठरवले. उरलेले कुणबी, माळी, सोनार, शिंपी, लोहार, सुतार, कुंभार यांना अतिशूद्रांपासून अलग केले असेही आग्रही प्रतिपादन महात्मा ज्योतिरावांनी केले. वास्तविक मांग मार हे मूळचे लढवई आहेत. त्यांचे क्षात्रतेज मोठे, परंतु ब्राह्मणांनी धर्मसत्तेच्या पाठबळावर अतिशूद्रांना विद्याबंदी केली. त्यांनी ज्ञान ग्रहण करू नये यासाठी टोकाचे निर्बंध लादले, त्यांना दास बनवले, त्यांना धातू दगडाच्या मूर्तीची भक्ती करण्यास प्रवृत्त केले. भट ब्राह्मणांनी स्वतःच्या वर्चस्वाची मांड कायम करण्यासाठी धर्मग्रंथाची निर्मिती केली. ही निर्मिती कपोलकल्पित व धूर्त असल्यामुळे या धर्मग्रंथांच्या माध्यमातून इतर वर्णावर आपले वर्चस्व राखण्याचा अबाधित प्रयत्न केला. या निष्कर्षासाठी ज्योतिराव ठाम होते. अज्ञानी शूद्राती शूद्रांच्या कष्टाच्या उत्पन्नावर मोठमोठाली मंदिरे उभी करतात, स्वतः सोवळेहून पंचपक्वांनावर ताव मारतात, परंतु ज्यांच्या जीवावर मंदिरे उभी केली त्या कष्टकरी शूद्रातिशूद्र अतिशूद्रांना उरलेल्या अन्नातला शिळा घासही दिला जात नाही. एवढेच नाही तर ज्यांच्या उत्पन्नातूनही भली मोठी मंदिरे उभी केली जातात त्या मंदिरात त्यांना प्रवेशही दिला जात नाही. हे समाजशास्त्र समाजहिताच्या दृष्टीने आरोग्यदायी नाही आणि याविरुद्ध आवाज उठवणे, बंड करणे हे माझे कर्तव्य आहे असे ठाम आणि आग्रही प्रतिपादन महात्मा ज्योतिराव फुले करतात. ज्योतिराव पुढे म्हणतात, एक वेळ दुबळा असह्य अस्पृश्य वर्ग निर्माण केला की तो सर्वांचा सवयीचा गुलाम बनतो, परावलंबी होतो, दैवावर विसंबू लागतो, त्यातील वीरश्री लोप पावते. याच उद्विग्नतेतून ते गुलामीस कवटाळतात.

0: एक वार स्वतःची अस्मिता गमावल्यावर कोणा पूर्वजांच्या पराक्रमातही त्यांना आठवेनासा होतो. ज्या सनातनी आणि सांप्रदायिक वर्गाने जाणीवपूर्वक समाज बांधवांना अतिशूद्र अस्पृश्य म्हणून संबोधले, त्यांना गुलाम बनवले, त्यासंबंधी भूतदयावादी संतांनी कधीही प्रहार केला नाही, हा महात्मा फुल्यांचा गंभीर आरोप आणि रास्त तक्रार आहे. अस्पृश्यांची कैफियत ही ज्योतिरावांची पुस्तिका म्हणजे अस्पृश्यांवरील निष्ठूर अत्याचारांची कहाणी होय. महाराणी मांगांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या व्हिक्टोरिया राणीस आपल्या वस्तीस भेट देण्याविषयी विनंती केली. या विनंतीवरून राणीने त्या वस्तीस भेटही दिली. या प्रसंगी व्हिक्टोरिया राणीजवळ आपली व्यथा वेदना मांडताना आपली दारिद्र्य व दुःख दूर करण्याची विनंती या समाज बांधवांनी राणीला केली. या प्रसंगी पेशवाईमध्ये या समाज बांधवांना कसे क्रूर आणि निर्दयीपणे वागवण्यात येत असे, अस्पृश्यांना इमारतीच्या बांधकामाच्या पायात जिवंत गाडले जाई, वेट बिगार व तत्सम अनिष्ट प्रथांचा पाठपुरावा कसा केला जाई, यासोबतच समता बंधुता या मूळ सामाजिक तत्वांना कसा हरताळ फासण्यात येत असे हेही कथन राणीसमोर केले गेले. सार्वजनिक पाणवठा, स्मशानातील अंत्यविधी यासारख्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असल्याचे अत्यंत हृदयद्रावक चित्रही उभे करून झाले. आमच्यावरील अन्याय अत्याचार दूर व्हावा आणि आम्हासही माणसासारखे जगण्याचा हक्क बहाल करण्यात यावा अशी विनवणी केली. तत्पूर्वी भारतीय समाजामध्ये कितीही थोर परंपरेचे गोडवे कुणी गायले तरी वास्तवाचे एवढे सुस्पष्ट चित्रण ज्योतिरावांच्या अगोदर कुठेही केल्याचे दिसत नाही. शिक्षण वरून खाली झिरपत येण्यापेक्षा ते पहिल्यांदा तळातील लोकांना देण्याच्या आवश्यकतेवर ज्योतिरावांनी भर दिला. महार मांग व इतर अतिशूद्र गणल्या गेलेल्या वर्गांना शिक्षणासाठी मज्जाव होता. त्यामुळे भले इंग्रज सरकारने काढल्या तरी पंतोजी मात्र ब्राह्मण वर्गातीलच असत आणि त्या पंतोजीचा अतिशूद्र समजल्या जाणाऱ्या वर्गातील मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आश्वासक नव्हता. त्यामुळे अशा मुलांमध्ये गुणात्मक वाढीची चिन्हेच दिसत नसत. अस्पृश्य गणल्या गेलेल्या वर्गातील मुलांना हे पंतोजी दूर अंतरावर बसवत, धर्मतापा देऊन भुलवत, एकपरीने ते शोषणच करतात. यासाठी फुल्यांनी इंग्रज सरकारला जबाबदार धरले आहे. ब्राह्मण पंतोजी शिक्षणामध्ये मनमानी करतात, हेमपंतोजी त्यांना कधीही विद्वान करणार नाहीत असाही आरोप ज्योतिराव इंग्रज सरकारकडे करतात. कनिष्ठ वर्गातील शिक्षक असल्याशिवाय मुलांना शिक्षण मिळणार नाही असेही ज्योतिराव स्पष्टपणे मांडतात. विद्वत्ता ही काही पिढी जात नाही. अतिशूद्र आणि शूद्र हे जरी ज्ञानी झाले तरी धूर्त भटांनी लिहिलेल्या धर्मग्रंथांमुळे आलेले दास्यत्व जुगारीन देतील एवढेच नव्हे तर अशा विकृत लिखाणाबद्दल त्यांची फटफजीती होईल हेही ज्योतिराव लिहायला विसरत नाहीत. या उलट अतिशूद्र क्षुद्र वर्गातील लोकांच्या पुढच्या पिढ्या शिकल्यावर ते भटब्राह्मणांचा छळ करणार नाहीत, उलट ते क्षमा करतील यावर ज्योतिराव त्यांच्या शब्दात लिहितात. एकंदरीत सर्व शूद्राती अतिशूद्र भिल्ल कोळी गोंड वगैरे लोक त्यांच्या मागील व आजच्या नीच कर्माबद्दल सूड न घेता निःसंशय क्षमा करतील. हंटर कमिशन समोर साक्षी देताना ज्योतिरावांचे समकालीन महादेव मोरेश्वर कुंटे यांनी महारमांगाच्या शिक्षणाला विरोध केला होता. हा प्रश्नच मूलतः अव्यवहार्य आहे असे त्यांचे मत होते. यावर ज्योतिरावांनी हंटर कमिशन समोर मांडलेले मत ज्योतिरावांच्या प्रगल्भतेची साक्ष देते. ज्योतिराव म्हणतात, अस्पृश्यांच्या शिक्षणाला विरोध म्हणजे हिंदुस्थानातील दुसऱ्या जगाचे अस्तित्वच नाकारणे होय. अस्पृश्यांच्या शिक्षणाचा हक्क मागणे म्हणजे ब्राह्मण विरोध नव्हे. यामुळे सरकार भयभीत होते. याचा अर्थ सरकार केवळ राज्यसत्ता टिकवण्यात मशगूल आहे असा होतो. यावर एल्फिन्स्टन सारख्या धोरणी राज्यकर्त्याने अतिसावधगिरीने आपले मत मांडताना नमूद केले होते, ज्या वर्गाच्या समाजात दोष आहे त्या वर्गाला शिक्षणाच्या बाबतीत प्रोत्साहन देणे उचित होणार नाही. एकूणच काय, खुद्द इंग्रजी राजवट आणि तत्कालीन भारतातील सर्व साक्षर वर्ग जो आर्थिक आणि धार्मिक स्तरावरही बळकट होता त्या वर्गाच्या नेतृत्वाचा विरोध पत्करून ज्योतिरावांना वाटचाल करावी लागत होती. ज्योतिरावांची विचारसरणी व्यापक, समतावादी, सर्वधर्म समभाव पोषक होती यात शंका नाही. महात्मा फुले हे खरे समाज शिक्षक होते. समाज परिवर्तनासाठी रचनात्मक कार्य आणि रचनात्मक कार्यासाठी परिवर्तन ज्योतिरावांनी अपरिहार्य मानले होते. ज्योतिरावांनी घालून दिलेल्या पायवटेचा पुढचा पुढे राजमार्ग बनला आणि त्याचे प्रतिबिंब स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत पानोपानी दिसते. यातच महात्मा ज्योतिरावांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला होते आणि ज्योतिरावांचे महत्त्वही अधोरेखित होते. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या

0: जीवन कार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
1: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते,
0: संपादन सुहास नंदुरे यांचं.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सायंकाळचे 6:47 आणि 16 सेकंद होत आहेत. आता आनंद घेऊया लोकसंगीताचा. सुरुवातीला ऐकूया लक्ष्मण केदार यांचं गीत, गायक परशुराम तायवडे आणि संगीतकार मधुकर पाठक.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर.
2: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

विठ्ठल उमापाणी सहकलाकार यांनी गायलेल्या या गीताला संगीत होतं मधुकर पाठक यांचं. यानंतर ऐकूया रमेश नाखवा आणि सहकलाकार यांनी गायलेलं गीत, संगीत पुन्हा एकदा मधुकर पाठक यांचं.

रमेश नाखवा यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून शिक्षकांचं अभिनंदन. दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. आणि नाशिक जिल्ह्यातल्या आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिक्षक दिन आज राज्यात सर्वत्र साजरा करण्यात आला. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत. एक संक्षिप्त वृत्तांत.
1: उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसंच शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात 42 शिक्षकांना पद्मभूषण डॉ जे पी नाईक तंत्रशिक्षण पुरस्कारानं सन्मानित केलं. पुढच्या वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्य पुरस्कार आणि आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारांची घोषणाही त्यांनी केली. अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य

0: करणाऱ्या 14 शिक्षक आणि 2 केंद्रप्रमुख यांना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले. काही ठिकाणी अभिनव उपक्रम राबवण्यात आले. शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत विविध ठिकाणांहून तक्रारी प्राप्त होत असताना नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीत जाऊन विद्यार्थ्यांसोबत शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेतला. तुळजापूर नगरपरिषदेच्या सर्व शाळा वातानुकूलित करण्याची घोषणा तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी आज केली.
1: दरम्यान 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या मात्र नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोलापूर बीड नंदुरबार या ठिकाणी विविध शिक्षक संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले. सोलापुरात मागण्यांचं निवेदन शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षक दिनानिमित्त त्यांचा सन्मान केला. राज्यातल्या 9 शिक्षकांना आज राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत त्यांना पदक, रोख रक्कम आणि मानपत्र प्रदान करण्यात आलं. 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास 0 आलं आहे याबद्दल राष्ट्रपती मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. स्वतः शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी सांगितले. बीडच्या कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, IIT मुंबईचे विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षक वैभव कुलकर्णी यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला.
2: ग्रामीण विद्यार्थ्यांकडे पण तितकाच टॅलेंट आहे. त्यांच्याकडे फक्त डिजिटल रिसोर्सेस कमी असतात पण तरीही त्यांच्याकडे गुणवत्ता जी असते त्यांची ती खूप चांगली असते. त्यांना डिजिटल एज्युकेशन त्यांना नाही, त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे पण तरीही आपण त्यांनाही आपण व्यवस्थेशीर शिकवू शकतो कारण की त्यांच्या लोकल जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्याशी आपण त्यांना जर जोडलं त्यांच्या अनुभवाशी एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला आपण म्हणतो तो जर आपण जर केला तर दॅट विल बी मोर हँडी.
1: उत्तर मुंबईतल्या दुसऱ्या कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज कांदिवली इथं केलं. उत्तर मुंबईत विविध ठिकाणी अशी केंद्र सुरू करण्याची तसंच विविध कंपन्यांच्या सहकार्यानं रोजगार मेळावे भरवण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यासाठी वेगवेगळ्या औद्योगिक संघटनांबरोबर काम करणार असल्याचंही गोयल म्हणाले. लोकशाहीच्या प्रक्रियेत स्वायत्त न्यायसंस्था आणि माध्यमांचं महत्व मोठं आहे आणि सध्या माध्यमांच्या विश्वासार्हतेवर सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मांडलं. नागपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या माध्यम परिषदेत माध्यमं नेतृत्व आणि नवी जागतिक व्यवस्था या विषयावर ते बोलत होते. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमं या लोकशाहीच्या 4 स्तंभांच्या जबाबदाऱ्या राज्यघटनेनं स्पष्ट केल्या आहेत. राजकारण आणि राजकीय पक्ष हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात दही हंडीचा मोठा उत्साह आज पाहायला मिळाला. मुंबईत गिरगाव, लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र धाक्कूमाकूमच्या ठेक्यावर नृत्य करणाऱ्या विविध गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्याची चुरस होती. राजकारण आणि मनोरंजन जगतातल्या अनेक मान्यवरांनी उत्सवाला हजेरी लावून गोविंदांना प्रोत्साहन दिलं. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावं. दही हंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र संकल्पनेला बळकटी देण्याचं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवात केलं. मुख्यमंत्र्यांनी वरळी, दादर, घाटकोपर इथं आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. मुंबईच्या महापौर रितू तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. दहीहंडी दरम्यान झालेल्या अपघातांमध्ये आज मुंबईच्या मालाडमधल्या मालवणी भागात कच्ची भिंत पडून 7 वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झाला तर पुण्यात काल लोखंडी कमान कोसळून एक महिला मृत्यूमुखी पडली. या उत्सवादरम्यान मुंबईत 118 गोविंदा जखमी झाले. त्यापैकी 85 जणांवर उपचार सुरू आहेत तर

0: जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. ठाण्यात जखमी झालेल्या 10 गोविंदांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये पारलिंगी व्यक्तींसाठी सार्वजनिक ठिकाणी वेगळी स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली. या कामासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली असून महानगरपालिकांकडून कामाचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्यांची दखल राज्य सरकारनं घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत सर्व निर्णय टिकावेत म्हणून कायदेशीर बाबी तपासून त्यावर कार्यवाही सुरू आहे. जरांगे यांनी उपचार घ्यायला नकार देऊन टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी इथं शासनाच्या प्रतिनिधी मंडळाबरोबर चर्चा झाल्यानंतरही उपोषण सुरूच ठेवलं आहे. राज्य सरकारने आश्वासनं पाळली नाहीत असा आरोप जरांगे यांनी केला असून पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत येत्या 12 सप्टेंबरपर्यंत आदेश काढावा अशी मागणी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा कृषी विभागानं निलंबित केले आहेत. आतापर्यंत 154 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीत दरफलक आणि साठाफलक अद्ययावत नसणं, शेतकऱ्यांना खरेदीच्या पावत्या न देणं अशा अनेक प्रकारच्या त्रुटी आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमध्ये विसापूर इथं आश्रमशाळेत मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबाला राज्य आदिवासी विभागानं 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सेंट्रल किचनमधल्या निकृष्ट भोजनामुळे या मुलीला त्रास होऊन उलट्या झाल्या आणि तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नंदुरबारमध्ये राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धा आजपासून सुरू झाली. राज्याच्या विविध भागातून 21 वर्ष वयापर्यंतची सुमारे 800 मुलं मुली यात सहभागी झाली आहेत. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात महाराष्ट्र तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. येत्या सोमवारपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. सोलापूरमध्ये गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत 6,93,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि 16 लाख रुपये किमतीच्या कारसह एकंदर 22,93,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून शिक्षकांचं अभिनंदन. दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. आणि नाशिक जिल्ह्यातल्या आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 7:10 आणि 46 सेकंद झालेली आहेत.
2: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
3: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
2: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
3: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
4: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
5: अनोळख्यापासून बचाव करा.
6: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
2: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
3: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
2: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
3: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
7: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पन्नाची गॅरंटी.
8: मास्तर, हे शेतकऱ्यापेक्षा जास्त कोणाला माहितीये? बियाणे तर कधीच पेरले.
7: मी पिकाबद्दल नाही, NPS पेन्शन बद्दल.

0: बद्दल बोलतोय.
1: एनपीएस पेन्शन.
0: हो, आजच एनपीएस मध्ये पैसे जमा करायला सुरुवात करा आणि आपलं म्हातारपण सुरक्षित करा.
1: म्हातारपण सुरक्षित.
0: होय, एनपीएस भारत सरकारच्या पीएफआरडीए कडून चालवली जाणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यात आजपासून पैसे जमा करत राहिल्यावर म्हातारपणी प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळेल. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी. म्हातारपणी पेन्शनच्या पक्क्या गॅरंटीसाठी एनपीएस आवश्यक आहे.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये काळाची गरज असणारी पर्यावरणपूरक कापडी पिशवी शिवणारे सुधीर दामले यांची मुलाखत नक्की ऐका.
1: नागरिकांना म्हणजे मी म्हणेन की तुम्ही जास्तीत जास्त कापडी पिशवी घेऊनच बाहेर पडा. प्लॅस्टिक पिशवीला नको म्हणूनच सांगा. कारण नुसती प्लॅस्टिक बंदी पिशवीवर आणून ते थांबत नाही. अजूनही लोक जिकडे तिकडे वापरताना दिसतात. पण प्रत्येकाने जर ठरवलं की आपण प्लॅस्टिक पिशवी वापरायचीच नाही आणि कायम बाहेर पडताना एक कापडी पिशवी बरोबर घेऊन ठेवायची आपल्या, तर बऱ्याच प्रमाणात नक्कीच त्याच्यावर परिणाम होईल असं मला वाटतं.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 7 सप्टेंबरला 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, तसंच 7:30 महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान दुबई येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत आपण ऐकणार आहात रेडिओ सेटवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकणार आहात आमचे नेहमीचे कार्यक्रम। 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी। तर सुरुवातीला वृत्त विशेष।
0: ठीक 7:15 आहेत, प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष।

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बेल्जियम यांच्यातील व्यापार संधी, त्यातलं महाराष्ट्राचं योगदान, उद्योगांसमोरील आव्हानं याचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेऊया. श्रोते हो, मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं झालेल्या भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमात बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेवर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. बेल्जियम भारतासोबत सागरी सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दिशेनं काम करेल अशी ग्वाही बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेवर यांनी या कार्यक्रमात दिली. हिरे आणि अलंकार, सेमी कंडक्टर, हरित हायड्रोजन आणि बंदर, संरक्षण आणि आधुनिक उत्पादन आणि शेती आणि अन्न प्रक्रिया अशा एकंदर 5 क्षेत्रांमध्ये बेल्जियम आणि भारत या दोन देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत असं

0: मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी मांडलं. या द्विपक्षीय संवादानिमित्तानं भारतीय उद्योगपती आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ विजय कलंत्री यांच्याशी आकाशवाणी मुंबईनं साधलेला संवाद आता आपण ऐकूया.
1: भारत बेल्जियम व्यापार पुढील 5 वर्षात दुप्पट करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. उद्योग क्षेत्राच्या दृष्टीनं हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्या संधी आणि आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं?
2: आता भारत आणि बेल्जियमचा ट्रेड 13 बिलियन आहे. त्याला त्याच्या 2500 वरती जायला पाहिजे 5 साल मध्ये. त्याच्यामध्ये 3-4 सेक्टर्स आहे, सेमी कंडक्टर, डिफेन्स, टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅरिटाईम. चारही सेक्टर मध्ये आपण उत्साहून काम केला आणि बरोबर कॉलॅबोरेशन आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झाला एक दुसऱ्या देशामध्ये, तो लई जास्ती पण धंदा होऊ शकते. सेमी कंडक्टरची आम्हाला लई मोठी रिक्वायरमेंट आहे. डिजिटल डेटा सेंटर सेमी कंडक्टरची आम्हाला लई गरज पडणार आणि सेमी कंडक्टर आम्ही दुसरी कंट्रीजून पण इम्पोर्ट करते. सेमी कंडक्टरचे इंडियामध्ये बेल्जियम कॉलॅबोरेशनचे प्लांट लावले आणि डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये तो व्यापार 25 बिलियनहून जास्ती होऊ शकते.
1: बेल्जियमकडे तंत्रज्ञान, संशोधन आणि भांडवल आहे, तर भारताकडे मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ आणि उत्पादन क्षमता आहे असं पियुष गोयल यांनी सांगितलं. या भागीदारीचा उपयोग भारतीय उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी व्हावा यासाठी काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं?
2: आमच्या इकडे रिक्वायरमेंट आहे डिफेन्स, इलेक्ट्रॉनिक्स, व्हाईट गुड्स, सेमी कंडक्टर आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची. पण रिक्वायरमेंट आम्हाला कॅपॅसिटी बिल्डिंग मध्ये व्यवस्थित पण दुरुस्त करून त्याचा कसा उपयोग होऊ शकते ते बघायला आहे. ती बघेल आपण तर आपण अचीव करू शकते आणि भारताला फायदा होणार. ही बात बरोबर, त्याच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आपणच्याकडे मार्केट आहे. आपण इंडियाच्या मार्केटसाठी तुमच्याकडे फॉरेनसून सगळे व्यापारी येते, कंट्रीज येते. आता इतकी प्राईम मिनिस्टर येते. आता ब्रिक्स कंट्रीमध्ये 12 प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट येणार. तो कसा येते की तुमच्याकडे मार्केट आहे आणि मोठा मार्केट आहे आणि तुम्ही पहिला अडॉप्ट केला आहे मार्केट आणि फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, इकॉनॉमी पण स्ट्रॉंग आहे.
1: पियुष गोयल यांनी सेमी कंडक्टर, ग्रीन हायड्रोजन, संरक्षण आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बेल्जियमच्या तंत्रज्ञानाची आणि भारताच्या उत्पादन क्षमतेची, मनुष्यबळाची सांगड घालण्याची भूमिका मांडली. यापैकी कोणतं क्षेत्र पुढील 5 वर्षात प्रत्यक्ष गुंतवणूक आणि रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीनं सर्वाधिक परिणामकारक ठरू शकतं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे उत्पादन क्षमता आणि मनुष्यबळाच्या बाबतीत.
2: उत्पादन क्षमता आहे, आता 7.8% ग्रोथ झाला लास्ट क्वार्टर मध्ये. ती प्रूव्ह करते की इंडियाकडे उत्पादन क्षमता आहे. दुसरा की आपल्याला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काही काही इंडस्ट्री मध्ये पाहिजे. ती इंडस्ट्री मध्ये कसा त्याचा उपयोग होऊ शकते, स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा सपोर्ट पाहिजे आणि नंतर ती त्याचा उपयोग होणार. आणि मार्केट पण आहे आमच्याकडे 140 करोडच्या. दोघी वस्तू आपल्याकडे आहे आणि डिफेन्स आणि त्याच्यामध्ये आम्ही एक्सपोर्टर झाल्या. ईवर 5 बिलियनचा एक्सपोर्ट झाला आमच्या आणि त्याची 10 बिलियनची आम्हाला कल्पना आहे. 10 बिलियन करायचं आहे तर आम्हाला टेक्नॉलॉजी पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग पाहिजे आणि कॅपॅसिटी बिल्डिंग करायची आवश्यकता आहे.
1: बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट टी वेव्हर यांनी भारत बेल्जियम व्यापार अधिक सुलभ करण्याची आणि विशेषतः हिऱ्यांवरील शुल्क आणखी कमी करून शून्यावर आणण्याची तयारी दर्शवली. भारतीय जेम्स अँड ज्वेलरी उद्योगासाठी हे प्रत्यक्षात किती मोठं पाऊल ठरू शकतं?
2: बेल्जियमचे प्रधानमंत्री 20 वर्षानंतर मुंबई आले आणि त्यांनी ही जी दर्शवली हिऱ्यासाठी की ड्युटी कमी करणार. आज आमच्या सगळ्यात मोठा मार्केट हिराच्या आणि डायमंड मॅन्युफॅक्चरच्या अँटवर्प मध्ये आहे. सगळे इंडियन्स आहे, ही सगळे जे डायमंड मॅन्युफॅक्चर करते अँटवर्प मध्ये, त्याची एक व्यवस्थित कॉलनी पण आहे आणि डायमंड मार्केट आहे भारतीय. तर भारतीयचे आता डायमंडचा झाला तर व्यवसाय वाढणार आणि आता जी डायमंडच्या व्यवसायाला ती डबल होऊ शकते. कसा की डायमंड जेम्स ज्वेलरी त्याचा उपयोग वर्ल्ड ओव्हर आहे आणि इंडियाची जेम्स ज्वेलरी सगळ्याला प्रख्यात आहे आणि सगळ्याला माहिती आहे काय क्वालिटी आहे, कधी कसा त्याचा यूज होऊ शकते आणि गॅरंटी पण आहे. आणि आपणच्या एक्सपोर्ट पण 1/3 एक्सपोर्ट डायमंड चार्ज आहे जेम्स ज्वेलरीच्या. तर त्याच्यामध्ये याच्यालाही सपोर्ट होणार, जिरो ड्युटी कम झाली डायमंड वरच.
1: पियुष गोयल यांनी डिफेन्स आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जॉन कॉकेरिल सारख्या बेल्जियम कंपन्यांसोबत सहकार्य तसंच भारतातून संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीच्या शक्यता मांडल्या. भारतीय खासगी उद्योगाला या सहकार्याचा प्रत्यक्ष फायदा मिळण्यासाठी कोणते धोरणात्मक निर्णय

0: घ्यायला हवेत संरक्षणाच्या दृष्टीने.
1: काय पण जॉईंट कॉलॅबोरेशन, जॉन क्रेगिल लई मोठी कंपनी आहे आणि ती डिफेन्स प्रोडक्शन मध्ये आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स मध्ये लई ऍडव्हान्स्ड आहे आणि त्याची टेक्नॉलॉजी आपल्याला भेटली, आपण जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर पण वाढणार, एक्सपोर्ट पण वाढणार आणि एम्प्लॉयमेंट पण वाढणार. त्याच्यासाठी आपण काय काय उपयोगी वस्तू आणि त्याला काय फॅसिलिटी देऊ शकते इकडे यासाठी, ती गव्हर्नमेंटला करायची आहे. स्टेट कोण महाराष्ट्रामध्ये येणार तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटचा सपोर्ट तो राहणारच, पण महाराष्ट्रामध्ये आपण त्याला काय फॅसिलिटी देऊ शकते. काही वेळ महाराष्ट्रामध्ये नये नये असे प्रोग्राम येते, नये नये कंपन्या पण येते की आम्हाला इकडे इंडस्ट्री काय, नंतर ती दुसऱ्या स्टेटमध्ये जाते. आम्हाला पण एक असा प्लॅटफॉर्म करायला पाहिजे की एक नवीन इंडस्ट्री आणि नवीन धोरणची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इकडे येते तर त्याला आम्ही काय काय सपोर्ट करू शकते, काय फॅसिलिटी, काय इन्सेंटिव्ह भरपूर द्या, ताकी ती इकडे येऊन दुसऱ्या स्टेटमध्ये नाही जाणार आणि महाराष्ट्रामध्ये प्रोग्रेस होणार.
0: अँटवर्प ब्रुग्स बंदराला भारताच्या

0: वापरली जाते. आम्हाला पण एक असा प्लॅटफॉर्म करायला पाहिजे की एक नवीन इंडस्ट्री आणि नवीन धोरणची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इकडे येते, तर त्याला आम्ही काही काही सपोर्ट करू शकते, काही फॅसिलिटी, काही इन्सेंटिव्ह भरपूर द्या, ताकि ती इकडे दुसऱ्या स्टेट मध्ये नाही जाणार आणि महाराष्ट्रामध्ये प्रोग्रेस होणार.
1: अँटवर्प ब्रुग्स बंदराला भारताच्या युरोपातील निर्यातीसाठी महत्वाचा गेटवे म्हणून समजण्यात आलंय, तर या निमित्ताने सागरी क्षेत्रात भारत बेल्जियम भागीदारी बद्दल तुम्ही काय सांगाल?
0: अँटवर्प पोर्ट वर्ल्डचा मोठा पोर्ट आहे आणि मी गेला पण अँटवर्प पोर्टची 2-3 दा. अँटवर्प पोर्टची जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मेकॅनिझम आहे, त्याच्यातून आपण लई शिकू शकते. आपल्याला बघायला पाहिजे ती कसा येते इकडे महाराष्ट्रामध्ये आणि आपण एक जॉईंट कॉलॅबोरेशन त्याच्यातून करूया. 1-2 दा ते आले पण होते, त्यांनी इंटरेस्ट दाखवला होता, काही झाला नाही. आता बघूया आपण काय ती त्यांचा इंटरेस्ट काय आहे की फ्री ट्रेड झोन आणि एक पोर्ट त्यांच्यासाठी कॉलॅबोरेशन करून पुढे वाढू. आणि अँटवर्प पोर्ट युरोपचा गेटवे आहे, सपोजच्या युरोपच्या आपण जितके पण कार्गो आहे अँटवर्प पोर्ट मध्ये एक हब क्रिएट करायचा, इकडून एक्सपोर्ट अँटवर्प पोर्ट सगळे वेळ डिस्ट्रीब्युट करायचं. तर वी गेट द नेटवर्क ऑफ ऑल दी अँटवर्प पोर्ट आणि तिकडे पुढे कसा माल पाठवायचा तिकडून इझी आहे.
1: बेल्जियम मधील गुंतवणूक आणि उद्योगांचा महाराष्ट्राला कसा फायदा होऊ शकतो आणि महाराष्ट्र यासाठी काय संधी उपलब्ध करून देऊ शकतो असं तुम्हाला वाटतं?
0: बेल्जियम हे दुसरे पण कोणी कंट्रीच्या व्यवसाय इकडे यायला पाहिजे तर त्याच्यासाठी एक आपण पॉलिसी बनवायला पाहिजे. ही आमची पॉलिसी आहे, याच्यामध्ये ई कन्सेशन लँड टॅक्सेस मध्ये, स्टॅम्प ड्युटी मध्ये, इलेक्ट्रिसिटी मध्ये आम्ही देणार आणि टाइम बाउंड देणार. असं नाही की आम्ही देणार मध्ये टाइम बाउंड देणार आणि तुम्ही या इकडे आणि सगळी फॅसिलिटी कर. लेबर लॉज मध्ये पण काय अमेंडमेंट पाहिजे, लोकल इश्यूज पण लई येते त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय मदत करणार. आज काय की एक पॉलिसी मध्ये हे बघायला पाहिजे की तुम्ही 1000 करोड, 2000 करोड, 5000 करोड असा इन्व्हेस्ट केला तर याच्यासाठी आम्ही ही व्यवस्था तुम्हाला देणार. ती प्रोजेक्ट मॉनिटर करायचा दर 3 महिन्यामध्ये मॉनिटर करायचा की काय प्रोग्रेस झाला, काय नाही झाला, पुढे आम्ही काय कसा नाही गेला ही प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये काय काय अडचण आहे, ती कशी आम्ही दूर करूया आणि मी त्याला पुढे कसा घेऊन जाऊया आणि ते अटकले कसा. तर ही सगळी व्यवस्था आणि एक मॉनिटरिंग पॉलिसी कमिटी ठेवली. ब्युरोक्रेटची नको पाहिजे, त्याच्यामध्ये इंडस्ट्री ब्युरोक्रेट सगळे पाहिजे. तरी जे होणार खाली ब्युरोक्रेसी सुद्धा नाही होणार. तो महाराष्ट्रामध्ये जेव्हा प्रोएक्टिव्ह पॉलिसी करा. पहिला महाराष्ट्रामध्ये रोग येते होते कसं की लँड वँड सगळ्याचे भाव इतके नव्हते इलेक्ट्रिसिटीचे. तो तुम्ही बघितलं महाराष्ट्र प्रीमियर स्टेट आहे इंडस्ट्री आणि ट्रेड मध्ये आणि इकडे इंटरनॅशनल पोर्ट आहे, इकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे सगळं होऊन शकते.
1: भारतासाठी एफटीए मुळे मुक्त व्यापाराच्या दृष्टीने मोठ्या संधी खुल्या होणार आहेत, यासाठी युरोपीय देशांच्या सोबत द्विपक्षीय भेटी कशा महत्वाच्या ठरतात? म्हणजे मगाशी तुम्ही अँटवर्प बंदरा संदर्भात सांगितलं ज्याचं युरोपच्या दृष्टीने महत्व आहे, तर त्या देशांसंदर्भात द्विपक्षीय भेटी कशा महत्वाच्या ठरतील अशा आणखी जशी काल बेल्जियमची आणि भारताची जी चर्चा झाली?
0: आता युरोपच्या एफटीए डिसेंबर मध्ये साइन होणार आणि बेल्जियम आमच्या एफटीए आहे सेपा ट्रीटी, कमर्शियल इकॉनॉमिक कॉपरेशन स्ट्रॅटेजिक अलायन्स. तो आता आम्ही जेव्हा याच्यातून साइन करणार युरोपियन ट्रीटी, तो टॅक्स कन्सेशन तिकडे आम्हाला 97% आमचा माल टॅक्स फ्री जाणार. तो आम्हाला लई त्याचा फायदा होणार. पण त्याच्यासाठी आम्हाला कॅपॅसिटी बिल्डिंग करायला पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला वाढवायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला टेक्नॉलॉजी पाहिजे, त्याचा पण समावेश आहे. तो जेव्हा एफटीए सगळे साइन होते तर युके इंडियाचा एफटीए झाला, तो जेम्स ज्वेलरीला, टेक्सटाईलला, लेदर गुड्सला यांना सगळ्यांना फायदा होणार. त्याच्यामध्ये सगळे टॅक्सेस उडवले त्यांनी, तर टॅक्सेस आता नाही तो ती आम्हाला कॉम्पिटेटिव्ह झाले आम्ही ती मार्केटमध्ये. तो असा युरोपमध्ये होणार. तो त्याच्यासाठी आम्हाला लोकल मॅन्युफॅक्चरिंग आणि कॅपॅसिटी वाढवायची पण गरज आहे आणि लोकल इंडस्ट्रीला पण काय सपोर्ट आणि मदत करू शकते की पुढच्या 5 वर्षांमध्ये आपण युरोपमध्ये, युके मध्ये, बेल्जियम मध्ये ट्रेड डबल करणार. तर त्याच्यासाठी काय काय व्यवस्था करायला पाहिजे ती पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला पाहिजे.
1: सर, काल पियुष गोयल सरांनी असं आवाहन केलं युरोपीय महासंघाच्या सर्व सदस्यांना की मुक्त व्यापारासाठी, तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आशादायक चित्र वाटतंय का हे सगळं?
0: हिंदुस्थानची पण पॉलिसी वेलकमिंग आहे आणि त्यांची पण, आणि आपण डब्ल्यूटीओ मध्ये पण साइन केली आहे ट्रीटी. ती ट्रीटीवर आम्ही अमल करतो काय पण.

0: करायचे आहेत. मला असं वाटतं की पियुष गोयलनी सांगितलं ती होऊन शकते. ही वर्ष आपण 863 बिलियन ट्रेड केला आहे, पुढच्या वर्षी आम्ही 1000 करोड क्रॉस करणार, 1000 बिलियन. ती लई मोठा लक्ष्य आहे, ती वाढून पण शकते. सर्व्हिसेस, ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, टेक्सटाईल, डिफेन्स, सगळे सेक्टरचा समावेश आहे त्याच्यामध्ये.
1: सर धन्यवाद, तुम्ही आकाशवाणी मुंबईशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, मुक्त व्यापार करार हा केवळ आयात शुल्क नियम आणि बाजारपेठेतील प्रवेशापुरता मर्यादित नाही, विश्वासावर आधारित व्यापक आर्थिक भागीदारीचा पाया आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच्या संवाद कार्यक्रमात म्हणाले. भारताची मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ आणि बेल्जियमची बंदरं, लॉजिस्टिक्स, औषध निर्माण, जैव तंत्रज्ञान आणि हरित तंत्रज्ञानातील क्षमता यांमुळे दोहोतील भागीदारी भारताच्या परदेशी व्यापार धोरणासाठी कशी मोलाची ठरणार आहे हे आपण जाणून घेतलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेळ OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे ठीक 7:30 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश या घटकांवर पिकांची वाढ अवलंबून असते. वातावरणातलं कर्बवायूचं प्रमाण वाढल्यास पिकांची वाढ जास्त होते. तापमान वाढल्यास पिकांचा पक्वतेचा कालावधी कमी होईल, किडींचं संतुलन बिघडेल. हवामान बदलाचा परिणाम पिकांवरील किडीवर होतो. किडींच्या संख्येमध्ये अनुवांशिकरित्या बदल होतो. वातावरणाचे जैविक आणि अजैविक घटक आहेत. अजैविक घटकांमध्ये तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा यांचा समावेश होतो. तर जैविक घटकांमध्ये किडींचं खाद्य आणि इतर नैसर्गिक शत्रू यांचा समावेश होतो. हवामानातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा या अजैविक घटकांचा पिकांवरील वेगवेगळ्या किडींची वाढ, त्यांचा जीवनक्रम, जगण्याचा कालावधी, प्रजनन, अंडी घालण्याची क्षमता याच्यावर खूप परिणाम होतो. पोषक वातावरण मिळाल्यास किडींचं प्रजनन वाढून त्यांची संख्या वाढते, तर प्रतिकूल वातावरणात त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढून संख्या कमी होते. अति जास्त किंवा अति कमी तापमानात किडी मरतात, जिवंत किडींची वाढ होत नाही. त्यामुळे पिकांचं नुकसान कमी होतं, पण त्यातही ज्या किडींच्या जीवनक्रमात कोष आहे त्या किडी अशा तापमानात जमिनीमध्ये कोशावस्थेत जाऊन आपला बचाव करतात. पतंगवर्गीय किडी प्रतिकूल हवामानात सुप्तावस्थेत जातात. आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यास किडींमध्ये रोग पसरवणारे बुरशी, जीवाणू, विषाणू इत्यादी वाढ होऊन किडींच्या मृत्यूचं प्रमाण वाढतं. किडींची नैसर्गिक वाढ कमी होते, खाण्यावर परिणाम होतो. किडींच्या शरीरामध्ये आर्द्रतेमुळे पाणी जास्त झाल्यास कमी तापमान सहन करू शकत नाहीत, तर काही किडींमध्ये जास्त आर्द्रतेमुळे लवकर वाढ होते, तर काहींना ती हानिकारक असते. अजैविक घटकांमधल्या सूर्यप्रकाशाचा तापमान, अगर, आर्द्रता यासारखा हानिकारक परिणाम होत नाही, तरी पण किडीची हालचाल, खाणं, मिलन, अंडी घालणं, काट टाकणं यावर होतो. वाऱ्यामुळे मावा, पिठ्या ढेकूण, खवले किड, पांढरा लोकरी मावा इत्यादी किडी खूप दूरवर वाहून जाऊन त्यांचा प्रसार होतो. याशिवाय हवेचा दाब, हवेच्या लहरी, गर्भवायूचं प्रमाण यांचा सुद्धा किडींवर प्रभाव होतो. कडाक्याची थंडी अथवा थंडीची लाट याचा किडीच्या वाढीवर नक्कीच अनिष्ट परिणाम होतो. त्याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशामुळे किडींच्या प्रजनन आणि संख्या वाढीवर खूप परिणाम होतो. या दोन्ही वातावरणात किडींची संख्या मर्यादित राहते. जैविक घटकाचाही किडींच्या वाढीवर परिणाम होतो. अति आणि अनियमित पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढतो. साहजिकच गवतावर पोसणाऱ्या किडी वाढतात, तर काही विषारी गवतामुळे किडी मरतात. त्याचबरोबर मित्र कीटक आणि भक्ष्य कीटकांच्या संख्येवरही परिणाम होतो. मित्र कीटक आणि मित्र बुरशी निसर्गात पाऊस, तापमान अनुकूल मिळाल्यास वाढतात, आणि मग असे मित्र कीटक आणि मित्र बुरशी किडींची संख्या कमी करतात. किडींसाठी पोषक घटक यांचा अभ्यास करता असं दिसून आलं की सततचा रिमझिम पाऊस आणि जास्त आर्द्रतेत माव्याचा प्रादुर्भाव वाढतो. अनेक तण, रानभेंडी, गाजर गवत, फळझाड इत्यादी पिकांवरील ढेकणाला उष्ण आणि कोरडं हवामान जास्त पोषक असतं. पानं खाणाऱ्या आणि गुंडाळणाऱ्या अळीला पावसाची खूप दिवसांची उघडीप आणि नंतर अनियमित पाऊस असं वातावरण पोषक असतं. उंट अळीचा प्रादुर्भाव अनियमित पावसामुळे वाढतो. भुईमुगावरील मावा थंड हवामान असल्यास वाढतो. उष्ण आणि कोरडं हवामान असल्यास फूल किड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. खूप दिवसांनी उघडीप आणि त्यानंतर सततचा पाऊस असं वातावरण लाल केसाळ अळीला अनुकूल आहे. मृगाचा जोराचा पाऊस पडल्यानंतर जमिनीत हुमणीच्या कोशावस्थेतून भुंगेरे बाहेर पडतात. तुरीवर फुलोऱ्याच्या वेळी 25 अंश तापमान असल्यास पिसारी भुंगे यांचा प्रादुर्भाव वाढतो. पेरणीच्या वेळी जास्त सेंद्रिय पदार्थ असतील आणि जास्त ओलाव्यामुळे कुरतडणारी अळी वाढते. पहिल्या पावसानंतर हलक्या आणि कोरड्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव वाढतो. शेताच्या बांधावर अंडी अवस्थेत असणारे नागतोडे अंड्यातून बाहेर पडतात. म्हणजेच एकंदरीत जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात त्वरित बदल होताना अनुभवाला येऊ लागले आहेत. त्यामुळे अन्न साखळी बिघडली आहे, पीक कीड यांचं संतुलन बिघडलं आहे, किडीचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे हवामानातले बदल लक्षात घेऊन कीड नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक उपाय योजणे हे आपल्या हातात आहे.
1: शेतकरी बांधवांनो, आताच आपण हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी स्वप्निता शिंदे यांनी संकलित केलेली माहिती ऐकली.

0: शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूयात हिरवळीचे खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण पिकांमध्ये खतांचा वापर करताना बऱ्याचदा वेगवेगळ्या खतांचा वापर हा करत असतो, तर या खतांचा वापर करताना नेमकी कोणती खतं वापरणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल, यासाठी हिरवळीची खतं आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे तर हा नेमका कसा करायला हवा, त्याचे काय फायदे आहेत आणि शेतीच्या दृष्टीने त्याचं काय महत्व आहे, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. हिरवळीची आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे हाच आपला आजचा विषय आहे आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कार्यक्रम सहाय्यक डॉक्टर सचिन कारले सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, आता आपण खतांबद्दल बोलणार आहोत, तर सुरुवातीला जी हिरवळीची खतं जी आहेत, तर ही खतं म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
2: नमस्कार शेतकरी मित्रांनो. हिरवळीची खते म्हणजे जी आपण पिकांमध्ये घेत असलेली हिरव्या अवस्थेतील जमिनीत नांगरून किंवा जी पिकं आहेत ती जमिनीमध्ये उगवायची असतात, ती नंतर हिरव्या अवस्थेत आल्यानंतर एक फुलोऱ्याच्या अगोदर त्यांना जमिनीमध्ये डायरेक्ट गाडायचं असतं.
1: अच्छा.
2: म्हणजे नांगरून पूर्ण जमीन काढायची आणि जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे तो आपल्याला वाढवायचा असतो. यासाठी जी वापरली जाणारी पिकं आहेत त्यांना हिरवळीची खते असे म्हटलं जातं.
1: अच्छा अच्छा. पण आता सर, त्याचे जे प्रकार आहेत आणि आपण कोणत्या पिकांमध्ये याचा प्रामुख्याने वापर करतो?
2: हिरवळीची खतं जी आहेत यामध्ये प्रमुख पिकं येतात ती म्हणजे ताग, देंच्या, बरसीम, त्यानंतर चवळी, मूग, उडीद, गवार, ही पिकं सुद्धा आपण हिरवळीच्या पिकांसाठी घेत असतो. यामध्ये यांची पद्धत कशी आहे, काही पीक लागवडीच्या अगोदर जमिनीमध्ये ती पेरावी लागतात.
1: बरोबर.
2: ओलाव्यावरती किंवा थोडंफार पाणी देऊन जी वाढ करायची, साधारण महिनाभरात त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि ती फुलोऱ्यावर येण्याच्या अगोदर म्हणजे त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पूर्ण झालेली असते आणि त्याच्यामध्ये त्यांचा जे सेंद्रिय घटक जो आहे तो वाढलेला असतो, त्यावेळेस ती आपण जमिनीमध्ये पूर्णपणे गाडतो. जेणेकरून आज पिकांना जे सेंद्रिय पदार्थ देण्याची गरज आहे ती यातून पूर्णपणे भागवली जाते. तर यामध्ये दोन प्रकार आहेत, एक जागेवर हिरवळीचे खत तयार करणे आणि दुसरं हिरव्या पानांचे खत. तर जे जागेवर केलं जातं त्याला इन्सिटू प्लांटेशन म्हटलं जातं, ज्यामध्ये आपण ही जी काय ताग, धेनच्या, बरसी ही जी काय आहेत किंवा मूग, उडीद ही पेरतो आणि ती लागवड करून ती नंतर गाडली जातात.
1: बरोबर.
2: तसेच ग्लिरिसिडिया, ज्याला गिरीपुष्प म्हटलं जातं, अशा प्रकारची जी काही झाडं आहेत त्यांची आपण बांधावरती लागवड करतो किंवा बाहेर लागवड करतो आणि त्याची पानं आणून आपण ती शेतामध्ये गाडली जातात, तर त्याला हिरव्या पानांची खतं असं म्हटलं. असे दोन प्रकारची याच्यामध्ये लागवडीची पद्धत आहे.
1: अच्छा. आता सर, हिरवळीच्या खतांचे जे फायदे आहेत तर ते काय काय सांगाल तुम्ही?
2: हिरवळीचे खत हे सेंद्रिय पदार्थ जमिनीतले वाढवतात, तसेच जमिनीची सुपीकता वाढवतात.
1: बरं.
2: जमिनीची जी रचना आहे म्हणजे जमीन कडक झालेली असेल ती भुसभुशीत करायची जी आहे ती रचना याच्यामुळे सुधारते. तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तसेच उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची जी क्रिया आहे ती याच्यामध्ये वाढली जाते, कारण की त्यांना सेंद्रिय कर्ब हा खाद्यासाठी मिळत असतो. तसेच शेंगवर्गीय पिकांमुळे नत्राचे प्रमाण वाढवण्यास पण मदत होते. जी काही हिरवळीची खते वापरतात त्याच्यात काही शेंगवर्गीय पिकं आहेत त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढवण्यास मदत होते. रासायनिक खतांचा वापर कमी केला जातो जो आपल्या सध्याचा ज्वलंत विषय आहे. तसेच जमिनीचे आरोग्य सुद्धा सुधारते. या सर्व हिरवळीच्या खतांमुळे हा असा फायदा
1: होत असतो. बरोबर. पण सर, ही खतं वापरताना शेतकरी बांधवांनी काही काळजी वगैरे घेणं गरजेचं असतं का, की म्हणजे काही प्रमाण आहे किंवा कसं, म्हणजे काय सांगाल?
2: ही जी हिरवळीची खतं ही लाईव्ह घेत असल्यामुळे त्यांना वेळेची मर्यादा असते आणि ही जी वेळेची मर्यादा आहे ती आपल्याला सांभाळण्यासाठी पीक जे आपल्याला घ्यायचंय त्याच्या अगोदर याचं प्लॅनिंग करायला पाहिजे आणि ती त्याच्या महिना दोन महिने अगोदर करून त्याची लागवड, म्हणजे ही वेळ खाणारी प्रक्रिया आहे. तसेच याला पाण्याची सुद्धा गरज भासू शकेल. आपण नुसत्याच ओलाव्यावरती हे नाही करू शकत, त्याला पाणी सुद्धा देण्याची कधी वेळ येऊ शकते, तर त्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच पीक घेण्यासाठी कधी उशीर होऊ शकेल, कारण की गाडण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्या प्रक्रियेमध्ये थोडा वेळ जाऊ शकतो. याचं नियोजन जर का आपण व्यवस्थित केलं तर हे खतं वापरण्यासाठी काहीच अडचण.
1: बरोबर. म्हणजे एक चांगली आणि सोपी अशी पद्धत आपण म्हणू शकतो, नाही का?

0: येस
1: सर, आता या हिरवाईंच्या खतांच्या बरोबरीने जैविक खतांचा सुद्धा वापर शेतीमध्ये केला जात असतो, तर जैविक खत म्हणजे काय?
0: जैविक खत म्हणजे जे प्रयोगशाळेमध्ये हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या किंवा अविद्राव्य स्फुरद विरघळवणाऱ्या ज्या जीवाणू आहेत त्यांची वाढ करून लिग्नाइट सारख्या माध्यमांमध्ये जतन करून त्याची जी खत तयार केली त्याला जीवाणू खत असं म्हटलं जातं. ऍक्च्युली ह्याची गरज कशी आहे, मार्केटमध्ये आज पाहिलं गेलं तर भारतात आज आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे, अन्नधान्यांचं वापर आहे वाढवणं गरजेचं आहे, जागेची उपलब्धता कमी होत चालली आहे, त्यामध्ये प्लस रासायनिक खतांचा आपण वापर वाढवलेला आहे. आज रासायनिक खतांचा विचार केला तर मार्केटमध्ये दर खूप वाढलेले आहेत, तुम्ही पाहिलं तर त्यांची उपलब्धताही आजकाल कमी आहे, कारण की आज जागतिक मार्केटमध्ये पाहायला गेलं तर खतांचा मुबलकताही कमी होत चाललेली आहे, त्यामुळे त्यांच्या किमती वाढत आहेत आणि मग ह्या सर्वांना पर्याय म्हणून जीवाणू खतांचा वापर करू शकतो. तर जीवाणू खत ही किंमत त्यांची अगदीच नगण्य आहे, इझिली आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. आणि जीवाणू खत ही काय, आपल्या जमिनीमधले जे जीवाणू आहेत ह्यांची संख्या वाढवण्याचं काम करत असतं, कारण की तुम्ही जी खत जमिनीत देता ती जमिनीत दिलेली खत ही लगेच उपलब्ध होत नसतात आणि ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. आज काय झालेलं, आपण रासायनिक खतांचा वापर करून करून जमिनीची जी जीवाणू आहेत हे आपण मारण्याचं काम केलेलं आहे. कुठेतरी यामध्ये जागृती येत चाललेली आहे, रासायनिक खतांचा वापर कमी करून तिथे जर का जीवाणू खतांचा वापर होतो, आपली जी जमीन आहे याच्यामध्ये फक्त सेंद्रिय खतांचा मारा जर का केला आणि त्याच्यात तुम्ही जीवाणू खत टाकली तर ते जीवाणू खतांचं खाद्य हे सेंद्रिय पदार्थ आहेत, ते सेंद्रिय पदार्थ कार्य करून आपल्याला अन्नद्रव्य पिकांसाठी उपलब्ध करून देतात. मग हा जो आपला होणारा फायदा आहे हा याच्याने खूप चांगल्या रीतीने शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो.
1: सर, आता जैविक खत जी आहेत तर हे आपण का वापरायला पाहिजे आणि जे त्याचे फायदे सुद्धा आहेत काही, तर काय सांगाल त्याविषयी?
0: कोणतेही पीक घ्यायचं असेल तर जमिनीची सुपीकता ही सर्वात महत्वाची आहे, आपण बोललो आहोत. तर ही अन्नद्रव्य जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात आणि काही अन्नद्रव्य ही पुरवावी लागतात. हे पुरविलेले अन्न घटक जे आहेत जसेच्या तसे उपलब्ध त्यांना होत नसतात, ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. मग ह्या जीवाणूची संख्या आणि कार्यक्षमता ही महत्वाची आपल्या शेतीमध्ये आणि ती वाढवण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत जैविक खत म्हणजे जीवाणूंची वाढ करणं ही गरजेची आहे. मग यासाठी बरेचसे जे खत आहेत म्हणजे जसे अझोटोबॅक्टर, रायझोबियम, निळे हिरवे शेवाळ यांचा आपण त्याच्यामध्ये वापर करून ती जीवाणू आपण संख्या वाढवू शकतो. तर एक साधारण उदाहरण द्यायचं म्हटलं तर जी जमीन आहे त्या जमिनीमधली जर का तुम्ही वरचा लेअर काढून टाकलात आणि लेवल करताना त्याचा लेवल काढला तर तिथे येणारी जी पिकं आहेत नंतरची त्यांचं उत्पादन हे घटतं, कारण की त्या वरच्या जो थर आहे त्याच्यामध्ये जीवाणूची संख्या ही सर्वात जास्त
1: असते
0: आणि तोच थर आपण काढला तर 2-3 वर्ष तुम्हाला तिथं उत्पन्न कमी मिळतं. मग ज्यावेळेस हळूहळू जीवाणूची संख्या वाढते त्यावेळेस तुम्हाला तिथून उत्पन्न चांगलं मिळतं. हा जो प्रकार आहे तर याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य सांभाळण्यासाठी जीवाणू खतांचा वापर करणं गरजेचं आहे आणि जीवाणू खतांचा वापर केल्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊ शकेल. रासायनिक खतांचा जो आपण वापर करतो, वारेमाप वापर करतो, हा कमी करावा लागेल आणि त्यांचा कार्यक्षम वापर होईल, त्याच्यामुळे आपली त्याच्यामध्ये बचत होऊ शकेल. जैविक खत ही पर्यावरणपूरक आहेत, चांगल्या रीतीने
1: पर्यावरण संवर्धन
0: येस. तसेच जैविक खतांमुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते. जैविक खत ही सूक्ष्म अन्नद्रव्यांसोबत जिब्रेलिक ऍसिड, सायटोकायनिन, इंडोल ऍसिटिक ऍसिड यासारखी जी संप्रेरक आहेत ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देत असतात आणि व्हिटॅमिन बी सारखी अन्नद्रव्य ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे जैविक खतांमुळे जमिनीमध्ये जी प्रतिजैविक सोडली जातात याच्यामुळे बरेचसे बुरशीजन्य जे रोग आहेत हे सुद्धा कमी होतात.
1: बरोबर,
0: त्यांची सेल्फ इम्युनिटी पॉवर आपण जी म्हणतो ती वाढली आणि त्याच्यामुळे जो कीटकनाशकांसाठी करावा लागणारा खर्च आहे हा सुद्धा कमी होतो.
1: बरोबर,
0: तसेच उत्पन्नामध्ये 15-20% वाढ होते. म्हणजे अशा रीतीने जैविक खतांचा जर का वापर केला तर हे फायदे आपल्याला शेतकऱ्यांना नक्कीच मिळू शकतात.
1: सर, आता जैविक खतांचे जे प्रकार आहेत आणि कोणत्या पिकांसाठी आपण ते वापरू शकतो?
0: जैविक खतांचे प्रकार मध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू जसे रायझोबियम, अझोटोबॅक्टर, ऍसिटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, निळे हिरवे शेवाळ, अझोला हे आहेत. त्यानंतर दुसरे आहेत ते स्फुरद विरघळणारे जीवाणू, त्याला आपण फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो, किंवा पालाश विरघळणारे जीवाणू त्याला पोटॅश सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो. तसेच सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जीवाणू आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे विघटन करणारे उपलब्ध करून देणारे जीवाणू असे प्रकार येतात. उदाहरणादाखल सांगायचे म्हटले तर या खतातील अझोटोबॅक्टर हे जीवाणू मुळांभोवती राहून सहजीवी पद्धतीने कार्य करतात. या खतांमुळे हेक्टरी 15-20 किलोग्राम नत्र स्थिर होण्यास मदत होते आणि जीवाणू हवेतील मुक्त नत्र म्हणजे जो 78% हवेमध्ये जो नत्र आहे तो मुक्त नत्र शोषून घेऊन ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं कार्य करत असतात. हे जीवाणूयुक्त खते एकदल आणि तृणधान्य पिकांसाठी वापरावे, द्विदल पिकांमध्ये याचा वापर करू नये कोणत्या अझोटोबॅक्टर.

0: द्विदल पिकांसाठी वेगळे आहेत. याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, भात, कापूस, वांगी, मिरची, बटाटा यांसारखी एकदल पिकं घ्यावीत. रायझोबियम हा जो जीवाणू आहे हा सुद्धा सहजीवी पद्धतीने कार्य करत असतो. हा जीवाणू द्विदल पिकांसाठी वापरायचा.
1: अच्छा.
0: द्विदल पिकांमध्ये मुळांवर गाठी तयार करून आपण पाहतो ते जी मुळांच्या ज्या गाठी असतात थोड्याशा त्याच्यात लेग हिमोग्लोबिन असल्यामुळे अशी गुलाबी रंगाची दिसतात ती. जर का तुम्ही मुळ पाहिली तर त्यामध्ये झाडाचे अन्न जे आहे ते पिकांना उपलब्ध करून देत असतात. म्हणजे हवेतील नत्र हा त्या मुळांमध्ये गाठीमध्ये गोळा करून तो पिकांना उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर साधारण द्विदल पिकांसाठी हेक्टरी 50 ते 200 किलोग्राम नत्र हा जमिनीत स्थिर करू शकतो इतकी त्याच्यात ताकद आहे. त्यानंतर निरनिराळ्या द्विदल पिकांसाठी विविध प्रकारच्या रायझोबियम गटाचे जीवाणू यामध्ये वापरले जातात. आता रायझोबियम मध्ये वेगवेगळे गट आहेत जसे चवळी गट, हरभरा गट, वाटाणा गट, घेवडा गट, अल्फा अल्फा किंवा बरसीम गट.
1: बरोबर.
0: हे असे वेगवेगळे गट आहेत त्यानुसार आपण ते पिकांसाठी रायझोबियमचा वापर करायचा. त्यानंतर येतो अझोस्पिरिलम. हे सुद्धा जीवाणू खत आहे. हे तृणधान्य व भाजीपाला पिकांच्या मुळांभोवती राहून नत्र स्थिर करण्याचं कार्य करत असतात. हे अझोटोबॅक्टर पेक्षा जास्त नत्र पिकांना पुरवतात आणि पीक वाढीस पोषक सेंद्रिय रसायने देखील तयार करतात त्यामुळे उत्पादनात वाढ होत असते. चौथं जे आहे ते बायझेरेंकिया जीवाणू खत. हे सहजीवी पद्धतीने कार्य करणारं जीवाणू खत आहे. ह्या जास्ती करून आम्लधर्मी जमिनी ज्या आहेत म्हणजे आपल्या कोकणातल्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनींमध्ये याचा वापर जास्त करावा. हे जीवाणू शेंगवर्गीय पिकांमध्ये वापरू नयेत तर एकदल आणि तृणधान्य ह्या पिकांसाठी वापरावेत.
1: अच्छा.
0: उदाहरणार्थ भात.
1: सर, आता भात पिकामध्ये सुद्धा प्रामुख्यानं अझोलाचा जो वापर केला जातो आणि तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तर याविषयी मग काय सांगाल?
0: छान प्रश्न विचारलात. अझोला ही एक वनस्पती आहे, पान वनस्पती आहे आणि ती डबक्यांमध्ये किंवा इतर सांडपाण्याच्या ठिकाणी वाढते. वनस्पती अनाबेना अझोली या शेवाळाबरोबर सहजीवी पद्धतीने वाढते आणि हवेतील नत्र जो आहे मुक्त नत्र आहे तो स्थिर करते. याचा उपयोग प्रामुख्याने भात पिकांमध्ये केला जातो. हे एक चांगलं हिरवळीचं खत होऊ शकते. तसेच या खतांच्या वापरामुळे हेक्टरी 100 ते 150 किलोग्राम नत्राचा पुरवठा भात पिकाला हा होत असतो, होऊ शकतो. मग हे तयार करण्यासाठी काय करणं? अगदी सोपी पद्धत आहे. तर विटांचा एक बांध केलात साधारण 2 मीटर बाय 1 मीटर आणि उंचीला 15 सेंटीमीटर, खूप खोल नाही, अशी एक छोटीशी टाकी करायची. ती विटांची तुम्ही तयार केली त्याच्यावरती तुम्ही प्लास्टिक टाका.
1: बरं.
0: प्लास्टिक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक 20 ते 25 किलो चाळलेली माती ही खाली पसरवा आणि त्याच्यावरती 10 किलो रॉक फॉस्फेट हे टाकणं गरजेचं आहे. त्यामध्ये 5 किलो शेण मिक्स करायचं आहे आणि हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्यानंतर हे साधारण प्रति एकरी डोस आहे आणि त्यामध्ये पाण्याची जी उंची आहे ती साधारण 15 सेंटीमीटर ठेवायची आणि यामध्ये 500 ग्रॅम अझोला कल्चर सोडा.
1: अच्छा.
0: हा, फक्त 500 ग्रॅम प्रति स्क्वेअर मीटर या हिशोबाने तुम्ही सोडा. तर एक साधारण 1 ते 2 आठवड्यामध्ये अझोला हा पूर्ण तलाव कव्हर करून टाकेल.
1: बरं.
0: त्यानंतर दररोज 1-2 किलो काढून तुम्ही पिकांना वापरू शकता. आणि हे करत असताना एक आठवड्याला पुन्हा 2 किलो शेण टाकणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: अजूला काढाल तसं तुम्हाला त्याच्यात वाढ होण्यासाठी थोडं शेण टाकण्याची गरज आहे आणि पाणी जे आहे ते 1/4 पाणी बदलणं सुद्धा गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: तर याप्रमाणे 2 आठवड्यातून ताजे पाणी देण्याची त्याच्यात आवश्यकता आहे जुने पाणी काढून आणि दर 6 महिन्यातून एकदा तरी पाण्याची टाकी ही रिकामी करणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: ती रिकामी करून तुम्ही परत त्याच्यामध्ये नवीन पाणी हे फ्रेश पाणी भरणं गरजेचं आहे आणि यासाठी टेम्परेचर मेंटेन करण्याची इतकी गरज पडत नाही कारण की साधारण 25 ते 35 डिग्री सेल्सिअस ह्या वातावरणातच आपलं हे होत असतं आणि त्याचा सामू जो आहे तो साधारण आम्लधर्मी म्हणजे साधारण 5.5 ते 7 म्हणजे उदासीन पर्यंत हा असला पाहिजे. अशा रीतीने जर का अजूलाची वाढ केली तर आपल्या शेतीसाठी हे एक उत्तम रित्या चांगल्या रीतीने हिरवळीचं खत हे उपलब्ध होऊ शकेल. अजूलाचा दुसरा फायदा असा आहे का हा आपण वैरण म्हणून गुरांना सुद्धा देऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे
1: दुहेरी फायदा
0: याचा होऊ शकेल.
1: म्हणजे भात पिकासाठी तर आहेच आणि जनावरांसाठी सुद्धा
0: होऊ शकतो.
1: बरोबर.
0: हे झाले आपण नत्र स्थिर करणारे जीवाणू. यानंतर जो आहे तो एक स्फुरद विरघळणारे जीवाणू कारण की खतांमार्फत जो फॉस्फरस जमिनीत टाकतो हा पिकांना लगेच उपलब्ध होत नसतो तो जमिनीमध्ये स्थिर होतो आणि तो स्थिर झालेला खत आहे ते ह्या जीवाणूंमार्फत विरघळवून पिकांना उपलब्ध करून दिला जातो.
1: बरोबर.
0: तर यासाठी बॅसिलस मँगेथेरियम, बॅसिलस पॉलीमिक्सा किंवा सुडोमोनास प्लुरोसरेन्स, सुडोमोनास स्ट्राटा ही जे जीवाणू आहेत यांचा वापर केला जातो किंवा बुरशीजन्य सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये पेनिसिलियम आहे ह्या PSB म्हणजे फॉस्फरस विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर पिकांमध्ये आपण करू शकतो.
1: अच्छा. सर, आता तुम्ही हा उल्लेख केलात की या खतांचा आपण वापर करू शकतो पण त्याची काही पद्धत म्हणजे कसा नेमका केला पाहिजे?
0: छान. जीवाणू खत वापरण्याच्या पद्धती

0: जीवाणू खत हे आपण बियाण्यांना अंतरक्षीकरण करून वापरू शकतो, तसेच रोपांच्या मुळांवरती अंतरक्षीकरण करूनही वापरू शकतो, आणि जीवाणू खतांचे मातीमध्ये अंतरक्षीकरण करून वापर करू शकतो. जे जीवाणू आपण बियाण्यावरती वापरायचे आहेत ते काय करायचं असतं की त्या जीवाणू खतांचं जे पाकिट असतं ते पाकिट तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं एक असं सोल्युशन तयार करायचं आहे, आणि त्याच्यामध्ये जे बियाणं आहेत हे त्याच्यामध्ये टाकून त्यांना सगळ्या बाजूने लागेल अशा रीतीने चोळायचं आहे, आणि ते चोळलेले जे बियाणं आहेत ते बियाणं एका स्वच्छ कागदावरती सुकवायचे आणि लगेच त्यांचा लागवडीसाठी वापर करायचा. दुसरा जो प्रकार आहे तो रोपांची वाढ झालेली असते आणि मग त्यांच्या ज्या मुळांमार्फत तुम्ही याचा वापर करू शकता. जसे जीवाणू खतांचं पाकिट एक पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं द्रावण तयार करायचं आणि साधारण 10 लिटर पाण्यामध्ये एक पाकिट जर का टाकलं 250 ग्रामचं तर ते द्रावण तयार होईल. त्याच्यामध्ये रोपांची मुळं जी आहेत ती 5 मिनिटं बुडवून ठेवणे, आणि बुडवून ठेवल्यामुळे काय होईल ते जे जीवाणू आहेत ते त्याच्या मुळांना चिकटतील आणि आपण लागवडी करताना ते त्याच्यासोबतच जातील. त्यामुळे या पद्धतीने आपण एक अंतरक्षीकरण करू शकतो. तसेच सेंद्रिय खत आहेत म्हणजे शेणखत, याच्या मार्फत जीवाणू खत ही मिक्स करून किंवा गांडूळ खत यांच्या मध्ये मिक्स करून आपण ते जमिनीमध्ये देण्याची पद्धत सुद्धा आहे. या रीतीने आपण जीवाणू खतांचा वापर हा करू शकतो.
1: नक्कीच.
0: यामध्ये जर का आपण जमिनीमध्ये जीवाणू खत जी आहेत स्प्रे पंपाद्वारे सुद्धा आपण जमिनीत देऊ शकतो, जेणेकरून रोप आहे त्यांच्या मुळांपाशी त्यांचं संख्या ही वाढण्यास मदत होऊ शकेल.
1: सर, एकंदरीत बघितलं आपण तर हिरवळीची खतं आणि जैविक खतं ही म्हणजे शेतीच्या दृष्टीने खरं तर महत्वपूर्ण अशी आहेत, आणि यांचा वापर आपण चांगल्या प्रकारे केला तर नक्कीच रासायनिक खतांच्या वापरावर आपण थोडस नियंत्रण आणू शकतो की जेणेकरून या खतांच्या वापरामुळे उत्पादन वाढेल आणि नक्कीच शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्रोत सुद्धा चांगला निर्माण होईल. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय छान मार्गदर्शन आणि सगळी सविस्तर अशी माहिती सर्व शेतकरी बांधवांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण हिरवळीचे खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सह रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 7:59 आणि 17 सेकंद झाली आहेत.
1: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: श्रोते हो, मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्य तायक्वांदो संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत व्यंकटेशराव कर्रा यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे क्रीडा धोरण कायदा 2025.
4: शहरीमध्ये अत्याधुनिक सुविधा शहरातल्या खेळाडूंना मिळतं, ग्रामीण भागात तर खेळाडूंना सुविधा मिळत नाही म्हणून खेळाडू खचून जाऊ नये. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील खेळाडूंच्याकडे सुविधा जास्ती आहेत. आजच्या परिस्थितीचा विचार करता पौष्टिक चांगल्या वातावरण असलेल्या ठिकाण म्हणजे ग्रामीण भाग, चांगल्या आहार मिळणार ठिकाण म्हणजे ग्रामीण आहे. सकाळी उठलं आपला घरगुती जेवण अत्यंत चांगल्या पद्धतीची भाकरी चटणी हा जो आहार आहे त्या आहार अत्यंत शरीरासाठी महत्त्वाचा असतो. आणि तो आहार घेतल्यानंतर आपण जो व्यायाम करतो आणि त्या वातावरणामध्ये करतो तो व्यायाम आपला खूप फायदेशीर असतो. प्रशिक्षक आपल्याला उपलब्ध होत नाही, साहित्य उपयोगी होत नाही हे मी मान्य करतो, पण मला वाटतं आपला शारीरिक दृष्टीने आपल्या विचारदृष्टीने खेळ प्रथम निवडावं आणि खेळ निवडल्यानंतर त्या खेळाचा प्रशिक्षकांची सुविधा कुठं होते त्या ठिकाणी आपण जावं आणि आपण 10 प्रकारचे खेळ कधीही निवडू नाही, एक खेळ निवडावं, त्या खेळामध्ये आपण खूप प्रयत्न करावं, आत्मसात करावं आणि अधिकृत प्रशिक्षकाची नेमणूक करून अधिकृत प्रशिक्षकाचं अंतर प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे, तेव्हाच आपण विकास होऊ शकतो.
3: तेव्हा श्रोते हो, मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035 73485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये काळाची गरज असणारी पर्यावरणपूरक कापडी पिशवी शिवणारे सुधीर दामले यांची मुलाखत नक्की ऐका.
1: नागरिकांना म्हणजे मी म्हणेन की तुम्ही जास्तीत जास्त कापडी पिशवी घेऊनच बाहेर पडा. प्लॅस्टिक पिशवीला नको म्हणूनच सांगा. कारण नुसती प्लॅस्टिक बंदी पिशवीवर आणून ते थांबत नाही. अजूनही लोक जिकडे तिकडे वापरताना दिसतात. पण प्रत्येकाने जर ठरवलं की आपण प्लॅस्टिक पिशवी वापरायचीच नाही आणि कायम बाहेर पडताना एक कापडी पिशवी बरोबर घेऊन ठेवायची आपल्या, तर बऱ्याच प्रमाणात नक्कीच त्याच्यावर परिणाम होईल असं मला वाटतं.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक दिनानिमित्त देशाचं शिक्षकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन. राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. समाजात मैत्रीपूर्ण मतभेद आणि सकारात्मक विचारमंथनाची संस्कृती रुजवणं महत्त्वाचं असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. आगामी 72 तास युक्रेनवरचे हल्ले थांबवण्याचा रशियाचा निर्णय. सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश. आणि दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. राष्ट्रीय शिक्षक दिन आज देशभरात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवर शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या 3 विभागातल्या शिक्षकांना आज नवी दिल्लीत आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आले. पदक, रोख रक्कम आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास 0 आलं आहे. याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं. भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, मानवतेसाठी काम करणं, अंत्योदयाच्या दिशेनं काम करणं, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. स्वतः शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी सांगितले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातले 9 जण आहेत. बीडच्या कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, IIT मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव

0: यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर कविता गिट्टे यांनी सांगितलं,
1: ये जो गन्ना काटने वाले मजदूरों के बच्चे हैं, उन बच्चों को मैंने स्कूल में दाखिल करना, उनके शिक्षा में सातत्य रखना और उनको शिक्षा से जुड़ाना, उन बच्चों में जो टैलेंट है उसको मैंने हेर के उनमें जो कौशल्य है कौशल्य निकाल कर उन्हें क्रीड़ा और कला में भी मैंने प्रोत्साहित किया.
0: समाजात मैत्रीपूर्ण मतभेद आणि सकारात्मक विचारमंथनाची संस्कृती रुजणं महत्वाचं असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स सदस्य राष्ट्रांच्या सरन्यायाधीशांच्या परिषदेला आज ते संबोधित करत होते. तत्पर आणि विश्वासार्ह न्यायप्रक्रिया ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. या परिषदेत ब्राझीलच्या सर्वोच्च फेडरल न्यायालयाचे न्यायाधीश आणि चीनच्या मुख्य न्यायाधीशांसह इतरांनीही आपली भूमिका मांडली. लोकशाहीच्या प्रक्रियेत स्वायत्त न्यायसंस्था आणि माध्यमांचं महत्त्व मोठं आहे आणि सध्या माध्यमांच्या विश्वासार्हतेवर सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलं. नागपूरमध्ये भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या माध्यम परिषदेत माध्यमं नेतृत्व आणि नवी जागतिक व्यवस्था या विषयावर ते बोलत होते. कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमं या लोकशाहीच्या चार स्तंभांच्या जबाबदाऱ्या राज्यघटनेनं स्पष्ट केल्या आहेत. राजकारण आणि राजकीय पक्ष हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे असंही ते म्हणाले. शिलालेख तसंच सागरी व्यापारापासून गणितापर्यंत आपल्या वारशाचा अभ्यास करण्यासाठी आणि तो पुन्हा आत्मसात करण्याबाबत भारताचा आत्मविश्वास वाढत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्लीत वार्षिक इतिहास पुरस्कार वितरण सोहळा आणि डॉक्टर एस एल भैरप्पा स्मृती व्याख्यान कार्यक्रमात बोलत होत्या. भारताला आता स्वतःच्या वारशाचा अभ्यास आणि आकलन करण्यासाठी इतर कोणाच्याही परवानगीची प्रतीक्षा करावी लागत नाही असं सीतारामन यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. युक्रेनची राजधानी कीव्हवरचे हल्ले 72 तास थांबवण्याचा निर्णय रशियानं घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू असेल. अमेरिकेचे दूत शांतता चर्चेसाठी कीव्हला येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची माहिती रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिली. पर्शियन आखातातील खार्ग बेटाजवळ अमेरिकेच्या लष्करी क्षेपणास्त्राने एका इराणी तेलवाहू जहाजावर आज हल्ला केला. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. खार्ग बेट इराणसाठी सामरिक आणि आर्थिक दृष्टीनं एक महत्त्वाचं बेट असून सागरी तेल निर्यातीमध्ये हे बेट महत्त्वाची भूमिका बजावतं. 27 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालविवाह विरोधी दिन म्हणून संयुक्त राष्ट्रांनी घोषित केला आहे. 2024 या दिवसापासून बालविवाह मुक्त भारत अभियानाला प्रारंभ झाला होता. त्यानंतर हा दिवस जागतिक स्तरावर घोषित करण्याची मागणी मार्च 2026 संयुक्त राष्ट्रात मांडण्यात आली होती. काल संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर झाला. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा सात्विक साईराज रांगीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या सामन्यात त्यांनी मलेशियाच्या नूर मोहम्मद अझरीन अयूब आणि तान वी कियोंग या जोडीवर 21-16, 18-21, 21-11 अशी मात केली. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्ण जन्मोत्सवानंतर आज महाराष्ट्रात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. मुंबईत गिरगाव लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र धाकूमाकूमच्या ठेक्यावर नृत्य करणाऱ्या विविध गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्याची चुरस होती. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी उत्सवाला हजेरी लावून गोविंदांना प्रोत्साहन दिलं. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी सक्षम आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावं. दही अंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र संकल्पनेला बळकटी देण्याचं

0: काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवात केलं. मुख्यमंत्र्यांनी वरळी दादर घाटकोपर इथं आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. मुंबईच्या महापौर रितू तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दहीहंडीदरम्यान झालेल्या अपघातांमध्ये आज मुंबईच्या मालाडमधल्या मालवणी भागात कच्ची भिंत पडून 7 वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झाला, तर पुण्यात काल लोखंडी कमान कोसळून एक महिला मृत्युमुखी पडली. या उत्सवादरम्यान मुंबईत 118 गोविंदा जखमी झाले, त्यापैकी 85 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 33 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. ठाण्यात जखमी झालेल्या 10 गोविंदांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1344 पोहोचली आहे. पुरामुळे बाधित झालेल्या 8 जिल्ह्यांमध्ये शोध आणि बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 13,000 लोकांची सुटका करण्यात आली आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी प्रक्रिया सुरू असली तरी अद्याप केवळ 96 मृतदेह ओळखून त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. पूरग्रस्त जलविद्युत प्रकल्पांमधल्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी नेपाळ, भारत आणि चीनची बचाव पथकं संयुक्त मोहीम राबवत आहेत. या आपत्तीमध्ये चीनकडच्या किमान 21 जणांचा मृत्यू झालाय, तर तिबेटमध्ये 500 अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. माध्यम सम्राट सुभाष चंद्रा यांनी एका कंपनीकडून कर्ज मिळवण्यासाठी आपली मालमत्ता फुगवून दाखवल्याबद्दल आणि त्यानंतर कर्जाची परतफेड न केल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या या कंपनीला 1333 कोटींचं नुकसान झाल्याबद्दल चंद्रा यांच्या विरोधात गुन्हे अन्वेषण संस्थेनं FIR दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक दिनानिमित्त देशाचं शिक्षकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन. राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. समाजात मैत्रीपूर्ण मतभेद आणि सकारात्मक विचारमंथनाची संस्कृती रुजणं महत्वाचं असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. आगामी 72 तास युक्रेनवरचे हल्ले थांबवण्याचा रशियाचा निर्णय. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात अंतिम फेरीत प्रवेश. आणि दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, रेडिओ सेटवर आपण ऐकत आहात भारत पाकिस्तान संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान दुबई इथे खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन. आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आमचे नेहमीचे कार्यक्रम. आता ऐकूया गझल. सुरुवातीला मुशीर झुंझानवी यांची रचना, स्वरासहित संगीत आहे ए हरिहरन यांचं.

रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांनी गायलेली ही रचना होती इरफान सिद्दीकी यांची, संगीतबद्ध केली होती रूपकुमार राठोड यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया हबीब ललीब यांची रचना, स्वरासहित संगीत गुलाम अली यांचं.

गुलाम अली यांनी गायलेल्या या गझलबरोबरच गझल हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती आणि 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये विद्वान कालेप्रसाद बाबू यांचं मृदंगम वादन आणि विठ्ठल राजपुरा यांचं पखवाज वादन हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तसंच रेडिओ सेटवर आपण ऐकत आहात भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान दुबई येथे खेळल्या जाणाऱ्या महिला एशियाई कप भारत वर्सेस पाकिस्तान या मॅचचं प्रत्यक्ष वर्णन. आता 8:45 समाचार संध्या.

வேதம் ஆட சொன்னிய

ಫರ್ಮಾಯಿಸಿ ಚಕ್ರ.

ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू आणि 11:05 इंग्रजी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर रात्रीचे 11:10 आणि 37 सेकंद झाले आहेत. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 आमच्या पहिल्या सभेत. तोपर्यंत मी वैष्णवी आपला निरोप घेते. शुभरात्री. जय हिंद.